सुप्रभात श्रोते हो, मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertzवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. आज शनिवार भारतीय सौर दिनांक 19 वैशाख 1948 9 मे 2026 सकाळचे 5:50:46 झाली आहेत. आजचे आपले पहिल्या सभेचे कार्यक्रम आता सुरू करत आहोत. या प्रातकालीन सभेत मी श्रद्धा वरणकर आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आरंभ करूया सनईच्या मंगलसुरांनी.

0: श्रोतो, आताच आपण उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली प्रभात रागातील धुन ऐकलीत. आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रसारण. 5:55 झाली आहेत.
1: नमस्कार पुणे.
2: नमस्कार पुणे.
0: श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत गिरवाण वाणी. यामध्ये आज ऐकूया शनी वज्रपंजर कवचम, सतीश आगरकर यांच्या आवाजात.

0: शनि वज्र पंजर कवचम संपूर्णम।
1: आताच आपण गिरवाण वाणीमध्ये सतीश आगरकर यांच्या स्वरात शनि वज्र पंजर कवचम ऐकलं.

0: टप टप टप धरती सुमने टप टप टप टप।
1: तुमच्याही मनात अशा आनंद देणाऱ्या आठवणी असतील ना, कधी माणसांच्या, कधी प्राण्यांच्या, कधी एखाद्या प्रसंगाच्या, तर कधी अगदी एखाद्या वस्तूच्याही। कधीही आठवल्या तरी आपल्याला नेहमी आनंदच देऊन जाणाऱ्या। मग त्याबद्दलच आम्हाला सांगा तुमच्या आवडत्या सखी संदेश या कार्यक्रमात, मंगळवारी 12 मेला सकाळी 11 वाजता। आणि त्यासाठी फोन नंबर आपले नेहमीचेच 0202-553-1705 आणि 2553-1706।

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertzवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगभरात सर्वत्र. श्रोते हो, आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 6 वाजता हिंदीतून बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

स्वतः अमोल कुंभार यांची ही रचना आपण ऐकलीत. विनायक लिमये यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना आपण योगिता गोडबोले यांच्या स्वरात ऐकलीत. आता ऐकूया हे पुढलं गीत उषा मंगेशकर यांच्या स्वरात.

मंगेश पाडगावकर यांची ही रचना आपण ऐकलीत, उषा मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत विश्वनाथ मोरे यांचं होतं. यानंतर ऐकूया गुरुनाथ शेणाई यांचं हे गीत, संगीतबद्ध केलं आहे भानुकांत लुकतुके यांनी आणि स्वर रामदास कामत यांचा.

रवींद्र साठे यांच्या स्वरात श्रीकांत आमरे यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत शंख नील यांचं होतं. आणि आता नामगजर.

0: संत तुकाराम महाराजांचे हे शब्द समूह स्वरात हा नामगजर आपण ऐकलात. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रसारण. 6:25 होत आहेत. आता चिंतन यामध्ये ऐकूया डॉक्टर राजश्री मोहाडीकर यांचे विचार.
1: आपण सम्यक दर्शन आणि ज्ञान हे बघितलं. पहिलंच सूत्र आपण बघितलं होतं, सम्यक दर्शन ज्ञान चारित्र आणि मोक्ष मार्ग. तर त्यातला चारित्र हा शब्द म्हणजे काय आहे ते आता आपण बघूया. तर सम्यक चारित्र म्हणजेच यत चर्यते तत् चरित्रम, म्हणजेच ज्याचे आचरण केले जाते ते चारित्र होय. प्रत्येक धर्म किंवा संप्रदायाचे आचार आणि विचार असे दोन भाग असतात. विचारामध्ये सिद्धांत तत्वज्ञान यांचा समावेश असतो, तर आचारामध्ये व्रत वैकल्य तप इत्यादींचा समावेश असतो. याचाच अर्थ पापकर्मांपासून निवृत्त होऊन आत्मशोधाचा प्रयत्न करणे, शुभ किंवा पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच चारित्र होय. तर मनवचन काये शुभ किंवा पुण्यकर्मांमध्ये गुंतणे, तसेच हित अहिताचा विचार करून हिताचा मार्ग निवडणे म्हणजेच सम्यक चारित्र होय. अशा चारित्रामध्ये सत्य, अहिंसा, संयम, तप, त्याग इत्यादी भावनांना जास्त महत्त्व देऊन त्यानुसार आचरण केले जाते. याबरोबरच चोरी न करणे, जीवदया, परिग्रह न करणे, क्रोध, मान, माया, लोभ, मोह, द्वेष, आसक्ती यासारख्या कषायांचा त्याग करणे या सर्वांचा समावेश सम्यक चारित्रामध्ये केला जातो. आचार हा प्रथमो धर्म हा या उक्तीनुसार आपलं वागणं असायला हवं. आपलं आचरण शुद्ध असेल तरच विचार देखील शुद्ध व्हायला मदत होते. या दोन्हींच्या शुद्धतेने आपला मोक्षाचा मार्ग जास्त सुकर होतो. अर्थातच सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान असेल तरच सम्यक चारित्र्य देखील प्राप्त होऊ शकते. तसेच सम्यक दर्शन ज्ञान दोन्हीही असेल आणि सम्यक चारित्र्य नसेल तर अध्यात्मामध्ये प्रगती होणं कठीण असतं. ज्याप्रमाणे आजारी व्यक्तीने डॉक्टरांकडे जाताना मुळात त्या डॉक्टरवरती श्रद्धा ठेवली पाहिजे, त्यानंतर आजार त्यावरील औषध याचं ज्ञान झालं तरी जोपर्यंत आपण औषध घेत नाही तोपर्यंत आपला आजार दूर होऊ शकत नाही हे आपण जाणलं पाहिजे. तद्वतच फक्त सम्यक दर्शन आणि सम्यक ज्ञान असून भागत नाही, त्याबरोबरच सम्यक चारित्र्य देखील आवश्यक असते, तरच आत्मज्ञान होऊ शकते. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या उक्तीनुसार जो वागतो तो या जगात वंदनीय होतो हे नक्की. सम्यक चारित्र्याचे देखील दोन भेद आहेत. व्यवहार सम्यक चारित्र म्हणजे मनवचन कायेने पाप, विकार, कषाय इत्यादींचा त्याग करणे, तसेच शुभ विचारांमध्ये रमणे म्हणजेच व्यवहार सम्यक चारित्र होय. याचे सुद्धा दोन प्रकार आहेत. एक सकल म्हणजे सर्व देश चारित्र, यामध्ये चारित्र्याचे सर्व नियम पूर्ण रूपाने पालन करणे अपेक्षित असते. सामान्य

0: साधू मुनी यांचे पालन करताना दिसतात आणि दुसरा म्हणजे विकल किंवा एकदेश चारित्र. यामध्ये चारित्राचे अंशरूपाने पालन करणे अपेक्षित आहे. याचे पालन सामान्यतः श्रावक म्हणजे गृहस्थ करताना दिसतात. दुसरा भेद आहे निश्चय सम्यक चारित्र. यामध्ये पंचेंद्रियांचे विषय क्रोध मान माया लोभ इत्यादी कषायांचा त्याग करून आत्मसाधनेमध्ये लीन होणे म्हणजेच सम्यक चारित्र होय. अशा प्रकारे दर्शन आणि ज्ञान याला जर आपण चारित्राची जोड दिली तर आपला मोक्ष मार्ग आणि आत्मसाधना ही निश्चितच सुलभ होऊ शकते.
1: श्रोतेहो, आताच आपण चिंतन यामध्ये डॉक्टर राजश्री मोहाडीकर यांचे विचार ऐकलेत. याबरोबरच प्रभात वंदन हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.

आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रसारण. 6:30 होत आहेत. श्रोतेहो, आमच्या आज दिवसभरातल्या कार्यक्रमांची रूपरेषा आता ऐकूया. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 6:35 दिनविशेष आपण ऐकू शकाल. सादर करते मुजम्मिल पटेल. सकाळी 6:40 कृषीवाणी या सदरात उन्हाळ्यामधील दुग्ध व्यवसायातील समस्या आणि उपाय याविषयीची माहिती. हे सदर आपण पुन्हा एकदा माझं घर माझं शेत या कार्यक्रमातही ऐकू शकाल. 6:45 आरोग्यम धनसंपदा यामध्ये हातापायाला मुंग्या येणे याविषयी डॉक्टर उत्कर्ष शहा यांची वैदेही चवरे यांनी घेतलेली मुलाखत पहिला भाग आपण ऐकू शकाल. सादरकर्त्या संगीता अरजपुरे आणि निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची. 6:50 परिसर या सदरात वर्षा जलसंचय आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची श्यामली राऊत यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल भाग पहिला. सादरकर्ते सचिन लाडोळे नागपूर केंद्राची निर्मिती. हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:00 आपण ऐकू शकाल आजचा विचार. 7:10 प्रादेशिक बातम्या. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. 7:40 भावधारा. 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आम्ही प्रसारित करू. 8:40 आकाशवाणी @90 या संकल्पनेवर आधारित मालिका निरंतर स्वरलहरी. विषय आकाशवाणीच्या जडणघडणीमध्ये श्रोते आणि लेखकांचा सजीव सहभाग. सादर करते विश्वास वाघमारे. आकाशवाणी नांदेड केंद्राची ही निर्मिती असेल. 9:00 मराठी चित्रपट संगीत. 9:30 स्वरांजली हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 9:40 हॅलो डॉक्टर फोन इन कार्यक्रम आपण ऐकू शकाल. विषय थॅलेसेमियाची कारणं लक्षणं आणि उपाय. सहभाग डॉक्टर संदीप बारटक्के यांचा हेमेटॉलॉजिस्ट आणि सूत्रसंचालन आणि निर्मिती सहभाग आरती पटवर्धन यांच्या. सादर करते धीरज केदारी. 10:00 कॅलिडोस्कोप हा इंग्रजी कार्यक्रम आपण ऐकू शकाल. यामध्ये डॉक्टर विंदी पुजारी यांची गौरव शिंपी यांनी घेतलेली मुलाखत. विषय असेल रिमेनिंग एज्युकेशन थ्रू इंडियन नॉलेज सिस्टीम. 10:30 सकाळी 11:30 गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात. तसंच संध्याकाळी 5:00 आपण ऐकू शकाल हिंदी चित्रपट संगीत. श्रोतेहो, सकाळी 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रवी गांगुर्डे यांचं गायन आपण ऐकाल. राग सालग वराळी, तबला माधव मोडक यांचा, हार्मोनियम उदय कुलकर्णी. 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात आई आणि मुलांचे भावविश्व उलगडून दाखवणारा विशेष कार्यक्रम माय लेकरं. लेखन डॉक्टर अरुणा ढेरे यांचं. सहभाग डॉक्टर गिरीश ओक, मृणाल कुलकर्णी, चैत्राली अभ्यंकर यांचा. सूत्रसंचालन सविता जेरे. सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे. दुपारी 1:00 आपकी पसंद हा पत्रांवर आधारित हिंदी

0: विधानसभा कार्यक्रम आपण एकाल 1:40 जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र 1:45 तसंच 2:30 द नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम। श्रोते, आमच्या सायंकालीन सभेत 5:30 युववाणी या कार्यक्रमात स्टे ट्यून्ड या सदरात माणिक सीताराम गोडघाटे म्हणजेच कवी ग्रेस यांच्या जन्मदिनानिमित्त विशेष कार्यक्रम संध्याकाळच्या कविता आणि ग्रेस, लेखन निवेदन आरती गाढवे यांचं, सादर करते धीरज केदारी। संध्याकाळी 6:10 कार्यक्रमांची रूपरेषा, 6:30 कलश हा हिंदी कार्यक्रम, यामध्ये वार्ता मानवता के पथ प्रदर्शक गौतम बुद्ध, वार्ताकार आहेत डॉक्टर कामयानी सुर्वे, त्याचबरोबर वार्ता प्रतियोगिता और युवक, वार्ताकार प्राध्यापक विजय कुमार लाल, निर्मिती सहाय्य सोनाली गोगले यांचं, सादरकर्त्या देवकी कुलकर्णी। 7:15 वृत्तविशेष, 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या अनुभवांवर आधारित कार्यक्रम आम्ही शेतकरी, यामध्ये सोयाबीन उत्पादक प्रयोगशील शेतकरी हिंदूराव मोहन सकुंडे राहणार सोमेश्वर नगर वाघळवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे यांच्यासोबत वहिदा शेख यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल। सादर करते धीरज केदारी। 8:15 एक कलाकार, 9:15 स्पॉटलाइट, 9:30 राष्ट्रीय सांस्कृतिक पत्रिका संस्कृत भारती आणि रात्री 10:00 आपण ऐकू शकाल अखिल भारतीय संगीत कार्यक्रम, यामध्ये राजकुमार मजुमदार यांचं संतूर वादन आपण ऐकू शकाल। श्रोतो, याशिवाय आमची सगळी बातमीपत्रं नियोजित वेळी प्रसारित आणि सहक्षेपित होतील। ही होती आमची आज दिवसभरातल्या कार्यक्रमांची रूपरेषा। आता ऐकूया 6:35 होत आहेत दिनविशेष।
1: श्रोते हो, आज आहे 9 मे। आजचा हा दिवस इतिहासाच्या दृष्टीनं कसा महत्वाचा आहे हे पाहूया। मुंबईत घोड्यांनी ओढल्या जाणाऱ्या ट्राम 1874 साली या दिवशी सुरू झाल्या। या गाड्यांमध्ये बसण्यासाठी पाकं होती, 24 माणसं यात बसू शकायची। या ट्रामना पहिला आणि दुसरा असे दोन वर्गही होते। 1936 साली इटलीनं इथिओपिया हा देश बळकावला। 1955 पश्चिम जर्मनीचा नाटोमध्ये प्रवेश। आज जन्मदिवस असणारी प्रसिद्ध व्यक्तिमत्व ही आहेत। मराठी व्याकरणकार दादोबा पांडुरंग तरखडकर यांचा जन्म 1814 साली या तारखेला मुंबई इथं झाला। मराठी भाषेचं व्याकरण हे पुस्तक त्यांनी 1836 साली लिहिलं। थोर समाजसेवक गोपाळकृष्ण गोखले यांचा रत्नागिरी इथं 9 मे 1866 या दिवशी जन्म झाला। भारत सेवक समाजाचे संस्थापक असलेल्या गोखले यांना महात्मा गांधींनी गुरु मानलं होतं। 1886 स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक प्रमुख नेते, शेतकरी कामगार पक्षाचे एक संस्थापक केशवराव मारुतराव जेथे। आज स्मृतिदिन असणारी प्रसिद्ध व्यक्तिमत्व ही आहेत। रेव्हरंड नारायण वामन टिळक यांचं निधन 1919 साली या दिवशी झालं। फुला मुलांचे कवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या टिळकांच्या शुष्क गुलाब, रानात एकटेच पडलेले फूल, वनवासी फूल यासारख्या कविता प्रसिद्ध आहेत। 1959 साली या दिवशी थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांचं निधन झालं। सर्व जातीधर्माच्या गरीब आणि ग्रामीण जनतेला त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आधुनिक शिक्षणाची कवाडं खुली केली।
2: आज महात्मा फुल्यांचं पुण्यस्मरण आहे। 1919 साली काँग्रेसचे 5वे अधिवेशन मुंबईला भरले होते। त्यावेळी शेतकऱ्यांचा एक प्रचंड मोर्चा ज्योतिबा काँग्रेसच्या अध्यक्षांकडे घेऊन गेले। अशा रीतीने ज्योतिबानी दलितांच्यासाठी व दुःखितांच्यासाठी आपलं आयुष्य खर्च केलं।
1: 1986 सर्वप्रथम एव्हरेस्ट शिखर सर करणारे शेर्पा तेनसिंग नोर्गे यांचं निधन झालं। 1953 साली सर एडमंड हिलरी यांच्यासोबत त्यांनी सर्वप्रथम हे शिखर सर केलं होतं।
3: फर्स्ट माय इम्प्रेशन वॉज वी आर व्हेरी फॉर्च्युनेट, गुड वेदर या इट इज नॉट नेसेसरी टू गो, आय हॅव बीन मेनी टाइम्स इन द एव्हरेस्ट।
1: 1995

दिग्दर्शक अनंत माने यांचं निधन. सुमारे 60 मराठी चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. सांगते ऐका सुशीला हे त्यापैकी काही गाजलेले चित्रपट. पार्श्वगायक तलत मेहमूद यांचं 1998 साली या दिवशी वयाच्या 74व्या वर्षी निधन झालं. आपल्या हळूवार आणि कातर आवाजात त्यांनी गायलेल्या रचना आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत.

0: 2008 किराणा घराण्याचे शास्त्रीय गायक पंडित फिरोज दस्तूर यांचं निधन.
1: 2008 ऐकलेत. आता ऐकूया कृषीवाणी या सदरात उन्हाळ्यामधील दुग्ध व्यवसायातील समस्या आणि उपाय याविषयीची माहिती.
2: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, उन्हाळ्यामध्ये दुग्ध व्यवसायासमोर अनेक गंभीर आव्हानं उभी राहतात. याचं मुख्य कारण म्हणजे उष्णतेचा ताण. या ताणामुळं दूध उत्पादनात लक्षणीय घट होते, प्रजनन क्षमता कमी होते आणि त्यांना उष्माघाताचा धोका निर्माण होतो. जनावरांचं खालावलेलं आरोग्य, पाण्याची वाढलेली गरज आणि दूध उत्पादनातील घट, प्रजननाशी संबंधित समस्यांमुळं पशुपालकांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होतं. उन्हाळ्यामध्ये दुग्ध व्यवसायातील प्रमुख समस्या म्हणजे दुग्ध उत्पादनात लक्षणीय घट. उष्णतेच्या ताणामुळे दुग्ध उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते. दुधाच्या घटकांमध्ये बदल होतो. जनावरांची दूध देण्याची क्षमता 20% कमी होऊ शकते. यामध्ये सर्वाधिक दूध देणाऱ्या गायींना सर्वाधिक फटका बसतो. दुसरी समस्या म्हणजे चारा खाण्याचं प्रमाण कमी. उष्ण तापमानामुळे दुधाळ गायींची भूक मंदावते, परिणामी त्यांचं खाद्य सेवन कमी होतं आणि शरीरातील ऊर्जेची पातळी खालावते. तिसरी समस्या म्हणजे प्रजनन समस्या. उन्हाळ्यामध्ये प्रजनन क्षमता कमी होते. थंड महिन्यांमध्ये गर्भधारणेचं प्रमाण सुमारे 40-60% असतं, तर उन्हाळ्यात ते 10-20% खाली येतं. याचं कारण म्हणजे माजाची अभिव्यक्ती कमी होणं आणि गर्भाच्या जगण्याचं प्रमाण कमी असणं. तिसरी समस्या म्हणजे आरोग्य आणि आजारांच्या समस्या. वाढलेला श्वसन दर आणि घाम यामुळं निर्जलीकरण होते. अपुरा वायू संचार आणि उच्च तापमानामुळं कासदाह होण्याचं प्रमाणही वाढतं. जास्तीच्या तापमानामुळं किटोसिस, आम्लधारी अपचन, लंगडणं इत्यादी समस्यांचं प्रमाण वाढू शकतं. या पुढची समस्या म्हणजे रोगप्रतिकार शक्ती कमी होणं. उष्णतेचा ताण आणि अनेकदा हवेतील उच्च आर्द्रता यामुळं रोगप्रतिकार शक्ती कमी होते. रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळं जनावरं अनेक आजारांना बळी पडतात. बहुतेक पूर्व लसीकरण ही पावसाळ्यापूर्वी म्हणजे उन्हाळ्यात केली जातात. जर जनावरं अशक्त असतील तर उत्तम प्रमाणात लसीकरण करूनही हवी तेवढी रोगप्रतिकारक क्षमता तयार होत नाही. लसीकरण केल्यानंतर चांगली रोगप्रतिकारक क्षमता तयार होण्यासाठी जनावरांना लसीकरणापूर्वी आणि नंतर इलेक्ट्रोलाइट्स आणि टॉनिकचा वापर करावा. या समस्या कमी करण्यासाठी उपाययोजना याप्रमाणे: गोठा आणि दूध काढण्याच्या कक्षांमध्ये पंखा किंवा फवारण्याची यंत्रणा किंवा तुषार सिंचन प्रणाली बसवून त्याचा वापर करावा. यामुळे वाढत्या उन्हामध्ये जनावरांचं शरीर तापमान सर्वसाधारण राहण्यास मदत होईल. चारा खाण्याचं प्रमाण वाढेल. दूध काढण्याच्या आधी जनावरांना शरीरावर पाणी टाकल्यास उष्णतेचा ताण कमी होऊन पान्हा व्यवस्थित सोडून दूध उत्पादनात चांगला परिणाम होऊ शकतो. स्वच्छ आणि थंड पिण्याच्या पाण्याचा जनावरांना मुबलक पुरवठा करावा. पाण्याचा हौद सावलीत ठेवावा. ज्या ठिकाणी झाडाचा पालापाचोळा पडणार नाही, पक्ष्यांची विष्ठा पडणार नाही अशा ठिकाणी ठेवावा. परिसरातील तापमान कमी करण्यासाठी परिसरात झाडं लावून पुरेशी सावली तयार करावी. गोठ्यातील हवा खेळती राहण्यासाठी व्यवस्था करावी. पुरेशी उंची असावी.

0: गोठा एकदम बंद करू नये. गोठ्यात जनावरांना बसण्यासाठी आणि फिरण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध करून द्यावी. गोठ्याच्या छतावर पांढरा रंग लावावा किंवा पालापाचोळा गवत टाकावं, जेणेकरून उष्णतेचा त्रास कमी होईल. जनावरांचा चारा खाण्याचं प्रमाण कमी होऊ नये म्हणून चारा पहाटे लवकर आणि रात्री उशिरा द्यावा. उन्हाळ्यात पशु आहारात हिरव्या चाऱ्याचं प्रमाण थोडं जास्तच असावं. पशु आहारात प्रोबायोटिक्स आणि क्षार मिश्रणाचा वापर करावा. कमी आहारातून जास्तीचं पोषण मूल्य जनावरांच्या शरीरात जातील याची काळजी घ्यावी. चारा कुट्टी करूनच द्यावा, जेणेकरून चारा खाण्यावरती जास्तीची ऊर्जा वाया जाणार नाही. जनावरांच्या आहारात बायपास पोषण तत्वांचा वापर केल्यास आरोग्य आणि उत्पादनावर चांगला परिणाम दिसून येतो. पशु आहारात जीवनसत्व सी, ई, अ आणि झिंक तसंच क्रोमियम या क्षारांचा वापर केल्यास उष्णतेच्या ताणापासून संरक्षण होण्यास मदत होते.
1: आताच आपण कृषीवाणी यामध्ये उन्हाळ्यातील दुग्ध व्यवसायातील समस्या आणि उपाय याविषयीची माहिती ऐकलीत.
2: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
3: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
1: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. श्रोते, आता थोड्याच वेळात म्हणजे 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:55 संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, हातापायाला मुंग्या तर येतात, पण त्या काय येतात हे आपल्याला बरेचदा माहीत नसतं आणि याच विषयी माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत जनरल अँड क्रिटिकल फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर उत्कर्ष शहा. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार मॅडम.
0: डॉक्टर, आता हातापायाला मुंग्या येतात हे बऱ्याच लोकांना जाणवतं की थोडा वेळ काहीतरी ओझं उचललं तर मुंग्या येतील, किंवा काही कंटिन्यू मांडी घालून बसलं तर मुंग्या येतील. या मुंग्या नेमक्या काय येतात आणि एक्झॅक्टली काय होत असतं बॉडीमध्ये?
1: हातापायाला मुंग्या येण्याचे मेनली दोन कारण असतात. एक, कुठेतरी नर्व्ह कंप्रेस होत असेल किंवा टेम्परली काही कारणाकरता ब्लड फ्लो कमी झाला त्या एरियाला, तर सडनली मुंग्या येतात, नमनेस येतं. तर ते वेगवेगळे कारण आहे त्याचे, ते आपल्याला इव्हॅल्युएट करावं लागतं की कशामुळे होत आहे.
0: आता नेमकी कारणं काय असतात?
1: इंडियन सेटिंग मध्ये मोस्ट कॉमन कारण जे आहे ते डायबिटीज आहे, बिकॉज डायबिटीज खूप कॉमन आहे. तर डायबिटीज तुम्हाला 10-15 वर्षाचं जास्त असेल आणि थोडं अनकंट्रोल्ड असेल तर इव्हेंच्युअली नर्व्स डॅमेज होतातच. नर्व्हला एक शीत असते, मायलिन शीत, ते हळूहळू इफेक्ट होते जर डायबिटीज अनकंट्रोल्ड असेल तर. इंडियन सेटिंग मध्ये डायबिटीज हा मोस्ट कॉमन कारण आहे. दुसरं कारण आहे व्हिटॅमिन बी 12 डेफिशियन्सी. व्हिटॅमिन बी 12 हे खूप आवश्यक असते नर्व्हच्या शीत करता. तर व्हिटॅमिन बी 12 ने नर्व्हची शीत निर्माण होते. तर ते व्हिटॅमिन बी 12 डेफिशियन्सी जर खूप प्रोलॉंग पिरियड करता असेल तर तुमची नर्व्हची शीत थोडी बरोबर बनत नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला हातापायाला मुंग्या येणं हे खूप कॉमन कारण आहे.
0: ही दोनच कारण असतात का?
1: नाही, वेगवेगळे कारण असतात. युजली व्हिटॅमिन बी 12 डेफिशियन्सी, डायबिटीज, थायरॉइड पण एक कारण असतं. ते सर्व सिस्टमिक कारण आहेत. ते हे युजली दोन्ही हातापायाला इक्वली अफेक्ट करणार. डायबिटीजचे जे न्यूरोपॅथी असतं ते युजली पायापासून चालू होतं. इनिशियली फिंगर टिप्सला असतं, मग हळूहळू हळूहळू वर येतं आणि पायापासून युजली चालू होतात. बाकी काही लोकल सिस्टमिक कारण असतात, जसं लोकल कारण असतात, जसं सर्व्हायकल स्पॉन्डिलॉसिस असेल तर ते एका साईडची नस दबत असेल तर एका हातालाच मुंग्या येणार, किंवा दुसऱ्या हाताची नस दबत असेल तर त्या हाताला मुंग्या येणार. तर आपल्याला डिफरन्शिएट करावं लागतं की तुम्हाला एकासोबत दोन्ही पायाला एकासोबत चालू झाली आहे की कुठल्या एका पायाला जास्त आहे ऍज कम्पेअर्ड टू दुसरा पाय.
0: आता याचं लक्षण म्हणजे मुंग्या येणे हे एक लक्षण आहे, पण त्या व्यतिरिक्त आणखी काही लक्षणं दिसून येतात ज्यांनी ओळखता येतं आपल्याला की हे कुठल्या आजाराचं लक्षण आहे?
1: हो, हे जर हातापायाला मुंग्या जर तुम्हाला खूप प्रोलॉंग पिरियड पासून असेल, म्हणजे 3 महिने, 4 महिने, 5 मध्ये, तर हे युजली तुम्हाला बघावं लागेल

0: की तुम्हाला डायबिटीज आहे का, 10-15 वर्षाच्या वर झाले आहे डायबिटीज होऊन, तुमचं अनकंट्रोल राहिलंय का आधी कधी पण? आता जरी कंट्रोल असेल पण आधी जर अनकंट्रोल असेल तर ते एक रिस्क फॅक्टर बनून जातं. तुम्हाला थायरॉइड आहे का, ते कंट्रोल आहे नाही आहे, व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी आहे का तुम्हाला, तर हे युजली हे जे कारण असतात हे प्रोलॉंग पिरियड करता तुम्हाला हाता पायाला मुंग्या देतात. आणि जर सडनली तुम्हाला 2-3 दिवस झाले सडनली एका हाताला मुंग्या चालू झाल्यात, झोपल्यावर तुम्ही जेव्हा उठता तेव्हा तुम्हाला सर्वात जास्त जाणवते, तर हे जे कारण असतात हे युजली कुठेतरी एका पॉइंटला, युजली स्पाइन मध्ये कुठेतरी एका पॉइंटला नर्व्स तुमची दबते, त्याच्यामुळे ते मुंग्या येतात तुम्हाला.
1: म्हणजे असं आपण ओळखू शकतो की नेमकं काय कारण आहे,
0: त्याची कालावधी काय आहे, त्याच्या हिशोबाने आपण बघू शकतो.
1: हा, डॉक्टर उत्कर्ष शाह आपण इथे आलात आणि हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार या विषयावर सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन सोबतच डायबेटोलॉजिस्ट असलेल्या डॉक्टर उत्कर्ष शहा यांची वैदेही चौरी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: 6:50 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्व श्रोत्यांचं मी शामली राऊत मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो सादर करतोय वर्षा जल संचयन म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि भूजल पुनर्भरण याविषयीची माहिती. आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील नीरी नागपूर येथे मुख्य वैज्ञानिक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर गजानन खडसे. या मुलाखतीचा भाग पहिला आपण आज ऐकूयात. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: सर आज आपला विषय आहे वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण. तर माझा या अनुषंगाने पहिला प्रश्न असा राहील की वर्षा जल संचयन म्हणजे काय आणि आपल्याला त्याची आवश्यकता का आहे.
1: उपलब्ध माहितीनुसार जून 2024 पर्यंत भारतातील जवळपास 65% जलसाठे कोरडे होत आलेले आहेत. ही परिस्थिती अत्यंत भयानक आहे. विशेषतः आपली लोकसंख्या वाढतच चाललेली आहे आणि जगण्यासाठी आपल्याला अधिक पाण्याची गरज भासत आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी भारत अनेक मार्गाने प्रयत्न करीत आहे. परंतु परिस्थिती सुधारण्यासाठी आपण व्यक्ती म्हणून आपल्याला एक महत्वाची गोष्ट करणे गरजेचं आहे आणि ते म्हणजे आपला पाण्याचा वापर कमी करणे आणि दुसरी म्हणजे वर्षा जल संचयन ज्याला आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग असे म्हणत असतो. वर्षा जल संचयन हे पावसाचे पाणी गोळा करून ते साठवण्याची किंवा जमिनीत जिरवण्याची प्रक्रिया आहे. तसेच ही जलसंधारणाची एक उत्तम पद्धती सुद्धा आहे. भविष्यातील वापरासाठी पाणी वाचविणे हा या रेन वॉटर हार्वेस्टिंगचा मुख्य उद्देश असतो.
0: तर सर वर्षा जल संचयनाच्या पद्धती नेमक्या कोणत्या आहेत.
1: यामध्ये मुख्यतः दोन पद्धती आहेत. एक म्हणजे सरफेस रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि दुसरं रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग. सरफेस रेन वॉटर हार्वेस्टिंग मध्ये पावसाचे जमिनीवरून वाहून जाणारे पाणी पकडून नंतर वेगवेगळ्या वापरासाठी तसेच भूजल पुनर्भरणासाठी सुद्धा वापरता येते. आणि रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग मध्ये घराचे छत हे पाणलोट क्षेत्र बनत असते आणि पावसाचे पाणी घराच्या छतावर गोळा केले जाते. हे एकतर टाकीमध्ये साठवले जाऊ शकते किंवा कृत्रिम पुनर्भरण प्रणालीकडे वळविले जाऊ शकते. या व्यतिरिक्त वर्षा जल संचयन करण्याकरिता पाझर खड्डे जेथे पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्यासाठी विशेष खड्डे तयार केले जातात, चेक डॅम जेथे लहान नदी किंवा नाल्यावर बंधारे बांधल्या जातात, किंवा शेततळे ज्या

0: आपण फार्म पॉन्ड म्हणत असतो, येथे पावसाळ्यात पाणी साठवून पिकांना गरजेच्या वेळी विशेषत दुष्काळी परिस्थितीत पाणी पुरवठा करण्यासाठी शेततळ्याचा वापर होतो. त्याचप्रमाणे भूजल पुनर्भरण या अनेक रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धती योग्य प्रकारे राबविल्यास पाण्याची उपलब्धता वाढवण्यासाठी व परिसरातील भूजल पातळी वाढविण्यास मदत होत असते.
1: म्हणजे दोन पद्धतीने आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग करू शकतो. सर, आपण वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी खूप छान अशी माहिती सांगितलेली आहे. अगदी वेळात वेळ काढून इथे आलात, त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद. श्रोते हो, आपण ऐकत होतात वर्षा जल संचयन म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची मुलाखत आणि यांच्याशी बातचीत केली होती श्यामली राऊत यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

श्रोते हो, आपण ऐकत होतात कार्यक्रम परिसर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून. थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून संस्कृत समाचार प्रसारित करण्यात येतील. आम्ही सहक्षेपित करू.

0: सामाजिकान्तर्जालीय पटले सन्देशे कॉन्सुलेट जनरल इत्यनेन घटनैषा दुर्भाग्यपूर्णम् उक्तम्। सः पोतस्य स्वामिना सह निरन्तरं सम्पर्के अस्ति, अधिकविवरणानि च अन्वेष्टुं प्रयासरतः अस्ति। दूतावासेन आश्वासितं यत् अस्मिन् विषये सर्वविध साहाय्यं प्राधान्येन प्रदीयन्ते। हॉर्मुज जलसन्ध्यां गतिरोधः तदा तीव्रः अभवत् यदा संयुक्तराष्ट्रसङ्घस्य सुरक्षापरिषदि अमेरिका समर्थितस्य प्रस्तावस्य प्रारूपं ईरान देशेन निराकृतम्। तद्दोषपूर्णं राजनीतिना प्रेरितं चास्ति इति उक्तम्। तेहरानेन उक्तं यत् अयं प्रस्तावः विवादस्य समाधाने साहाय्यं न कृत्वा अवैधरूपेण कार्यं कर्तुं प्रेरयिष्यति। तेहरानेन संयुक्तराष्ट्रसङ्घस्य सदस्यराष्ट्रान् प्रस्तावितस्य प्रस्तावस्य समर्थनं न कर्तुं प्रार्थितम्। आईपीएल क्रिकेट क्रीडायां गतरात्रौ दिल्ल्याः अरुण जेटलीति क्रिकेट क्रीडाङ्गणे कोलकाता नाइट राइडर्स दलेन दिल्ली कैपिटल्स दलम् अष्टस्तोभैः पराजितम्। अद्य जयपुरस्य सवाई मानसिंह क्रीडाङ्गणे राजस्थान रॉयल्स दलम् गुजरात टाइटन्स दलम् सम्मुखीकरिष्यति। क्रीडायाः आरम्भः सायं सार्धसप्तवादने भविष्यति। प्रियाः श्रोतारः, संस्कृत जगता सम्बद्धैः विभिन्नैः क्रियाकलापैः संवलितस्य संस्कृत साप्ताहिकीति विशिष्ट कार्यक्रमस्य प्रसारणम् आकाशवाण्याः एफएम गोल्ड प्रवाहिकातः रविवासरे मध्याह्ने सार्धैकवादनतः भविष्यति। भवन्तः सर्वे श्रोतुं प्रभवन्ति। इति वार्ताः।
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। श्रोतहो, सकाळचे 7 वाजले आहेत। आता ऐकूया आजचा विचार। आजचा विचार काही क्षणात।
2: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक।
3: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न।
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना।
3: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत।
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ।
3: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून।
3: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण।
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा। जनता सहकारी बँक लिमिटेड
4: पुण्यातलं सर्वोत्तम आय हॉस्पिटल पाहताय?
5: हो आहो, आईला मोती बिंदू तर आहेच, शिवाय डायबिटीज सुद्धा आहे।
4: आहो, मग त्यासाठीच तर आहे ना बेस्ट आय हॉस्पिटल इन महाराष्ट्र। हा पुरस्कार प्राप्त एशियन आय हॉस्पिटलचे स्पेशालिटी डायबिटिक कॅटरॅक्ट व डायबिटिक रेटिनोपॅथी सेंटर।
6: डॉक्टर कांकरे यांचे एशियन आय हॉस्पिटल, जहांगीर समोर, स्टेशन रोड पुणे। फोन 88 84 94 22 22।
7: वाचन संस्कार हाच खरा शाश्वत संस्कार, पालकांनी मुलांना तो द्यायलाच हवा।
8: खास उन्हाळी सुट्टी निमित्त अक्षरधाराचा बालकुमार शब्दोत्सव,
7: मराठी इंग्रजी पुस्तकांवर 25% सवलत। स्थळ अक्षरधारा बुक गॅलरी, आचार्य अत्रे सभागृहासमोर, बाजीराव रोड पुणे। ऑनलाइन पुस्तक खरेदीसाठी अक्षरधारा.com।
9: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय।
10: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
9: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅटरॅक्ट सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय।
10: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
9: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण। मग अजून काय हवं?
10: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं।
9: विजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड, पिरंगुट आणि देहू। कॉल 8929304142।
1: श्रोतहो, आता ऐकूया आजचा विचार। सुगंधी फुलांचा दरवळ असं म्हणतात, पसरण्यासाठी योग्य दिशेनं वारा वाहावा लागतो, पण चांगल्या लोकांच्या कीर्तीच्या दरवळास पसरण्यासाठी वाराही लागत नाही। गौतम बुद्ध। आजचा विचार पुन्हा एकदा। सुगंधी फुलांचा दरवळ असं म्हणतात, पसरण्यासाठी योग्य दिशेनं वारा वाहावा लागतो,

0: पण चांगल्या लोकांच्या कीर्तीच्या दरवळास पसरण्यासाठी वाराही लागत नाही. गौतम बुद्ध. श्रोतेहो, आताच आपण आजचा विचार ऐकलात.
1: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्राचं.

0: शेड्यूल्ड बँक
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रसारण.
2: श्रोते हो, आपण सगळेच आपल्या आयुष्याच्या शर्यतीमध्ये धावत आहोत. वेळेशी स्पर्धा करतोय स्वप्न पूर्ण करण्यासाठी. पण या सगळ्या गोंधळात आपल्या शरीरामध्ये काहीतरी शांतपणे घडतंय. एक दबाव जो हळूहळू वाढत जातोय अगदी आपल्याही नकळत. जाणून घेऊया हायपर टेन्शन याविषयी मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत हृदय विकार तज्ज्ञ डॉक्टर अनुजा मुळे यांच्याशी संवाद साधूया आणि आपल्या शंकांचं निरसन करून घेऊया. ध्वनी मुद्रणासाठी फोन नंबर नेहमीचेच 020-2553-1705 किंवा 6. नक्की फोन करा. हायपर टेन्शन या विषयी जाणून घेण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
3: समईच्या तेवत्या वातीचा वास, उदबत्तीचा सुवास, सगळं घर जणू उजळून जाई. आईच्या चेहऱ्यावर निरांजनाचा प्रकाश पडे. तिचे डोळे हलकेच मिटलेले असत, ती मग्न असे. या चित्रातच मिसळलाय पूजेच्या वेळी ती म्हणत असलेल्या स्तोत्रांचा स्वर. पुत्राचे सहस्र अपराध, माता काय मानी तयाचा खेद, तैसा तू कृपाळू गोविंद, माय बाप मज लागी.
4: मातृदिनाच्या अनुषंगाने आई आणि मुलांचं भावविश्व उलगडून दाखवणारा विशेष कार्यक्रम जरूर ऐका माय लेकर.
5: जन्म तू विश्व हे दाविले स दिला जन्म तू विश्व.
6: आई खरंच काय असते? लेकराची माय असते, वासराची गाय असते, लंगड्याचा पाय असते, दुधावरची साय असते. आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही.
5: तुझ्या वंदितो माऊली पाऊलास.
4: माय लेकर लेखन केले डॉक्टर अरुणा ढेरे यांनी, सहभाग डॉक्टर गिरीश ओक, चैत्राली अभ्यंकर आणि मृणाल कुलकर्णी यांचा. जरूर ऐका शनिवारी 9 मे रोजी आकाशवाणी पुणे केंद्रावरून दुपारी ठीक 12 वाजता आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
7: अगर है शोक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या सुवर्णमयी वर्षानिमित्त आपल्यासाठी एक अविस्मरणीय गीत गझल सूफी मैफिल. या खास कार्यक्रमात आपल्या भेटीला येत आहेत गायक राजेश दातार, मृण्मयी पाठक, राहुल श्रीवास्तव आणि सावनी लाड. संवादक डॉक्टर सुनील केशव देवधर. शब्दांची कोमलता, सुरांची मोहकता आणि सुरेल भावविश्वाचा एक सुंदर प्रवास. अगर है शौक मिलने का गीत गझल आणि सूफी मैफिल. अनुभव घ्या या सुंदर संगीतमय कार्यक्रमाचा आणि आपणही नक्की उपस्थित राहा. मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी 6:30 MES बालशिक्षण मंदिर सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे इथे. अगर है शौक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त आकाशवाणीचा एक सुरेल नजराणा.

0: निघालो.
1: वा
0: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
2: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
3: नमस्कार. बरं का, नाही म्हणजे गडबडीत असाल तर आज ध्वनिमुद्रित होणाऱ्या फोन इन कार्यक्रमाची एक जरा आठवण. आज शनिवार, तेव्हा सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन इन लो बसावा या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल. प्रसारण रविवारी दुपारी 12 ते 1 या वेळात विविध भारती FM 101 वरून आणि मंगळवारी सकाळी 9:30 ते 10 या वेळात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर. रोज रेडिओ ऐकता, तुम्हालाही बोलावं असं वाटत असेल, जरूर फोन करा. आज सकाळी 11 ते 11:30 या वेळात कार्यक्रम फोन इन लो बसावा.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे केंद्र श्रोतेहो थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या. त्याआधी काही संदेश.
1: मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो. तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी.
2: त्या सिच्युएशनसाठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे. हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
1: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम
3: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून अगदी तशा.

0: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एल निन्योच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. परभणी जिल्ह्यातील 100 वर्षांहून अधिक काळ बंद असलेला असोला मुरुंबा रिंगण हा पाणंद रस्ता मोकळा. इयत्ता 10वीच्या परीक्षेत 97.62% निकालासह कोकण विभाग राज्यात अव्वल. पॉश कायद्याची राज्यभर सक्तीनं अंमलबजावणी करण्याचे आदेश. आणि राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. राज्यातील जलसंधारण तसंच जलयुक्त शिवार अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वर्षा निवासस्थानी आढावा घेतला. एल निन्योच्या प्रभावामुळे यावर्षी पाऊसमान कमी होण्याची शक्यता गृहीत धरून जलसंधारण तसंच जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत असलेली कामं युद्धपातळीवर पूर्ण करावीत, तसंच भूजल पातळी कमी झालेल्या ठिकाणी प्राधान्यानं कामं करून तेथील भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री यांनी यावेळी दिले. केंद्र शासनाच्या विकसित भारत जी रामजी योजनेमध्ये जलसंधारणाच्या कामांवर भर देण्यात आला आहे. त्याचा लाभ घेऊन राज्यातील जलसंधारणाची कामं पूर्ण करून घ्यावीत, असं त्यांनी सांगितलं. जलयुक्त शिवार 2 अंतर्गत समाविष्ट गावांमध्ये दुरुस्तीच्या कामाची निकड पाहून ही कामं आराखड्यात समाविष्ट करून तातडीनं पूर्ण करावीत, तसंच जलयुक्तमधील राज्यस्तरीय आराखडे 15 मेपूर्वी मंजूर करण्यात यावेत, असे निर्देशही फडणवीस यांनी दिले. परभणी जिल्ह्यातील 100 वर्षांहून अधिक काळ बंद असलेला असोला मुरुंबा रिंगण हा पाणंद रस्ता खुले करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जयसिंह चव्हाण यांनी काल दिले. हा रस्ता खुला झाल्यामुळे ग्रामस्थांची दीर्घकालीन अडचण दूर होऊन वाहतूक, शेतीमालाची ने आण आणि दैनंदिन दळणवळणासाठी मोठी सुविधा निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या या कार्यवाहीबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत विविध स्तरांवरील दबावांना सामोरं जात आणि मर्यादित साधनस्रोतांमध्ये समन्वय साधून ही कार्यवाही यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारीत घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर करण्यात आला. राज्यात यावेळी 92.9% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ऐकूया या निकालाची काही वैशिष्ट्यं.
1: यावर्षी राज्याचा 10वीचा एकंदर निकाल 92.9% लागला असून कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे 97.62% आहे, तर सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजीनगर विभागाचा 88.41% लागला. राज्यात या परीक्षेसाठी एकंदर 16,164 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी उत्तीर्ण झालेल्यांमध्ये 2.1% घट दिसून आली. यंदा 179 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवून विशेष यश संपादन केलं आहे. त्यामध्ये सर्वाधिक

0: 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत. उत्तीर्ण होण्याच्या प्रमाणात यंदा देखील मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 94.96% आहे, तर 89.56% मुलं परीक्षेत उत्तीर्ण झाली. विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी आजपासून 23 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून सविता म्हसकर.
1: पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांची निवड केल्याची घोषणा भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल केली. नवनिर्वाचित मंत्रिमंडळाचा आज कोलकात्यामध्ये शपथविधी होणार आहे. तामिळनाडूमध्ये टीव्हीके प्रमुख सी जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याबाबतची अनिश्चितता अद्यापही कायम आहे. सरकार स्थापनेसाठी टीव्हीकेला पाठिंबा देणार असल्याच्या वृत्तांचं IUML खंडन केल्यानंतर पेच वाढला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र सुधारणा निर्मूलन आणि पुनर्विकास अधिनियम 1971 अंतर्गत झालेल्या कामाचं लेखापरीक्षण करण्यासाठी 4 आठवड्यांच्या आत एक उच्चस्तरीय तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. या कामात झालेल्या दिरंगाईबद्दल न्यायमूर्ती GS कुलकर्णी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठानं नाराजी व्यक्त केली. हे बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: राहिलाता कायम खुशहाल।
1: कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाला आळा घालण्यासाठी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध मनाई आणि निवारण अधिनियम अर्थात पॉश कायद्याची राज्यभर प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। 10 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या सर्व शासकीय आणि खासगी आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणं आणि तिची नोंद केंद्र शासनाच्या शी बॉक्स पोर्टलवर करणं बंधनकारक करण्यात आलं आहे। नियमांचं पालन न केल्यास संबंधित आस्थापना प्रमुखावर 50,000 रुपयांपर्यंत दंडाची तरतूद असून पुनरावृत्ती झाल्यास दुप्पट दंड अथवा परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास विभागाचे आयुक्त जगदीश मिनियार यांनी दिली आहे। रासायनिक खतांच्या अमर्याद वापरामुळे बिघडलेलं जमिनीचं आरोग्य, हवामानातील बदल, पाण्याची प्रत याचा परिणाम पिकांच्या उत्पादकतेवर होत आहे। जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी तसंच शेती शाश्वत करण्यासाठी पुण्यात माननीय राज्यपालांच्या पुढाकारातून महाराष्ट्रात प्रथमच नैसर्गिक शेतीवर भव्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली। नैसर्गिक शेतीसाठी निविष्ठा शेतावरच तयार करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठानं तयार केलेलं एकात्मिक शेती पद्धतीचं मॉडेल फलदायी ठरेल असं मत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विलास खर्चे यांनी व्यक्त केलं। विद्यापीठासोबत कृषी विभाग आणि आत्मा यांच्याद्वारे ही कार्यशाळा घेण्यात आली। आत्माचे संचालक सुनील बोरकर यांनी या कार्यशाळेत उपस्थित शेतकऱ्यांना त्यांनी केलेल्या प्रयोगाची इतरांना माहिती द्यावी, प्रत्येकानं 30 ते 40 शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसंबंधी ज्ञान द्यावं असा सल्ला दिला। नैसर्गिक शेती करणारे 1,500 शेतकरी कार्यशाळेला उपस्थित होते। आकाशवाणीच्या 90व्या स्थापना दिनानिमित्त काल दिल्लीसह विविध शहरातील आकाशवाणी केंद्रांतर्फे दौड किंवा पदफेरीचं आयोजन करण्यात आलं होतं। दिल्ली इथं प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन याप्रसंगी उपस्थित होते। आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे केंद्र कार्यालयापासून शनिवारवाड्यापर्यंत पदफेरीचं आयोजन करण्यात आलं होतं। चला वारसा आणि आरोग्य यांचा मेळ घालूया ही पदफेरीची मध्यवर्ती संकल्पना होती। या पदफेरीत केंद्रातील विविध विभागांचे स्थायी आणि अस्थायी कर्मचारी सहभागी झाले होते। आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त सांगली आकाशवाणी केंद्राच्या वतीनं आज सुगम गीतांच्या मैफिलीचं आयोजन करण्यात आलं आहे। हा कार्यक्रम लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या केशवराव चौगुले सभागृहात आज सायंकाळी 6 वाजता होणार आहे। लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणी आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून 45 गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे अंमली पदार्थ काल कायदेशीर आणि शास्त्रोक्त पद्धतीनं नष्ट करण्यात आले। यामध्ये 713 किलो गांजा, 21 किलो

अफू आणि 96 ग्रॅम MD ड्रगचा समावेश होता. सांगली जिल्ह्यातील मिरज, तासगाव आणि कवठे महांकाळ तालुक्यात काल दुपारी विजांसह पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळमध्ये काल दुपारी मुसळधार पावसासोबतच जोरदार गारपीट झाली. या पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी परिसरातील शेतपिकांचं नुकसान झाल्याची भीती व्यक्त होत आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरासह रेणापूर तालुक्यात काल सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. तर जळकोट तालुक्यात शिवाजीनगर तांडा, वाघमारी तांडा आणि गव्हाण परिसरातील 3 गावं आणि 1 वाडीला 2 शासकीय टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता असून कोकणात हवामान उष्ण आणि दमट राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. एल निन्योच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. परभणी जिल्ह्यातील 100 वर्षांहून अधिक काळ बंद असलेला असोला मुरुंबा रिंगण हा पाणंद रस्ता मोकळा. इयत्ता 10वीच्या परीक्षेत 97.62% निकालासह कोकण विभाग राज्यात अव्वल. पॉश कायद्याची राज्यभर सक्तीनं अंमलबजावणी करण्याचे आदेश आणि राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: the dolphins of Ouspad.
1: जय बेटा देवा दाल दाल कुलपंता पाउसपाट.
0: आमच्या बाबांचा रोज पगार होते, म्हणजे रोज खाऊ मिळेल. त्या पगारातून आम्हाला खूप खूप रंगीत भोरे, गोट्या, पतंग आणि भरपूर बॅट बॉल मिळू दे.
2: टॉफ्यांचा पाऊस, रंगीबेरंगी पतंग, गोट्या, ही मुलं नेमकं काय करतायत, कुठे आली आहेत हे तुम्हालाही सगळ्यांना जाणून घ्यायचंय ना. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा पुणे इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम ऐकायलाच हवा. येत्या रविवारी अर्थात 10 मेला संध्याकाळी 6:30 वाजता गम्मत जम्मत. जरूर ऐका गम्मत जम्मत हा कार्यक्रम पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।
2: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे। आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच। आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलो हर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगभरात सर्वत्र

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।

0: आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो. तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी.
2: त्या सिच्युएशनसाठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे. हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
1: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम,
3: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
4: वा,
3: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
1: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
5: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. श्रोते, आता 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
6: प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास.

0: श्रोत्यांनो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी राजेंद्र हुंजे आपलं स्वागत करतो. श्रोत्यांनो गेल्या चार भागात आपण जनगणना 2027 याच्या तयारीविषयी सविस्तर माहिती दिलखुलास कार्यक्रमातून जनगणना संचालनालयाचे संचालक संतोष पायस यांच्याकडून जाणून घेत आहोत. या भागातही आपल्याला त्यांच्यासोबतचा हा संवाद असाच सुरू ठेवायचा आहे. पायस सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: सर, सगळ्यात महत्वाचा घटक आहे इतक्या वेळेच्या चर्चेतला, तो म्हणजे 1948 जनगणनेचा कायदा. तर याच्यातली गोपनीयता ही याची तरतूद नेमकी कशी आहे हा एक भाग, आणि दुसरं की नागरिकांकडनं आपण ही सगळी माहिती जी संकलित करतो तर ती त्यांची गोपनीयता आपण सुरक्षित कशी ठेवतो.
2: आता जनगणना अधिनियम हा 1948 आपला अधिनियम आहे, म्हणजे भारताची राज्यघटना आपण 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली, स्वीकारली. तर त्याच्यापूर्वीचा हा कायदा आहे. त्याच्यानंतर जनगणना नियम 1990 आणि हल्ली 2022-23 मध्ये पुन्हा आपण सेन्सस रूल्स केलेले आहेत. तर हे जे रोबस्ट ऍक्ट आहेत किंवा आपले रूल्स आहेत ह्याच्यामध्ये गोपनीयतेची तरतूद पूर्वीपासूनच खूप काळजीपूर्वक करण्यात आलेली आहे. या अधिनियमामधील कलम 15 जे आहे त्याच्या अन्वये जनगणनेमध्ये संकलित केलेली संपूर्ण माहिती, वैयक्तिक माहिती जी आहे, वैयक्तिक तपशील जो आहे, हा पूर्णतः गोपनीय असतो. ह्याची मी सर्व श्रोत्यांना या निमित्ताने खात्री देऊ इच्छितो. जनगणने अंतर्गत संकलित केलेली वैयक्तिक माहिती माहितीच्या अधिकाराच्या अधिनियमा अंतर्गत देखील कोणाला उपलब्ध करून देणार, म्हणजे आरटीआय ऍक्ट मध्ये पण आपण देऊ देत नाही. एवढंच नाही तर कुठल्याही कोर्टाच्या प्रकरणामध्ये साक्ष किंवा पुरावा म्हणून देखील ती ग्राह्य मानली जात नाही किंवा कोर्ट ती माहिती मागू शकत नाही, वैयक्तिक माहिती. तर अशा पद्धतीची गोपनीयता त्यामध्ये आपण निश्चित केलेली आहे किंवा सुनिश्चित केलेली आहे. पण जनतेच्या मनामध्ये काही प्रश्न असू शकतील की बाबा, वैयक्तिक माहिती आपण जी भरतो ती कुठली, दुसरा विभाग आहे, कर संकलन असेल किंवा तपासणी यंत्रणा असतील, अशा कुठल्या विभागाला आपण देतो का? तर अशी कुठलीही वैयक्तिक माहिती कुठल्याही इतर विभागाला दिली जात नाही. या वैयक्तिक माहितीचा उपयोग केवळ सांख्यिकीय तक्ते तयार करणे आणि ते प्रकाशित करणे यासाठी.
1: अगदी खरं, म्हणजे नागरिकांनी त्याच्या बाबतीत सजग राहिलं पाहिजे की अशी

0: कुठलीही गोष्ट नाही की जी तुमच्यापासून लपवून ठेवली जाईल आणि ती कुठेतरी कोणाला दिली जाईल. त्यामुळे ही गोपनीयता तुमच्या सुरक्षेसाठी कायम शासनाच्या पातळीवर पाळली जाणार आणि ती तशीच गोपनीय माहिती तुमच्यासाठी आणि त्या पोर्टल पुरती इतकीच राहील आणि ती ओपन पुढे होणार नाही. पण याच्यातचा दुसरा की जेव्हा आपण जनगणनेची ही प्रक्रिया सुरू करतो तर नागरिकांमध्ये ती जास्तीत जास्त पोहोचण्याकरता त्याच्यात जनजागृतीचे उपाय घेऊन आपण काय केले.
1: आता ह्या 2027 जनगणनेबाबतीत बोलायचं झालं तर केंद्र शासन त्यांनी एक त्यांचा एक जनजागृतीचा जो एक प्लॅन म्हणा किंवा मीडिया प्लॅन म्हणा तो आखलेला आहे. त्याच पद्धतीने राज्य शासनाने स्वतःचा एक मीडिया प्लॅन स्टेट मीडिया प्लॅन आपण तयार केलेला आहे. स्थानिक पातळीवरती स्थानिक प्रशासन त्यांच्या त्यांच्या पद्धतीने जनजागृती करत असते. पारंपरिक जे आपले जनजागृतीचे संकल्पना आहेत म्हणजे टी व्ही झालं रेडिओ झालं ह्याच्यावरती प्रचार प्रसार होत आहे. प्रिंट मीडियामध्ये तर होतच आहे. ह्या व्यतिरिक्त आपली जी जेन झी म्हणूया किंवा यंग जनरेशन म्हणूया त्यांना अपील होणारी किंवा त्यांना हवी हवीशी वाटणारी जनजागृती जी आहे ती आपली सोशल मीडिया हँडल्स आहेत. भारताचे महारजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त यांची सोशल मीडिया हँडल्स आहेत. तसेच आमचे जनगणना संचालनालय महाराष्ट्र यांचे अधिकृत सोशल मीडिया हँडल्स आहेत. त्याच्यामध्ये एक्स हँडल झालं, आमचं फेसबुक पेज झालं, आमचं इंस्टाग्राम पेज झालं किंवा यूट्यूब चॅनल्स झाले. ह्या माध्यमातून अधिकृत माहिती आम्ही म्हणजे उपयोगितेसाठी आम्ही प्रसारित करत असतो. तर सर्वांनी फक्त अधिकृत संकेतस्थळांना भेट देऊनच ही अधिकृत माहिती प्राप्त करून घ्यावी ही माझी सर्वांना विनंती आहे.
0: बिलकुल, की म्हणजे तुम्हाला कुठलीही माहिती हवी असेल तर सरजसं म्हणाले की त्या अधिकृत संकेतस्थळावर तुम्ही गेला निश्चितपणे योग्य ती माहिती तुम्हाला तिथे उपलब्ध होईल. सर, याच्यातला प्रगणक हा एक जो घटक आहे जो आता खरगणनेनंतर प्रत्येकाच्या घरी जाऊन भेट देईल, माहिती संकलित करेल, ते कोण असतात, त्यांची निवड कशी केली जाते आणि त्यांचं प्रशिक्षण कसं केलं जातं?
1: प्रामुख्याने जनगणनेच्या परंपरेचा एक आपण विचार केला तर प्रगणक हे प्रामुख्याने शिक्षक ह्या वर्गातून आपण निवडतो. कारण त्यांना एक सामाजिक रिस्पेक्ट, सोशल रिस्पेक्ट ज्याला म्हणतो आपण, ग्रामीण भागात असेल किंवा शहरी भागात असेल, तो सगळ्यात जास्त सोशल रिस्पेक्ट शिक्षकांना असतो. तर त्यांची निवड आपण करतो आणि त्या व्यतिरिक्त केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील यांची कार्यालय आस्थापना जे आहेत किंवा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग असतील यांची आस्थापना कार्यालय आहेत, त्यात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची आवश्यकतेनुसार आपण निवड करतो. तर राईट टू एज्युकेशन ऍक्ट जो आहे 2007 त्याच्यामध्ये पण शिक्षकांना काही शैक्षणिक कामाव्यतिरिक्त काही ज्या कामाची तरतूद करण्यात आलेली आहे त्यामध्ये जनगणना, इलेक्शनशी संबंधित कामं आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापना संबंधित कामं अशा कामांची तरतूद आहे. सगळ्यात पहिल्यांदा त्यामध्ये जनगणनेचं काम नमूद आहे. तर महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर 2.5 लाख कर्मचाऱ्यांची आपण नियुक्ती करतोय आणि त्यांचं सखोल प्रशिक्षण, 3 दिवसाचं प्रशिक्षण त्या त्या स्थानिक पातळीवरती आपण आयोजित करत आहोत.
0: बिलकुल. आता याच्यामध्ये स्वगणना न करणारे जे नागरिक आहेत तर त्याच्यामध्ये प्रगणकाची भूमिका काय असेल?
1: आता स्वगणना हा एक ऐच्छिक पर्याय आहे हे पहिल्यांदा आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे हे प्रत्येक कुटुंबाने स्वगणना करावी असं काही अपेक्षित नाही,
0: त्यांना
1: कंपल्शन नाही आहे. कारण पहिल्यांदाच आपण हा पर्याय उपलब्ध करून देतो. तर जे कुटुंब काही कारणास्तव स्वगणना करू शकणार नाहीत किंवा ज्यांना करता येणं शक्य नाही किंवा ज्यांच्याकडे ते संसाधनं लॅपटॉप किंवा पी सी उपलब्ध नाही, त्या ग्रामीण भागांमध्ये असतील काही असे हे कुटुंब जे स्वतःची गणना स्वतः करू शकणार नाहीत, तर अशा सर्व कुटुंबांसाठी आपल्या पारंपरिक जनगणनेच्या पद्धतीनुसार प्रगणक 16 मे ते 14 जून 2026 रोजी घरोघरी माहिती देणार आहेत आणि सर्व 33 प्रश्नांची माहिती संकलित करणार आहेत. तर कोणीही ह्याच्यामध्ये काळजी करण्याची आवश्यकता नाही की ह्या जनगणनेमधून तुम्ही कोणी सुटाल किंवा कोणाची गणना होणार नाही किंवा मी स्वगणना नाही केली तर माझी गणना होणार नाही असा काही ह्यामध्ये भाग नाही
0: आहे, असं अजिबात नाही आहे. पण याच्यात सर, जेव्हा प्रगणक जेव्हा घरी भेटी देत प्रत्येकाच्या तेव्हा त्यांच्याकडनं कोणती माहिती संकलित केली जाते?
1: आम्ही जनतेकडून जी काही माहिती संकलित करतो त्या माहितीसाठी कोणताही पुरावा, कागदोपत्री पुरावा असेल किंवा दुसरा कुठलाही पुरावा आम्ही कुठल्याही लोकांकडे मागत नाही किंवा प्रगणकांनी पण मागणं अपेक्षित नाही. तशा स्पष्ट सूचना आपल्या दिलेल्या असतात. तर नागरिकांनी पण हे लक्षात घेणं आवश्यक आहे, जनगणनेची माहिती ही रिस्पॉन्डंट

0: बेस असते. म्हणजे प्रगणक आपल्याला प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नांचे जे पर्याय आहेत ते पर्याय आपल्याला उपलब्ध करून देतात. त्यापैकी योग्य पर्याय जो तुम्ही सांगाल तो पर्याय तो नोंदवून घेतात. त्यासाठी कुठल्याही पद्धतीचा कागदोपत्री पुरावा आम्ही मागत नाही. तसंच फोनवरून किंवा प्रत्यक्ष भेटी दरम्यान प्रगणक कुठलेही OTP किंवा पासवर्ड हे कुठल्याही जनगणनेचे अधिकारी आपल्याकडून हे OTP किंवा पासवर्ड मागणार नाहीत. तर सर्वसाधारण जनतेने आता हल्ली अशा खूप आपण बाबी ऐकत असतो की OTP मागितला किंवा पासवर्ड मागितला आणि त्याच्यामुळं काही
1: इतर
0: डिजिटल सुरक्षेचे प्रश्न निर्माण होतात. तर तसे कुठल्याही पद्धतीचं OTP किंवा पासवर्ड आपण जनगणने अंतर्गत मागत नाही आणि कुठलेही क्षेत्रीय अधिकारी असतील किंवा प्रगणक असतील कोणीही अशा पद्धतीची माहिती मागत नाही किंवा कागदोपत्री पुरावा मागत नाही.
1: बिलकुल. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये नागरिकांनी सहभागी होणं हे का गरजेचं आहे?
0: आता आपली जनगणना आपला विकास या ब्रीदवाक्यातच सर्व समावेश झालेला आहे.
1: हो,
0: सर्वसाधारणपणे आपण असं म्हणूया की कुठल्याही राष्ट्राची उभारणी जर करायची असेल तर त्याला नियोजनासाठी आणि विकासासाठी किंवा धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सगळ्यात जास्त जी गरज असते ती अचूक बिनचूक आकडेवारीची असते. जनगणना ही म्हणजे 100% घरोघरी प्रगणक भेट देऊन सर्व लोकसंख्येची गणना करत असतात. परिपूर्ण अशी लोकसंख्येची गणना असते. त्यामध्ये संकलित होणारी माहिती ही पुढील येणाऱ्या कित्येक वर्षांसाठी एक ध्येय धोरण निश्चित करत असते. तर त्यासाठी सर्व नागरिकांनी ह्यामध्ये सहभागी होऊन आपली माहिती देणं अपेक्षित आहे आणि बिनचूक आकडेवारी देणं अपेक्षित आहे. तर जनगणने अंतर्गत संकलित होणारी माहिती ही कुठल्याही राष्ट्राच्या निर्मितीसाठी किंवा ध्येय धोरण निश्चितीसाठी आणि भविष्यातील नियोजन जे आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने आणि अचूकतेने करणं आवश्यक असतं. त्यासाठी ही आकडेवारी खूप महत्वाची असते. त्यासाठी आपण बघितलेलं असं की जनगणनेचं ब्रीदवाक्य आहे आपली जनगणना आपला विकास. यासाठी येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या विकसित भारताच्या ध्येय निश्चितीसाठी म्हणा किंवा त्याचं धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी म्हणा आपली आकडेवारी खूप महत्वाची आहे. आणि म्हणूनच सर्वसाधारणपणे आम्ही हे आवाहन करतो की आपण बिनचूक आणि अचूक माहिती द्या. जी वैयक्तिक माहिती आपली गोपनीय आहे त्याचा सांख्यिकीय तक्ते आम्ही जे प्रकाशित करतो आणि त्याच्यासाठीच आपण त्याचा वापर करतो. तसंच जनगणना अधिनियम 1948 नुसार जनगणनेत प्रत्येक कुटुंबाने अचूक माहिती देणं आवश्यक आहे. चुकीची माहिती देणं किंवा जनगणना अधिकाऱ्यांना सहकार्य न करणं हा देखील जनगणना अधिनियम 1948 अंतर्गत एक गुन्हा ठरतो. जनगणना अधिनियम 1948 कलम 8 उपकलम 2 अन्वये प्रत्येक व्यक्तीला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर त्याच्या माहितीनुसार आणि विश्वासानुसार बरोबर देणं अपेक्षित आहे. तसं ते कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक पण आहे. कलम 11(1)(d) अन्वये जर कोणी जनगणना अधिकाऱ्याने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देण्यास नकार दिला किंवा चुकीची माहिती दिली किंवा कोऑपरेट नाही केलं तर अशा बाबींमध्ये 1,000 रुपयापर्यंत दंड होऊ शकतो. तसेच गंभीर प्रकरणामध्ये 3 वर्षापर्यंत तुरुंगवासाची देखील तरतूद आहे.
1: अच्छा, म्हणजे त्याचे परिणाम असे चुकीची माहिती दिल्याचे होऊ
0: शकतात.
2: श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून जनगणना 2027 विषयाची आणखी माहिती आपल्याला पायसरांकडनं जाणून घ्यायची आहे. त्यांच्यासोबतचा हा संवाद यापुढच्याही भागात आपल्याला असाच सुरू ठेवायचा आहे. तोपर्यंत मी आज या कार्यक्रमात आपला निरोप घेणार आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागात सकाळी 7:25 दिलखुलास कार्यक्रमात. मी राजेंद्र हुंजे आज आपला निरोप घेतो. नमस्कार.

दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. मध्यम लहरी 537 सहा मीटर्स अर्थात 558

0: चवच काही आवड होती का हो? खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
1: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
3: श्रोते हो, आता आजच्या भावधारा या कार्यक्रमात घेऊन आले फुलांवर लिहिली गेलेली काही भावगीतं, त्यातही उन्हाळ्यात फुलणारी काही फुलं, फुलांवरची ही जुनी नवी काही भावगीतं ऐकूया. सुरुवातीला संत ज्ञानेश्वर महाराजांची रचना, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत आणि स्वर लता मंगेशकर यांचा

0: श्रोते हो, कार्यक्रमात पुन्हा भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: वाचन संस्कार हाच खरा शाश्वत संस्कार. पालकांनी मुलांना तो द्यायलाच हवा.
2: खास उन्हाळी सुट्टी निमित्त अक्षरधाराचा बालकुमार शब्दोत्सव.
1: मराठी इंग्रजी पुस्तकांवर 25% सवलत. स्थळ अक्षरधारा बुक गॅलरी, आचार्य अत्रे सभागृहासमोर, बाजीराव रोड, पुणे. ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी अक्षरधारा.com.
0: उन्हाळ्यात फुलणारा पांढरा शुभ्र सुगंधी मोगरा आणि तसाच उन्हाळ्यातला आणखीन एक राजा असा फूल वाटणारा गुलमोहर, लाल फुलांचा. ऐकूया हे गीत माणिक वर्मा यांच्या स्वरात, गदी माडगुळकर यांचं गीत, संगीत दत्ता डावजेकर यांचं.

सुहास तपस्वी यांचं हे गीत, आशिष मुजुमदार यांचं संगीत आणि स्वर होता बेला शेंडे यांचा. श्रोते कार्यक्रमातलं पुढलं गीत ऐकूया काही क्षणात.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: पुण्यातलं सर्वोत्तम आय हॉस्पिटल.

0: हो अहो आईला मोती बिंदू तर आहेच, शिवाय डायबिटीस सुद्धा आहे.
1: अहो मग त्यासाठीच तर आहे ना बेस्ट आय हॉस्पिटल इन महाराष्ट्र. हा पुरस्कार प्राप्त एशियन आय हॉस्पिटलचे स्पेशालिटी डायबिटिक कॅटेरॅक्ट व डायबिटिक रेटिनोपॅथी सेंटर.
2: डॉक्टर कांकरे यांचे एशियन आय हॉस्पिटल, जहांगीर समोर, स्टेशन रोड, पुणे. फोन 88 84 94 22 22.
3: उन्हाळ्याच्या दाहकतेत मनाला शीतलता थंडावा देणारी काही फुलं जी आपापल्या चुटुक रंगानं मन मोहून टाकतात. मोगरा, गुलमोहर, सोनचाफा. श्रोतेहो ऐकूया आणखीन एक गीत. मोगरा या फुलावर लिहिलं गेलेलं अभिजित बर्वे यांचं गीत, संगीत रवींद्र यादव यांचं आणि स्वर साधना सरगम यांचा.

श्रोते हो, साधना सरगम यांच्या स्वरातील या गीताबरोबरच सुगम संगीताचा भावधारा हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रसारण मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर. श्रोते हो, आता थोड्याच वेळात म्हणजे 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

बाग बहुआयामी परिवहन मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याला प्रशासकीय मंजुरी. लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती. आणि 17 वर्षांखालील महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत भारत उपांत्यपूर्व फेरीत. आता सविस्तर बातम्या. शुभेंदू अधिकारी आज पश्चिम बंगालचे पहिले भाजप मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. हा शपथविधी समारंभ कोलकाता येथील ब्रिगेड परेड ग्राउंडवर पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपाध्यक्ष नितीन नवीन, केंद्रीय मंत्री आणि NDA शासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. तत्पूर्वी काल अधिकारी यांची गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आली होती. या बैठकीत अधिकारी यांच्या नावावर एकमत झाल्याचं शहा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. यानंतर अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल RN रवी यांची भेट घेतली आणि सरकार स्थापन करण्याचा दावा केला. तमिळनाडूमध्ये सध्या सुरू असलेल्या सत्ता स्थापनेच्या हालचालींमध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील AMMK पक्षाचे नेते TTV दिनकरन यांनी काल संध्याकाळी उशिरा राज्यपाल राजेंद्र अर्लीकर यांची भेट घेतली. आपल्या पक्षाचे एकमेव आमदार S. कामराज यांचा अण्णाद्रमुकचे सरचिटणीस E. पलानीस्वामी यांना सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा असल्याचं पत्र दिलं. या पत्रावर AMMKचे सरचिटणीस आणि एकमेव आमदार या दोघांच्याही स्वाक्षऱ्या आहेत. हे स्वाक्षरी केलेलं पत्र चेन्नई इथं पोहोचण्यापूर्वीच तमिळ प्रसारमाध्यमांनी AMMKचा TVKला पाठिंबा असल्याचं वृत्त दिलं. ते पत्र केवळ बनावटच नसून त्यावर स्वाक्षरी करणाऱ्या आमदारांशी आपला संपर्क देखील झाला नव्हता असं दिनकरन यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी आपण राज्यपालांना विनंती केली असल्याचंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र शासनाने 14 पदरी विरार अलिबाग बहुआयामी परिवहन मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. या मार्गिकेमुळे प्रवासाचा वेळ 90 मिनिटांनी वाचणार असून मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील बंदरे, दळणवळण केंद्र तसंच आगामी पायाभूत सुविधा प्रकल्पांशी असलेली जोडणी सुधारण्याची अपेक्षा आहे. पहिल्या टप्प्यात वसई तालुक्यातील नवघर ते पेण तालुक्यातील बालावली दरम्यान 96 किलोमीटर लांबीचा पट्टा बांधला जाईल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची या प्रकल्पाची अंमलबजावणी करणारी संस्था म्हणून नियुक्ती करण्यात आली असून सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर हा प्रकल्प राबवला जाणार आहे. ही मार्गिका वसई, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, पनवेल, उरण, पेण आणि अलिबाग या तालुक्यातील 104 गावांमधून प्रस्तावित करण्यात आली आहे. तसंच मुंबईसह अहमदाबाद, आग्रा, निर्मल, वडोदरा, गोवा, पुणे हे द्रुतगती महामार्ग देखील जोडले जाणार आहेत. केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची CDS अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती केली आहे. संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार लेफ्टनंट जनरल सुब्रमणी हे पदभार स्वीकारल्याच्या दिवसापासून आणि पुढील आदेश मिळेपर्यंत लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणून देखील काम पाहतील. जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी पूर्ण झाल्यानंतर ते आपला पदभार स्वीकारतील. लेफ्टनंट जनरल सुब्रमणी हे राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयामध्ये लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी लष्कर उपप्रमुख आणि जनरल ऑफ कमांडिंग इन चीफ मध्य कमांड म्हणून सेवा बजावली आहे. तसंच पश्चिम आणि उत्तर सीमांवरील महत्वाच्या लष्करी तुकड्यांचं नेतृत्व त्यांनी केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. हंता विषाणूशी संबंधित प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत. अटलांटिक समुद्रात एका जहाजावर हंता विषाणू संसर्गाच्या नोंदवलेल्या प्रकरणांच्या सद्यस्थितीवर मंत्रालय बारकाईनं लक्ष ठेवून आहे. या जहाजावर असलेल्या 2 भारतीय खलाशांमध्ये कुठलीही लक्षणं दिसून आलेली नाहीत, मात्र त्यांच्या प्रकृतीवर देखरेख ठेवली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार जहाजावर हंता संसर्गबाधित 8 संशयित रुग्ण सापडले. त्यापैकी 5 रुग्णांना हंता विषाणूचा संसर्ग झाल्याचं प्रयोगशाळेच्या अहवालात स्पष्ट झालं असून 3 मृत्यूंचीही नोंद झाली आहे. या विषाणूची मानवाकडून मानवाकडे संसर्ग होण्याची शक्यता मर्यादित असल्याचंही जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे. या विषाणूंचा संसर्ग झाल्यामुळे झालेल्या उंदरांमुळे याचा प्रसार होतो.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अमेरिकेच्या पाठिंब्यानं मांडण्यात आलेल्या ठरावाचा मसुदा सदोष आणि राजकीय हेतूंनी प्रेरित असल्याचं म्हणत इराणनं तो नाकारला आहे. त्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून या दोन देशांदरम्यानचा तणाव आणखी वाढला आहे. या प्रस्तावामुळे संघर्ष संपवण्यास या प्रस्तावाची मदत होण्याऐवजी बेकायदा कृत्यांना वैधता मिळेल असा दावा इराणनं केला आहे. इराणच्या बंदरालगतच्या भागात अमेरिकेनं केलेली नाकेबंदी उठवून होर्मुझच्या सामुद्रधुनीतून

0: जहाजांची वाहतूक पूर्ववत करणं हा युद्ध संपून स्थिरतेच्या दिशेनं जाण्याचा एकमेव मार्ग असल्याचं इराणनं म्हटलं आहे. या प्रस्तावाला अमेरिकेसह बहारीन, सौदी अरेबिया, UAE, कुवैत आणि कतारचा पाठिंबा होता. जगातील सर्वात महत्वाच्या सागरी मार्गानं वाहतुकीचं स्वातंत्र्य असावं अशी मागणी करणारा हा ठराव होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेन यांच्यात 3 दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा केली आहे. हा तात्पुरता युद्धविराम रशियाचा विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असल्याचं त्यांनी आपल्या ट्रूथ सोशल या समाज माध्यमावर म्हटलं आहे. हा युद्धविराम 9 ते 11 मे या कालावधीत लागू असेल. या तात्पुरत्या युद्धविरामादरम्यान दोन्ही बाजूंच्या प्रत्येकी 1000 कैद्यांची अदलाबदल करण्यात येणार आहे. हे युद्ध कायमस्वरूपी संपुष्टात आणण्याच्या उद्देशानं सध्या चर्चा सुरू असल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इराणला शस्त्रे आणि शाहिद ड्रोन तसंच बॅलिस्टिक क्षेपणास्त्र बनवण्यासाठी आवश्यक कच्चा माल मिळवण्याच्या प्रयत्नांना मदत केल्याच्या आरोपावरून अमेरिकेने चीन आणि हाँगकाँगमधील अनेकांसह 10 व्यक्ती आणि कंपन्यांवर निर्बंध जाहीर केले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीसाठी चीनला जाणार आहेत. त्याच्या काही दिवस आधी आणि इराणसोबतचे युद्ध संपवण्याचे प्रयत्न थांबले असताना अमेरिकेनं हे पाऊल उचललं आहे. इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात 14 आणि 15 मे रोजी अमेरिकेच्या मध्यस्थीनं चर्चा होणार आहे. दोन्ही देशांदरम्यान एक व्यापक शांतता आणि सुरक्षा करार करण्यासाठी ही चर्चा होणार असल्याचं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं म्हटलं आहे. या चर्चेत सीमांकनासह संपूर्ण लेबनॉनच्या भूभागावर सार्वभौमत्वाची पूर्ण पुनर्स्थापना या मुद्द्यावर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. लेबनॉनच्या राज्यसत्तेची पूर्ण पुनर्स्थापना आणि हिजबुल्लाचं संपूर्ण निःशस्त्रीकरण यावरच व्यापक शांतता अवलंबून असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. समुद्रातून प्रवास करत असलेल्या जहाजावरील भारतीय कर्मचाऱ्यांच्या मृत्यूबद्दल दुबईतील भारतीय वाणिज्य दूतांनी दुःख व्यक्त केलं आहे. वाणिज्य दूतांनी समाज माध्यमावर ही घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलं असून आपण जहाज मालकाच्या सतत संपर्कात असून घटनेची तपशीलवार माहिती घेत आहोत असं म्हटलं आहे. मंत्री कुंवर विजय शाह यांच्या खटला चालवायला मंजुरी देण्याबाबत 4 आठवड्यात निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं मध्य प्रदेश सरकारला दिले. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर लष्करी अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर शाह यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाच्या अहवालानंतर देखील शाह यांच्या विरोधात खटला चालवायला राज्य सरकारनं मंजुरी दिलेली नाही. IPL क्रिकेटमध्ये काल कोलकाता नाईट रायडर्सनं दिल्ली कॅपिटल्सचा 8 गडी राखून पराभव केला. 143 धावांच्या विजयाचं लक्ष गाठताना कोलकाता नाईट रायडर्सनं 15व्या षटकात 2 गडी गमावून 147 धावा केल्या. फिन अॅलनच्या शतकी खेळावर कोलकातानं हे आव्हान सहज पार केलं. भारताने काल चीनमधील सुझोव इथं झालेल्या AFC 17 वर्षांखालील महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत अखेरच्या सामन्यात लेबनॉनवर 4-0 असा विजय मिळवत प्रथमच या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करून इतिहास रचला आहे. भारताकडून प्रीतिका बर्मननं 7व्या आणि 85व्या मिनिटाला, अल्वा देवी सेनजमनं 36व्या मिनिटाला तर जोयानं 72व्या मिनिटाला गोल नोंदवले. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचल्यास भारताचे 2026 फिफा 17 वर्षाखालील महिला विश्वचषकातील स्थान निश्चित होईल. हवामान. भारतीय हवामान विभागानं पुढील 2 दिवसात देशाच्या दक्षिण भागातील बहुतांश क्षेत्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज बिहार, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड आणि विदर्भ या भागात मेघगर्जनेसह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवली आहे. उत्तर प्रदेश, मध्य महाराष्ट्र, मध्य प्रदेश, मराठवाडा, सिक्कीम, किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या भागात मेघगर्जनेसह विजा चमकण्याचा अंदाज वर्तवला आहे. आज ओडिशा, रायलसीमा, तेलंगणा, कोकण, गोवा, किनारपट्टीवरील कर्नाटक, अंदमान आणि निकोबार बेटे तसंच ईशान्येकडे राज्यांमध्ये देखील अशीच परिस्थिती राहण्याची अपेक्षा आहे. दरम्यान गुजरात आणि पश्चिम राजस्थानमध्ये गुरुवारपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे. देशाच्या पश्चिम आणि वायव्य भागात उद्यापर्यंत कमाल तापमानात 2 ते 5 अंश सेल्सिअसनं वाढ होण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. शुभेंदू अधिकारी आज पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून घेणार शपथ. तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा पेच कायम. 14 पदरी विरार अलिबाग बहुआयामी परिवहन मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याला प्रशासकीय मंजुरी. लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती. आणि 17 वर्षांखालील महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत भारत उपांत्यपूर्व फेरीत दाखल. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रसारण. 8:40

0: अलिबाग बहुआयामी परिवहन मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याला प्रशासकीय मंजुरी. लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी यांची देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती. आणि 17 वर्षांखालील महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत भारत उपांत्यपूर्व फेरीत दाखल. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रसारण. 8:40 झाली आहेत. श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत आकाशवाणी ॲट द रेट 90 या संकल्पनेवर आधारित मालिका निरंतर स्वरलहरी. विषय आकाशवाणीच्या जडणघडणीमध्ये श्रोत्यांचा आणि लेखकांचा सजीव सहभाग. सादर करते विश्वास वाघमारे. निर्मिती आकाशवाणी नांदेड केंद्राची.
2: प्रसारित करीत आहोत आकाशवाणी ॲट 90 अंतर्गत विशेष कार्यक्रम निरंतर स्वरलहरी. या कार्यक्रम मालिकेत आकाशवाणीच्या जडणघडणीमध्ये लेखक आणि श्रोत्यांचा सजीव सहभाग. लेखन डॉक्टर दिलीप शिंदे. निवेदन राजश्री मिरजकर आणि डॉक्टर दिलीप शिंदे. निर्मिती सहाय्य मधुकर गजभारे. सादर करते विश्वास वाघमारे.

0: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात निरंतर स्वर लहरी।
1: गोदावरीच्या काठावर वसलेलं नांदेड कधी नंदियाल नंदी तट तर कधी नंदीग्राम म्हणून नावाजलेलं, परंपरा संत साहित्य आणि सांस्कृतिक वारसा जपणारं हे शहर शीख धर्माचे दहावे गुरु श्री गुरु गोविंद सिंगजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं।
0: आणि या भूमीतूनच निनादतो एक निरंतर स्वर, समाजाशी नातं जोडणारा, माणसाला माणसाशी बोलत ठेवणारा हा स्वर आहे ऑल इंडिया रेडिओ अर्थात आकाशवाणीचा।
1: आज आपण जाणून घेणार आहोत लेखक आणि श्रोत्यांचा आकाशवाणीच्या वाटचालीतील सहभाग। आकाशवाणीनं 90 वर्षाच्या निरंतर प्रसारणाच्या सेवेत दुहेरी संवाद साधत स्वतःला समृद्ध केलं आहे।
0: आकाशवाणीनं देशातील जनजीवनाला एक वेगळी ओळख दिली। इथल्या कार्यक्रमांमध्ये आपल्याला दिसतो शेतकऱ्यांचा घाम, विद्यार्थ्यांची स्वप्न, महिलांची जिद्द आणि लोककलांचा रंग।
1: ग्रामीण भागातील प्रश्न, पाणी, शेती, रोजगार हे विषय केवळ चर्चिले गेले नाहीत तर त्यावर जनजागृतीही करण्यात आली।
0: आकाशवाणीनं गावागावात पोहोचून लोकांच्या आवाजाला व्यासपीठ दिलं आणि हेच तिचं खरं सामर्थ्य आहे। आकाशवाणीच्या श्रोता संवादाबद्दल सांगताहेत आकाशवाणीचे नियमित श्रोते प्राध्यापक भाऊराव मोरे।
2: आकाशवाणीच्या वाटचालीत श्रोत्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे असे मला मनापासून वाटते। मी साधारण येता 80 पासून म्हणजे 61 पासून रेडिओ ऐकतो। रेडिओ ऐकत ऐकत आता मी वयाची 79 वर्ष पूर्ण करीत आहे। आकाशवाणी ही केवळ माहिती आणि मनोरंजनाचे माध्यम नाही तर ते जनतेच्या भावना, विचार आणि संस्कृतीचे प्रतिबिंब आहे। या प्रवासात श्रोते म्हणून केवळ ऐकण्याची भूमिका निभावली नाही तर कार्यक्रमांना प्रतिसाद देऊन, पत्रव्यवहार करून, अभिप्राय देऊन आणि अनेकदा स्वतः सहभागी होऊन या माध्यमाला समृद्ध केले आहे। श्रोत्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन कार्यक्रमांची रचना केली जाते, त्यामुळे आकाशवाणी अधिक जिवंत, लोकाभिमुख आणि काळानुरूप राहते। श्रोत्यांनी दिलेला प्रत्येक अभिप्राय हा आकाशवाणीच्या प्रगतीचा पाया ठरतो। आजही डिजिटल युगात आकाशवाणीने आपली वेगळी ओळख कायम ठेवली आहे, त्यामागे श्रोत्यांचा विश्वास आणि सातत्यपूर्ण साथ हे मुख्य कारण आहे। शेवटी एवढेच सांगू इच्छितो की आकाशवाणी आणि श्रोते यांचे नाते हे केवळ प्रसारणाचे नसून भावनांचे आणि विश्वासाचे आहे।
0: आकाशवाणीनं अनेक स्थानिक लेखकांना आपली लेखणी सादर करण्याची संधी दिली। कथा, कविता, लोककथा, ललित लेख या सगळ्या

0: माध्यमातून सामाजिक जीवनाचं वास्तव जिवंत झालं आहे.
1: गावाकडच्या बोलीभाषेतून व्यक्त होणारी भावना, शेतीतल्या संघर्षाची कहाणी किंवा एखाद्या सामान्य माणसाचं असामान्य जगणं, हे सर्व लेखकांनी आकाशवाणीच्या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत पोहोचवलं.
0: लेखक हा केवळ सर्जनशील व्यक्ती नसतो, तो समाजाचा संवेदनशील दुभाषा असतो आणि आकाशवाणी हे त्याच्या विचारांना स्वर देणारं माध्यम आहे.
1: याबाबत सांगतायत साहित्य अकादमीचे पुरस्कार प्राप्त लेखक आणि बालकवी डॉक्टर सुरेश सावंत.
2: लेखक कवींचं आकाशवाणीशी माय लेखनाचं नातं असतं. आकाशवाणी केंद्र आपल्या परिसरातील लेखक कवींचे साहित्य प्रसारित करून साहित्यिक आणि साहित्यप्रेमी यांच्यात संवादाचा पूल बांधत असते. त्या माध्यमातून लेखक कवींचे साहित्य मोठ्या प्रमाणावरील श्रोत्यांपर्यंत पोहोचत असते. आकाशवाणीने फार मोठ्या लक्ष गटाला आपल्या कवेत घेतले आहे. छापील स्वरूपातील साहित्याचा आस्वाद घेऊ न शकणारा हा एक मोठा वर्ग असतो. त्याच्या कानातून मनापर्यंत हे साहित्य झिरपतं आणि आपला प्रभाव दाखवतो. त्या श्रोत्यांच्या प्रतिक्रिया फारच बोलक्या असतात. या हृदयाचा त्या हृदयाशी झालेला हा सुखसंवाद असतो. साहित्यिकांसाठी आकाशवाणीचे हे अदृश्य माध्यम फारच प्रभावी आहे. दुसऱ्या बाजूने ह्या साहित्याचा आस्वाद घेऊन श्रोता वर्ग समृद्ध होत असतो. म्हणूनच मी याला माय लेखराच्या नात्याची उपमा दिली आहे. आकाशवाणीने संगीत, नाटक, लेखन आणि संवाद हे चारही पैलू सारख्याच क्षमतेने तोलून धरले आहेत. आकाशवाणी ही साहित्य आणि साहित्यिकांची एक जीवनवाहिनी आहे. आकाशवाणीवरील कार्यक्रमांत समकालीन समाज जीवनाचे छान प्रतिबिंब उमटत असते. समकालीन लोकजीवन, चालीरीती, प्रथा परंपरा, संत सत्पुरुषांचे कार्य, पुरोगामी विचार आणि परिवर्तनवादी घटना घडामोडी यावर विविध कार्यक्रमांतून निरंतर भाष्य केले जाते. चुकीच्या गोष्टींबद्दल समाजाच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घातले जाते. अशा प्रकारे एका बाजूने आकाशवाणीवरील साहित्यिक कार्यक्रम हा समकाळाचा लख आरसा असतो आणि दुसऱ्या बाजूने आकाशवाणी समाजाला आरसा दाखविण्याचे काम करत असते. मनोरंजन आणि प्रबोधन या दोन्ही बाबतीत आकाशवाणी कमालीची यशस्वी झाली आहे. म्हणून समाज सुधारणेतील आकाशवाणीचे योगदान अतिशय महत्वाचे ठरते. आकाशवाणीवरील सुखसंवादाचा मी अनेक वेळा अनुभव घेतला आहे. मी आकाशवाणीवरून अनेक वेळा कथा, कविता सादर केल्या आहेत. मला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला तेव्हा आकाशवाणीने माझी दीर्घ मुलाखत घेतली होती. गतवर्षी मला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला तेव्हाही आकाशवाणीने माझी दीर्घ मुलाखत घेतली होती. या दोन्ही मुलाखतींना श्रोत्यांचा छान प्रतिसाद मिळाला होता. माझे लेखन आणि माझे शैक्षणिक कार्य आकाशवाणीने लाखो लोकांपर्यंत पोहोचविले आहे, त्याबद्दल मी आकाशवाणीचा अत्यंत आभारी आहे.
0: आज विविध भाषेतील प्रांतातील श्रोते न्यूज ऑन AIR या ऍपच्या माध्यमातून आकाशवाणीशी जोडले गेलेले आहेत. पूर्वी पोस्टकार्डवरून येणारी पत्र, त्यातून विचारले जाणारे प्रश्न, अपेक्षा आणि प्रतिक्रिया, आजही तोच उत्साह कायम आहे.
1: फरक इतकाच की संवादाचं माध्यम बदललं आहे. फोन इन कार्यक्रम, संदेश, व्हॉट्सअप मेसेजेस, ईमेल, SMS द्वारे आणि सामाजिक माध्यमातून येणारा प्रतिसाद हे सर्व कार्यक्रमांना अधिक समृद्ध करतात.
0: श्रोते फक्त ऐकत नाहीत तर ते कार्यक्रमाचा भाग बनतात आणि हाच सहभाग आकाशवाणीला जिवंत ठेवतो. यात केवळ ऐकणारेच नाहीत तर लिहिणारे हातही आहेत. हात आणि कानाचं नातं दृढ झालं की अक्षराची चांदणे टिपूर होऊ लागते.
1: संगीत हा आकाशवाणीचा अविभाज्य भाग. अशा कार्यक्रमात नेहमी आपला सहभाग नोंदवणाऱ्या नांदेडच्या महिला संगीतकार आनंदी विकास आकाशवाणीच्या समृद्ध वाटचालीबद्दल बोलताना म्हणाल्या,
3: रसिक हो नमस्कार. भारतीय संगीत विश्वात एक अतूट जिव्हाळ्याचं आणि विश्वासाचं नातं म्हणजे आकाशवाणी आणि संगीतकार यांचं नातं. आकाशवाणी म्हणजेच रेडिओ हे केवळ गाणी वाजवणारं माध्यम नाही, तर अनेक संगीतकाराच्या आयुष्याला दिशा देणारं एक संस्कार मंच आहे. पूर्वीच्या काळात जेव्हा डिजिटल माध्यमं नव्हती, तेव्हा कलाकारांसाठी आकाशवाणी हीच खरी ओळख होती. इथे गाणं प्रसारित होणं म्हणजे त्या कलाकाराला समाज मान्यता मिळाल्याचं प्रतीक होतं. अनेक महान संगीतकारांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात आकाशवाणीवरूनच केली. इथे त्यांना शिस्त, गुणवत्ता आणि ओळख मिळाली. आकाशवाणीच्या मराठी विभागाशी संबंधित अनेक दिग्गज संगीतकार आणि कलाकार कार्यरत होते, ज्यांनी मराठी भावसंगीत, नाट्यसंगीत आणि लोकसंगीताला समृद्ध केले. त्यात प्रामुख्याने आकाशवाणीशी संबंधित असे काही संगीतकार म्हणजे सुधीर फडके यांचे गीत रामायणाचे जवळपास वर्षभर 55 ते 56 या काळात दर आठवड्याला प्रसारण झाले, ज्याचे संगीत सुधीर फडके यांचे होते.

0: होते हे मी नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. यशवंत देवांनी आकाशवाणीसाठीही संगीतकार म्हणून अनेक मराठी भावगीते संगीतबद्ध केली. दिनकरराव अमिंबल यांनी आकाशवाणी मुंबई केंद्रावर 40 वर्ष सेवेत असताना त्यांनी जवळपास 500 वेगवेगळ्या रचना संगीतबद्ध केल्या. वनिता मंडळ या कार्यक्रमाची सिग्नेचर ट्यूनही त्यांनीच बनवली होती. श्रीनिवास खळे यांचेही संगीतकार म्हणून मराठी संगीतामधील आकाशवाणीसाठीचे योगदान अमूल्य असे आहे. माझीही गाणी ज्यावेळी आकाशवाणीवरून प्रसारित होतात त्यावेळी होणारा आनंद वेगळा असतो. गेल्या 20 वर्षापासून माझे आणि आकाशवाणीशी घट्ट असे नाते आहे. आकाशवाणीची निवड प्रक्रिया अत्यंत काटेकोर असते, त्यामुळे कलाकारांमध्ये उत्कृष्टतेची जाणीव निर्माण होते. शास्त्रीय, सुगम आणि लोकसंगीत यासारख्या विविध संगीत प्रकारांना जपत आकाशवाणीने भारतीय संस्कृती समृद्ध केली आहे. आजच्या डिजिटल युगातही आकाशवाणीचं महत्त्व कायम आहे. आजही इथे गाणं सादर करणं हे कलाकारांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. म्हणूनच आकाशवाणी आणि संगीतकार यांचं नातं हे केवळ प्रसारणाचं नाही तर परंपरा, संस्कृती आणि कलेच्या जतनाचं एक सुंदर बंधन आहे.
1: आकाशवाणी हे लेखक आणि श्रोते यांच्यातील एक सजीव पूल आहे. इथे लेखक लिहितो श्रोत्यांसाठी आणि श्रोते प्रतिसाद देतात लेखकासाठी.
2: हा संवाद एकतर्फी नाही, तो सतत चालणारा प्रवास आहे. यातूनच निर्माण होतात नवीन विचार, नवीन दिशा आणि समाजात सकारात्मक बदल.
1: आकाशवाणीची निरंतर वाटचाल समृद्ध होण्यात लेखकांची भूमिका महत्वाची आहे. याबद्दल सांगतायत संत दासगणू महाराजांच्या जन्मभूमीतून आलेले ज्येष्ठ लेखक तथा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य देविदास फुलारी.
3: श्रोतेहो नमस्कार, मी देविदास फुलारी. निरंतर स्वरलहरी हे शीर्षक अत्यंत बोलके असून या स्वरलहरीने आकाशवाणीचे सुजाण श्रोते आणि लेखकांना जोडलेले आहे. पहाटेच्या शांत प्रहरी आकाशवाणी केंद्रावरून वाजवली जाणारी शिवरंजनी रागातील प्रारंभिक धून मन प्रसन्न करणारी असते. हवेच्या लहरीसोबत सर्वदूर पोचणारी आकाशवाणी आनंदाचे डोही, आनंद तरंग निर्माण करणारी आहे. ललित कलांची आराधना करणाऱ्या सर्वच कलावंतांनी आकाशवाणीला खऱ्या अर्थाने श्रवणीय बनवले आहे. असे असले तरी साहित्यिकांनी शब्दाक्षरांचे माध्यम देऊन लेखक आणि आकाशवाणीचे दृढ नाते अधोरेखित केले आहे. लेखक, श्रोते आणि आकाशवाणी हा त्रिवेणी संगम आता 9 दशकांची वाटचाल पूर्ण करीत आहे. ऑल इंडिया रेडिओपासून आजच्या न्यूज ऑन इअरपर्यंतची ही वाटचाल उत्तरोत्तर लोकप्रिय झालेली आहे. या प्रवासात निश्चितच लेखकाचे पण योगदान आहेच. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, माहिती आणि मनोरंजनाच्या सादरीकरणात साहित्यिकांची शब्दसंहिता निर्णायक योगदान देत असते. एकूणच आज आकाशवाणी हे माध्यम समाजासाठी जीवनवाहिनी बनलेले आहे. लेखक नेहमी श्रोत्यांच्या अभिरुचीचा कानोसा घेत लिहित असतो. पर्यायाने तो अनुभूतीचे नवनवे क्षितीज शब्दांकित करीत असतो आणि एक समाजामध्ये सकारात्मक बदल घडत असतो. अंतिमतः आकाशवाणीच्या प्रगतीचा आलेख उंचावत जातो.
2: आकाशवाणीनं त्यातच FM वाहिन्यांनी प्रादेशिक भाषा, संस्कृती आणि लोकजागृतीसाठी कार्यक्रमाचा आराखडा तयार केला. त्यातून श्रोत्यांमध्ये आपुलकीची भावना तयार झाली. आकाशवाणीच्या निरंतर वाटचालीत सर्व धर्मीय श्रोत्यांचा सहभाग आहे. हे आपल्या देशाच्या विविधतेचं प्रतिबिंब दाखवतो. श्रोता कोणत्याही भाषेचा असो, त्याला आकाशवाणीनं आपलंसं केलं. त्याबद्दल सांगतायत पत्रकार सरदार रवींद्र सिंग मोदी.
4: आकाशवाणी व FM रेडिओ वाहिन्या आपल्या सर्वांसाठी विश्वासाचे आणि करमणुकीचे साधन म्हणून कार्यरत आहेत. त्यात आकाशवाणी रेडिओने स्वतंत्र भारतात विश्वासार्हता सिद्ध केलेली आहे. बातम्या असो की इतर प्रबोधनात्मक कार्यक्रम, त्यांचा दर्जा उच्च स्तरी असतोच. आकाशवाणी नांदेड असो की मुंबई आकाशवाणी, मला अनेक बाबतीत त्यांचा आकर्षण आहे. सध्या माननीय पंतप्रधान साहेब यांचा मन की बात कार्यक्रम ऐकण्यासाठी माध्यम उपयुक्त आहे. पण मला कौतुक करायचे आहे की कोरोना संक्रमण काळात सामना कोरोनाशी हा कार्यक्रम उपयुक्त असा कार्यक्रम ऐकायला मिळाला. आकाशवाणी आणि FM रेडिओ वाहिन्यामुळे सामाजिक, साहित्यिक, वैचारिक, कृषी आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम ऐकायला मिळत आहेत. युवकासाठी युवावाणी कार्यक्रम अनेक वर्ष सुरू आहे. अशा अनेक बाबी आहेत ज्यामुळे आकाशवाणी रेडिओ मला आपलेसे वाटते. आकाशवाणीचे एक स्वतंत्र अस्तित्व कायम आहे. माझी पसंत, माझी वाहिनी आकाशवाणी आणि FM वाहिनी.

0: शेत आणि शेतकरी ही आकाशवाणी समृद्ध होण्यातले महत्वाचे घटक. कृषीप्रधान देशाच्या कृषी विकासासाठी आकाशवाणीचं योगदान तितकंच उल्लेखनीय. संध्याकाळचे 7:30 वाजले की शेतकऱ्यांचे पाय आपसुकच रेडिओकडे वळतात, कान जागे होतात आणि किसानवाणी ऐकत ऐकतच शेतकरी हिरवी स्वप्न रंगवू लागतात.
1: केवळ मार्गदर्शकच नव्हे तर श्रोता म्हणून आकाशवाणीच्या निरंतर वाटचालीबद्दल बोलताना कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी नांदेडचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर देवीकांत देशमुख म्हणाले,
2: शेती आणि शेतकरी भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आणि या कणाला बळ देण्याचं काम अनेक वर्षापासून सातत्यानं करत आहे आकाशवाणी. माहिती, मार्गदर्शन आणि प्रेरणेची अखंड स्वरलरी घेऊन आकाशवाणी शेतकऱ्याच्या दारी पोहोचत आहे. दररोज संध्याकाळी 7:30 वाजले की महाराष्ट्रातील शेतकरीची पावले आपोआप रेडिओकडे वळतात. किसानवाणीचा सुरेल नाद सुरू झाला की कान टवकरतात, मन जागं होतं आणि नव्या आशा, नव्या स्वप्नाची पालवी फुटू लागते. आधुनिक शेती तंत्रज्ञान, हवामानाचा अंदाज, पीक व्यवस्थापन, बाजारभाव अशा विविध विषयावर उपयुक्त मार्गदर्शन शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचं महत्वाचं कार्य या कार्यक्रमातून होत आहे. आकाशवाणी फक्त माहिती देणारे माध्यम नाही तर श्रोत्यांशी जुळलेलं एक सजीव नातं आहे. लेखक, तज्ञ आणि श्रोते यांचा सहभाग या प्रवासाला अधिक समृद्ध करतो. शेतकरी स्वतःचे अनुभव, यशोगाथा आणि ज्ञान, आपले प्रश्न मांडतात आणि त्यातून घटते ज्ञानाची देवाणघेवाण. आकाशवाणी मित्र हो हा शेतकऱ्यासाठी अत्यंत विश्वासार्ह आणि प्रभावी माध्यम आहे. किसानवाणी सारख्या कार्यक्रमामुळे नवीन तंत्रज्ञानाची माहिती सहजपणे गावागावात पोहोचते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्वरित उत्तरे मिळतात आणि त्यांच्या उत्पादन क्षमतेही वाढ होते. आकाशवाणी खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची ज्ञानवाणी आहे.
0: आकाशवाणीची वाटचाल ही निरंतर आहे. या वाटचालीत अनेकांचा सहभाग आहे. तिची वाटचाल आहे गोदावरीच्या प्रवाहासारखी, कधी बोलत कधी ऐकत, हसत खेळत चालणारा आकाशवाणीचा हा निरंतर प्रवास अखंड वाहत राहो.
1: आकाशवाणीचा हा स्वर असाच प्रत्येक घरात पोहोचत राहो.
0: लेखकांच्या लेखणीतून
1: आणि श्रोत्यांच्या मनातून
0: निरंतर
1: अविरत.
3: आताच आपण आकाशवाणी @90 अंतर्गत निरंतर स्वरलहरी या कार्यक्रम मालिकेत आकाशवाणीच्या जडणघडणीमध्ये लेखक आणि श्रोत्यांचा सजीव सहभाग हा विशेष कार्यक्रम ऐकलात. लेखन डॉक्टर दिलीप शिंदे, निवेदन राजश्री मिरजकर आणि डॉक्टर दिलीप शिंदे, निर्मिती सहाय्य मधुकर गजभारे, सादरकर्ते विश्वास वाघमारे. ही आकाशवाणी नांदेड केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतो, आताच आपण आकाशवाणी @90 या संकल्पनेवर आधारित मालिका ऐकलीत, निरंतर स्वर लहरी. नांदेड केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रसारण.
1: सचिन,
2: मम्मी,
1: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
3: वीडियो लाइक करने से भी पैसे मिलते, सो इजी.
4: फसला.
5: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
0: आपण आनंद घेत आहात आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रसारणाचा. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगभरात सर्वत्र. श्रोतहो, 9 वाजत आहेत. आता ऐकूया काही मराठी चित्रपट गीतं.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात अशी ही बनवा बनवी या चित्रपटातलं सुरेश वाडकर, सुदेश भोसले, शैलेंद्र सिंग, सचिन, अनुराधा पौडवाल आणि अपर्णा मयेकर यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत, संगीत अरुण पौडवाल यांचं.

0: टप टप टप धरती सुमने टप टप टप टप।
1: तुमच्याही मनात अशा आनंद देणाऱ्या आठवणी असतील ना, कधी माणसांच्या, कधी प्राण्यांच्या, कधी एखाद्या प्रसंगाच्या, तर कधी अगदी एखाद्या वस्तूच्याही। कधीही आठवल्या तरी आपल्याला नेहमी आनंदच देऊन जाणाऱ्या। मग त्याबद्दलच आम्हाला सांगा तुमच्या आवडत्या सखी संदेश या कार्यक्रमात, मंगळवारी 12 मेला सकाळी 11 वाजता। आणि त्यासाठी फोन नंबर आपले नेहमीचेच 02025357005 आणि 05537106।
2: ऐकूया सगळीकडे बोंबाबोंब या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत, संगीत अरुण पौडवाल यांचं।

श्रोते हो, आपण सगळेच आपल्या आयुष्याच्या शर्यतीमध्ये धावत आहोत. वेळेशी स्पर्धा करतोय स्वप्न पूर्ण करण्यासाठी. पण या सगळ्या गोंधळात आपल्या शरीरामध्ये काहीतरी शांतपणे घडतंय. एक दबाव जो हळूहळू वाढत जातोय अगदी आपल्याही नकळत. जाणून घेऊया हायपर टेन्शन याविषयी मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत हृदय विकार तज्ज्ञ डॉक्टर अनुजा मुळे यांच्याशी संवाद साधूया आणि आपल्या शंकांचं निरसन करून घेऊया. ध्वनिमुद्रणासाठी फोन नंबर नेहमीचेच 020-2553-1705 किंवा 6. नक्की फोन करा. हायपर टेन्शन याविषयी जाणून घेण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटातील सचिन आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे गीत, संगीत अनिल अरुण यांचं आणि गीत शांताराम नांदगावकर यांचं.

श्रोतहो गंमत जम्मत या चित्रपटातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत अरुण पौडवाल यांचं, स्वर अनुराधा पौडवाल आणि किशोर कुमार यांचा. आता ऐकूया थरथराट या चित्रपटातील गीत.

श्रोतेहो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. स्वरांजली हा कार्यक्रम आता 9:30 वाजता मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करतो.

0: अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले, अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। श्रोते हो, स्वरांजली कार्यक्रमातलं या महिन्यातलं हे गीत आहे सदानंद डबीर यांचं। गायक कलाकार भाग्यश्री पांचाळे आणि श्रीरंग भावे, संगीतकार आहेत आरोही आगरकर। गीत ऐकण्यापूर्वी या गीताविषयी कवीचं मनोगत।
1: उत्तर रात्री अचानक जाग यावी, चांदणी रात्र असावी, अंगणात चांदणे उतरून आलेले असावे, रात्र जणू चांदण्याच्या पावलांनी अंगणात फिरत असावी, नीरव शांतता असावी, नव्या कवितेची ओळ सुचावी, जणू चांदण्याच्या पावलांनी अंगणात उतरलेल्या रात्रीचे कवीच्या शब्दांनी स्वागत करावे। अंगणी माझ्या उतरली चांदण्याची पावले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। शब्द सुचत जावे, गीत उलगडत जावे, सगळं चराचर स्तब्ध, वाराही वाहत नाही, सगळे निळाई मौन आहे, त्या मौनात अचानक काही सूर झंकारावे, त्या सुरांचा उगम कळूच नये, मात्र ते सूर आपल्याला वेढून घेत आहेत हे जाणवावे आणि आपला त्या अथांग निळाईशी शब्दा वाचून संवाद सुरू व्हावा, त्या सुरांचे वलय जणू विस्तारित जावे, जणू ताऱ्यांचे ते मौन विश्वच बोलके व्हावे, वलय विस्तारित गेले त्या सुरांचे, वलय विस्तारित गेले त्या सुरांचे, बोलके आकाश झाले तारकांचे, अगम्य असलेल्या आकाशानेच आपले गुज उलगडावे, हाच तो अनमोल क्षण कवितेच्या निर्मितीचा, कवी आणि त्याचे शब्द यांचे चराचराशी अद्वैत व्हावे, हा अनुभव खरे तर शब्दातीत डोळे मिटून अनुभवायचा, पण कवी त्याला शब्दबद्ध करायचा प्रयत्न करणारच, ते तर त्याचे प्राक्तनच आहे, कवीला भास होतो की कोणीतरी त्याला स्पर्श करतंय, अगदी जीवाचे जीवलग असलेले कोणी त्याला सांगतंय तू एकटा नाहीयेस, हे आकाश, ही निळाई, तारे, वारे, हे चराचर, आपण सगळे एकच आहोत, हे अद्भुत अद्वैत शब्दाविना कळते पण शब्दात सांगता मात्र येत नाही, तरी कवीच्या मनात शब्द उमटतातच, कोण होते जे मला बिलगून गेले, एकटा नाहीस हे सांगून गेले, चांदण्याचे एक गाणे सोबतीला राहिले, चांदण्याचे एक गाणे सोबतीला राहिले।
0: चांदण्याचे एक गाणे। अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। स्तब्ध ते होते चराचर स्तब्ध वारे, मौनती होती निळाई मौन तारे, त्या निळ्या मौनात अलगद सूर हे झंकारले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। वलय विस्तारित गेले, वलय विस्तारित गेले, त्या सुरांचे बोलके आकाश झाले, तारकांचे उतरुनी आकाश खाली, गुज काही बोलले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला

निभावले. कोण होते जे मला बिलगुण गेले, कोण होते जे मला बिलगुण गेले, एकटा नाही सहे सांगून गेले, चांदण्याचे एक गाणे सोबतीला राहिले, आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले. अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले, आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले, आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले.

अंगणी माझ्या उमटली चांदण्याची पाऊले आणि माझे शब्द त्यांच्या स्वागताला धावले। श्रोते हो, स्वरांजली या कार्यक्रमातलं या महिन्याचं हे गीत होतं सदानंद डबीर यांचं। गायक कलाकार भाग्यश्री पांचाळे आणि श्रीरंग भावे। साथ संगत तबला साथ संदीप पवार, कीबोर्ड आदित्य भांदककर, सतार प्रसाद राहणे, संतूर मंगेश जगताप, इतर तालवाद्य कौस्तुभ दिवेकर आणि व्हायोलिन साथ पंडित कैलाश पात्रा, संगीतकार आरोही आगरकर, निर्मिती सहाय्य निकिता तांबे आणि सादरकर्ते राजेश शेजवळे। ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती। स्वरांजली सुगम संगीताचा हा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात येतो।

हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. श्रोतेहो, 9:43 आणि 27 सेकंद झाली आहेत. हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. विषय, थॅलेसेमियाची कारणं, लक्षणं आणि उपाय. सहभाग, डॉक्टर संदीप बारटक्के, हेमॅटॉलॉजिस्ट. सूत्रसंचालन आणि निर्मिती सहभाग आरती पटवर्धन यांचा. सादर करते धीरज केदारी. ऐकूया. हॅलो डॉक्टर.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये नेहमीप्रमाणेच आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजच्या कार्यक्रमाचा आपला विषय आहे थॅलेसेमिया, कारण, लक्षणं आणि उपाय. थॅलेसेमिया हा एक अनुवंशिक रक्तविकार जो अजूनही अनेकांसाठी एक गूढच असतो, परंतु तो थांबवता येतो माहितीनं, निदानानं आणि घेतलेल्या काळजीमुळे. तेव्हा आज आपण याविषयी अधिक माहिती जाणून घेणारच आहोत आजच्या आपल्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये. हा अत्यंत महत्वाचा आणि व्यापक परिणाम करणारा असा आजार आहे. हा अनुवंशिक रक्तविकार आहे जो विशेषतः आपल्या देशामध्ये अनेक कुटुंबांमध्ये आढळून येतो. आजच्या या मुलाखतीमध्ये आपण थॅलेसेमियाची कारणं, लक्षणं, निदान, उपाययोजना याविषयी सविस्तर माहिती मिळवणार आहोत. आणि यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलं आहे हेमॅटोलॉजिस्ट डॉक्टर संदीप बारटक्के. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार.
0: आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: थँक्यू.
0: श्रोते हो, डॉक्टर संदीप बारटक्के यांनी त्यांचं MD हे KEM हॉस्पिटल मुंबई इथून पूर्ण केलेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी हेमॅटोलॉजी आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन हे UK तसंच कॅनडा इथून पूर्ण केलेलं आहे. या ट्रेनिंग नंतर आता ते गेली अनेक वर्ष आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल इथे प्रॅक्टिस करत आहेत. जवळपास 17 वर्षांची त्यांची प्रॅक्टिस आहे आणि PCMC इथे देखील ते कार्यरत आहेत. तेव्हा आज त्यांच्याशीच मनमोकळी चर्चा करूया आणि आपण जाणून घेऊया थॅलेसेमिया, कारण, लक्षणं आणि उपाय या विषयावर. डॉक्टर, पुन्हा एकदा

0: हॅलो डॉक्टर, कार्यक्रमात तुमचं स्वागत.
1: नमस्कार.
0: डॉक्टर, थॅलेसेमिया असं म्हटलं की बऱ्याचदा आपल्याला नक्की काय आजार आहे हेच लक्षात येत नाही. म्हणजे तो अनुवंशिक आहे, तो रक्ताचा आजार आहे असं आपण म्हणतो किंवा ऐकलेलं असतं, पण एक्झॅक्टली काय असतो हा आजार हे आम्हाला सांगा.
1: जसं तुम्ही म्हणाला, हा आजार हा अनुवंशिक आहे, म्हणजे हा जेनेटिक आहे. तर आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी कंट्रोल असतो जीन्समध्ये, आणि आपल्याकडे नेहमी पेअर असते जीन्सची. जर हिमोग्लोबिन तयार करणाऱ्या एका जीनमध्ये समजा म्युटेशन, म्हणजे नॉर्मलपेक्षा वेगळी असं जर असेल, तर आपल्याला थॅलेसेमिया कॅरियर हा आजार होऊ शकतो. म्हणजे काय होतं, तर ह्याच्यामध्ये हिमोग्लोबिन तयार होण्याचे प्रमाण कमी होते. ओके. कारण हिमोग्लोबिन हा एक आपलं रक्तामधलं प्रथिन आहे जे लाल पेशीमध्ये असतं, आणि ज्याचं काम आहे की ऑक्सिजन जो आपण लंग्समध्ये घेतो तो वेगवेगळ्या अवयवांना किंवा टिश्यूजना पोहोचवणं. आता एका जीनमध्ये प्रॉब्लेम असेल, कॅरियर असेल, तर थोडं हिमोग्लोबिन कमी होतं. परंतु प्रॉब्लेम तेव्हा येतो ज्यावेळी दोन्ही जीन्स जर डिफेक्टिव्ह असतील, तर हिमोग्लोबिनची पातळी फारच कमी होते, आणि त्याच्यामुळे अगदीच हिमोग्लोबिन 5-6 किंवा त्याच्यापेक्षा कमी होतं, आणि मग त्यांना रक्त देणे हा एक उपाय राहतो.
0: बरोबर.
1: त्यामुळं मग अशा मुलांना साधारण दर महिन्याला रक्त द्यावं लागतं. तो हा मोठा आजार आहे थॅलेसेमिया मेजर. थॅलेसेमिया मायनर म्हणजे कॅरियर, हे साधारण आपल्या पॉप्युलेशन स्टडीज नुसार साधारण 3-4% पॉप्युलेशन हे थॅलेसेमिया कॅरियर असते.
0: बरोबर. एक कॉल येतोय.
1: ओके.
0: हॅलो.
2: हॅलो,
0: नमस्कार. हॅलो डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. कोण बोलतंय?
2: मी वैशाली गवंडे बोलतीये.
0: बोला.
2: आणि मला हिमेटोलॉजी जे सर आहे.
0: हो.
2: सर,
0: हो.
2: मी एक थॅलेसेमियाची पेशंट आहे.
0: बरं.
2: मला काही प्रश्न विचारायचे होते.
0: विचारा ना, तुमचा प्रश्न विचारा.
2: तर मी नोन केस आहे थॅलेसेमिया, आणि मी प्रेग्नन्सी साठी प्लॅन करते आहे. तर मला सरांना हेच विचारायचं होतं, ड्युरिंग प्रेग्नन्सी आणि पोस्ट डिलिव्हरी मला काय रिस्क असू शकतात आणि मी काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजे बेबीसाठी.
0: बरं, डॉक्टर काय सांगाल?
1: हो, तर वैशाली, तुमचा प्रश्न बरोबर आहे एकदम. तुम्ही थॅलेसेमिया कॅरियर आहात असं मी समजून चालतोय. तर पहिली गोष्ट म्हणजे, जशी तुम्हाला प्रेग्नन्सी कळते की प्रेग्नन्सी डिटेक्ट होते, की जितक्या लवकर शक्य असेल तितकं पहिलं तर तुम्ही तुमच्या हजबंडची टेस्ट करून घेतली पाहिजे, आणि बघितलं पाहिजे की हजबंड सुद्धा थॅलेसेमिया कॅरियर आहेत की नाहीत. जर हजबंड नॉर्मल असतील, थॅलेसेमिया कॅरियर असतील, तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही प्रेग्नन्सी कंटिन्यू करू शकता. बाळाला ऍट द मोस्ट थॅलेसेमिया कॅरियरच होण्याची शक्यता आहे. मात्र जर तुमचे हजबंड सुद्धा कॅरियर असतील, तर मात्र 1 in 4 चान्स, म्हणजे 25% चान्स आहे की बाळ थॅलेसेमिया मेजर होऊ शकतं. मग अशा वेळी काय केलं पाहिजे? तर अशा वेळी साधारण ज्यावेळी 8-12 आठवड्याची प्रेग्नन्सी असते, त्यावेळी आपण प्रीनेटल डायग्नोसिस, म्हणजे बाळाचं टेस्ट, फिटसची टेस्ट करून घेतो. 2 प्रकारच्या पद्धती असतात स्पेशालिस्ट कडून, आणि मग त्या टेस्टवर आपण बघतो की बाळ थॅलेसेमिया मेजर आहे की नाही. जर टेस्टमध्ये कळलं की थॅलेसेमिया मेजर आहे, तर आम्ही काउन्सिलिंग करून मग तुम्हाला तुमचा डिसिजन असतो की बेबी मेडिकली टर्मिनेट करायचं की नाही. ओके. जर कॅरियर असेल किंवा नॉर्मल असेल, तर तुम्ही प्रेग्नन्सी कंटिन्यू करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे, ज्यावेळी प्रेग्नन्सी 2nd किंवा 3rd trimester मध्ये जाते, त्यावेळी तुमचं हिमोग्लोबिन थोडं जास्त कमी होऊ शकतं. नॉर्मली सुद्धा प्रेग्नन्सीमध्ये हिमोग्लोबिन कमी होतच, परंतु तुमचं थोडस जास्त कमी होऊ शकतं. जर ते 8 किंवा त्याच्यापेक्षा खाली येत असेल, तर मात्र तुम्ही हिमॅटोलॉजिस्टना कन्सल्ट करून काही टेस्ट करून, कधी कधी आयर्न लागतं, कधी कधी दुसरे व्हिटॅमिन्स लागतात, किंवा कधी कधी अगदीच 7 खाली गेलं तर रक्त चढवायची पण गरज लागते. तर तुम्ही टेस्ट करून हिमॅटोलॉजिस्टला कन्सल्ट केलं पाहिजे.
2: ओके सर.
0: म्हणजे थोडक्यात तुम्ही डॉक्टरांच्या संपर्कात राहणं खूप गरजेचं आहे.
1: बरोबर.
0: धन्यवाद तुम्ही कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल.
2: ओके, थँक्यू.
0: थँक्यू. धन्यवाद डॉक्टर. त्यांनी खूपच महत्वाचा आणि छान प्रश्न विचारला. जी माहिती आता तुम्ही देत होता की थॅलेसेमियाचे 2 प्रकार असतात, मेजर आणि मायनर.
1: बरोबर.
0: सो ते पण आम्हाला कळलं की मेजर कोणाला म्हणायचं किंवा मायनर कोणाला म्हणायचं, किंवा कॅरियर जे म्हणतो आपण, तर कॅरियर असणं हे त्यातल्या त्यात म्हणजे ठीक म्हणायचं आपण.
1: हा, तर कॅरियरचे सिम्पटम्स असे बऱ्याच वेळा कळून पण येत नाहीत. फक्त काय होतं, हिमोग्लोबिन थोडस कमी राहतं. साधारण आपण पुरुषांमध्ये 13 हे लोअर लिमिट घेतो, किंवा स्त्रियांमध्ये 12 हे लोअर लिमिट घेतो. तर थॅलेसेमिया कॅरियर यांचं रक्त हिमोग्लोबिन साधारण 10-11 ह्या रेंजमध्ये असतं. पर्टिक्युलरली त्यांना ह्याच्यामुळे सिम्पटम्स येतील असं

0: नाहीच, बऱ्याच वेळा सिम्पटम्स काहीच येत नाहीत, त्यांचं आयुष्य नॉर्मल सुरू असतं. हां, अगदीच जर कॉम्पिटेटिव्ह स्पोर्ट्समध्ये वगैरे जर भाग घेत असतील तर तिथे साधारण कधी कधी प्रॉब्लेम येऊ शकतात, अदरवाईज त्यांना काहीच सिम्पटम्स किंवा लक्षणं नसतात युजली.
1: म्हणजे आपण जसं म्हणतो साधा फ्लू झाला तरी ताप येतोय किंवा कधी कधी सर्दी खोकला होतो, तर ही जी लक्षणं दिसतात तसं आपल्या शरीरात
0: फक्त हिमोग्लोबिन कमी असतं, हे त्याला कॅरियर.
1: बर बर. आणि जर कॅरियर असेल माणूस तर तो आयुष्य त्याचं व्यवस्थित व्यतीत करू शकतो.
0: हो, नॉर्मल आयुष्य व्यतीत करू शकतो, बाकी दुसरा काहीही प्रॉब्लेम येत नाही.
1: फक्त मग त्या माणसाने सुद्धा पुढे जेव्हा लग्न करेल तर पार्टनरला सगळं खरं खरं सांगणे हे खूप गरजेचं असतं.
0: बरोबर आहे. सो आयडियली हे जर थॅलेसेमिया कॅरियर डिटेक्ट झालं तर लग्नाच्या आधीच जर डिटेक्ट झालं तर जास्त चांगलं आहे. त्याच्यानुसार मग पार्टनरचं आपण टेस्ट करू शकतो. पण याचा अर्थ असं नाही की जर पार्टनर सुद्धा थॅलेसेमिया मायनर असेल तर लग्न करू नये, हे असं नाही. जसं आपण आता कॉलमध्ये ऐकलं तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे पुढे तरतूद आहे. तर फक्त माहीत असलेलं जास्त चांगलं आहे, कारण जर माहीत नसलं तर समजा टेस्टिंग नाही झालं प्रेग्नन्सीच्या वेळी तर अनफॉर्च्युनेटली थॅलेसेमिया मेजर बाळ होण्याचा चान्स असतो. मग थॅलेसेमिया मेजर हा मोठा आजार आहे आणि ज्याचं म्हणजे बऱ्यापैकी ट्रीटमेंट लागते, ज्याच्यामध्ये पूर्ण आर्थिक मानसिक किंवा सामाजिक त्याच्यामध्ये कॉस्ट आहे, त्यामुळे प्रिव्हेंट थॅलेसेमिया मेजर करणं हे
1: महत्वाचं आहे. आणि मला असं वाटतं तुमच्या होणाऱ्या पार्टनरला जेव्हा तुम्ही लग्न करता तेव्हा त्याला जे खरं आहे आपल्याला माहिती आहे हे सांगणं खूप गरजेचं आहे.
0: निश्चित.
1: पण काही वेळेस असं होतं की तुम्ही म्हणताय तसं मायनर असेल किंवा कॅरियर असेल तर लक्षणं दिसत नाहीत, मग कधी गरज पडली नसेल समजा रक्त तपासणीची, तर तुम्ही काय सजेस्ट कराल अशा वेळेस? तुम्ही जे म्हणालात प्रेग्नन्सीला सुरुवातीलाच टेस्ट करणं गरजेचं आहे.
0: बरोबर. ज्यावेळी प्रेग्नन्सी डिटेक्ट होते अर्ली असते 5, 6, 7 वीक्स, त्यावेळी ज्यावेळी नॉर्मली गायनेकोलॉजिस्ट सुद्धा रुटीन टेस्ट सांगतात, हिमोग्राम किंवा बाकीच्या टेस्ट सोनोग्राफी, तर त्याचबरोबर हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरेसिस किंवा थॅलेसिमियाची टेस्ट करणं हे गरजेचं आहे. तर ती जर केली तर आपल्याला कळून येतं की थॅलेसिमिया आहे की नाही, आणि मग थॅलेसिमिया असेल तर मग आपण पार्टनरची पण टेस्ट करू शकतो.
1: मग समजा असं झालं की दुर्दैवाने होणाऱ्या आईला थॅलेसेमिया आहे आणि बाळाच्या बाबांना सुद्धा थॅलेसेमिया कॅरियर आहेत किंवा मेजर आहे मायनर आहे, तर त्याच्यावर काय उपाय असतो? मग तुम्ही जे म्हणालात प्रेग्नन्सी टर्मिनेट करावी लागते.
0: बरोबर.
1: आणि समजा पहिल्या 3 महिन्यात झाली नाही ती, तर पुढे त्यांच्यावर काय उपाययोजना असू शकतात?
0: अनफॉर्च्युनेटली जर 20 वीक्स पर्यंत नाही कळलं तर मात्र फार
1: त्रासदायक
0: होऊ शकतं. म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये तशी प्रॉब्लेम येणार नाही. ज्यावेळी बाळ होईल आणि समजा ते थॅलेसेमिया मेजर असेल तर त्याचे सिम्पटम्स असतात ते युजली 3 ते 6 महिन्यानंतर दिसायला लागतात
1: बाळामध्ये.
0: हा, म्हणजे बाळ पेल दिसतं किंवा चिडचिड करतं किंवा बाळाची वाढ होत नाहीये किंवा पोट फुगतं कारण लिव्हर आणि स्प्लिनला सूज येते. तर ह्या गोष्टी म्हणजे साधारण 3 ते 6 महिने झालं की सुरू दिसतात. कधी कधी अप टू 2 इयर्स सुद्धा या गोष्टी दिसतात. मग ज्यावेळी टेस्ट केली जाते त्यावेळी कळतं की हिमोग्लोबिन फारच कमी, अगदी म्हणजे कधी कधी 5, 6 किंवा त्याच्यापेक्षा कमी आहे. आणि मग त्याच्यानंतर आम्ही डॉक्टर्स थॅलेसिमिया असू शकतो असं करून पुढच्या टेस्ट करून आम्ही ते कन्फर्म करतो थॅलेसिमिया मेजर आहे आणि बाळाला रक्त चढवावं लागतं.
1: मग ही जी रक्त चढवण्याची प्रक्रिया आहे ही साधारण किती दिवसात करावी लागते किंवा किती फ्रिक्वेंटली करावी लागते?
0: युजली आमचा गोल असतो की बाळाची वाढ व्यवस्थित व्हायला पाहिजे, तर त्यासाठी आम्ही युजली हिमोग्लोबिन 9 हे म्हणजे ट्रान्सफ्युजन द्यायच्या आधी सुद्धा 9 पाहिजे मिनिमम.
1: सो रक्त चढवण्याच्या आधी,
0: हा रक्त चढवायच्या आधी 9 पाहिजे, ह्या दृष्टीने आम्ही त्यांना रक्त चढवतो. सो युजली सुरुवातीला 4 ते 5 आठवड्याला रक्त चढवावं लागतं आणि नंतर जसं जसं बाळ मोठं होत जाईल तसं ते साधारण फ्रिक्वेन्सी थोडी कमी होते, कधी कधी 3 आठवड्याला आणि अगदीच कधी कधी 2 आठवड्याला सुद्धा रक्त चढवायची गरज राहते.
1: अच्छा. आणि मग साधारण या व्यक्तीला त्याला आयुष्यात किती वर्षापर्यंत किती हे रक्त चढवण्याची गरज पडते?
0: जसं मी म्हणालो हा अनुवंशिक आजार आहे त्यामुळं हे कुठल्या औषधानं बरं नाही होणार, तर हे आयुष्यभर त्याला रक्त चढवावं लागणार आहे. रक्त चढवायची गरज हे सर्व्हायव्हलसाठी गरजेची आहे, त्यामुळं पूर्ण आयुष्य आपल्याला रक्त चढवावं लागतं. हा, मग त्याच्यात क्युरेटिव्ह ऑप्शन सुद्धा आता आहेत की थॅलेसेमिया बरे करायचे. एक त्यातला ऑप्शन म्हणजे बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन जो आता आपल्याकडे वाईडली अवेलेबल आहे.
1: बर, म्हणजे ते नक्की काय असतं बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन? म्हणजे काय
0: तर बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन म्हणजे
1: डॉक्टर

0: एक कॉल येतोय अधिक
1: ओके
0: घेऊया.
1: या घेऊया.
2: हॅलो.
0: नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
0: हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. कोण बोलताय?
2: संभाजी बोर बोलतोय मॅडम, वाडे बोलायवरनं.
0: बोला
2: मॅडम. आता आजचा विषय थॅलेसेमियाविषयी आहे ना.
0: हो हो.
2: तर तो कसा होतो आणि त्याची कारण कोणती कोणती असतात, झालं तर त्याची काळजी काय घ्यायची मॅडम?
0: डॉक्टर काय सांगा,
2: कोणत्या वयामध्ये होतो, म्हणजे स्त्री पुरुष आणि जास्तीत जास्त कुणाला होतो?
1: तर जसं मी म्हणाल का, हा अनुवंशिक आजार आहे. याचं कारण जेनेटिक डिफेक्ट आहे आणि याच्यामध्ये काळजी घ्यायची म्हणजे जो थॅलेसेमिया मेजर असतो त्याला व्यवस्थित ट्रीटमेंटची गरज असते. तर व्यवस्थित ट्रीटमेंट म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट, निदान झाल्या आपल्याला सुरक्षित रक्त देणं महत्वाचं असतं आणि हे रक्त रेग्युलरली म्हणजे दर 4 ते 5 आठवड्याला द्यावं लागतं, जेणेकरून हिमोग्लोबिन 9 च्या वर मेंटेन राहील आणि बाळाची वाढ होईल. आता फक्त याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे, जर रक्त आपण दर 4 ते 5 आठवड्याला दिलं तर रक्ताबरोबर लोह हे सुद्धा आपल्या शरीरात जातं आणि हे लोह शरीरातून बाहेर काढण्याचा काही मार्ग नाही. तर हे लोह जर जास्त जास्त होत गेलं तर ते लोह वेगवेगळ्या अवयवांमध्ये आपल्याला जमा होतं आणि ते इजा करू शकतं, जसं हार्ट, लिव्हर किंवा ग्रंथी, थायरॉइड ग्रंथी, पिच्युटरी ग्रंथी, पॅन्क्रियाज, तर ह्याच्यामध्ये जमा होऊन त्याच्याने इजा होते आणि हे व्हायला काही वर्ष लागतात, लगेच नाही होत, पण मात्र त्याच्यामुळे त्यांचं जीवन पण कमी होऊ शकतं. तर हे रक्त लोह होऊ नये म्हणून आता आपल्याकडे उपचार आहेत, त्याच्यासाठी इंजेक्शन्स आहेत, गोळ्या आहेत. आता जास्त करून गोळ्याच आम्ही प्रेफर करतो कारण ते घ्यायला इझी असतं आणि आता इझिली आपल्याकडे ते अवेलेबल आहेत. तर ह्या गोळ्या रेग्युलरली लोह कमी करायच्या घ्यायला लागतात. युजली आम्ही 10 ट्रान्सफ्युजन झाले की आम्ही टेस्ट करून ह्या गोळ्या चालू करतो आणि लोह प्रमाण किती आहे हे बघण्यासाठी आपण दर 3 महिन्याला 6 महिन्याला टेस्ट करतो, दर वर्षाला MRI वगैरे असे स्कॅन सुद्धा ऍडवाईज करतो. तर ही झाली काळजी.
2: माझा अजून दुसरा एक प्रश्न असा आहे की तो कोणत्या वयात होतो आणि तो कशामुळे होतो?
1: वय थॅलेसेमिया मेजर हा युजुअली साधारण जसं मी म्हणालो की 3 ते 6 महिने बाळ असेल त्यावेळी लक्षणं दिसायला लागतात, पण कधी कधी 2 वर्ष 3 वर्षापर्यंत सुद्धा आपल्याला हा निदान होऊ शकतो. आणि हा स्त्री पुरुष दोघांमध्ये इक्वली होतो, असं नाही की मुलांमध्ये जास्त होतो मुलींमध्ये नाही होत, असं नाही. हा मुलींमध्ये दोघांमध्ये होऊ शकतो.
0: धन्यवाद तुम्ही कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. डॉक्टर, आपण बोलत होतो बोन मॅरो ट्रान्सप्लांट विषयी, तर याविषयी काय सांगाल?
1: हा, बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा एक क्युरेटिव्ह ऑप्शन म्हणजे पूर्ण थॅलेसेमियाला बरा करण्याचा उपाय आहे, ज्याच्यामध्ये नंतर ह्या मुलांना रक्त द्यायची गरज नाहीये. तर यामध्ये जसं मी म्हणालो की डिफेक्ट आहे लाल पेशींमध्ये आणि लाल पेशी रक्तातल्या सर्व पेशी तयार होण्याचं स्थान आहे बोन मॅरो, म्हणजे जी बोन अस्थीच्या आतली जी पोकळी असते तिथे तयार होतं. तर आता बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन मध्ये काय करतो, तर जो पेशंट आहे किंवा रेसिपिएंट आहे त्याचा बोन मॅरो आपण नष्ट करतो बाय म्हणजे किमोथेरपीचे किंवा काही औषधं देऊन, त्याचप्रमाणे त्याची रोगप्रतिकार शक्ती सुद्धा आपण कमी करतो औषधं देऊन. आणि ज्याचा मॅच आहे बोन मॅरो, एक स्पेशल मॅच लागतो त्यासाठी, HLA मॅच म्हणतो आम्ही त्याला. जसं ब्लड ग्रुप असतो तसं एक HLA मॅच म्हणून आपल्याला टेस्टिंग करू शकतो. आणि HLA मॅच हा जास्त करून सख्खा भाऊ किंवा बहीण याच्यात मॅच होण्याची शक्यता जास्त असते. 25% चान्स असतो की सख्खा भाऊ किंवा बहीण याचा HLA मॅच व्हायची. मग समजा मॅच असेल तर आपण त्यांचा बोन मॅरो घेऊन पेशंटला देतो आपण, आफ्टर म्हणजे त्याचा डिस्ट्रॉय करून, त्याचा बोन मॅरो डिस्ट्रॉय केल्यानंतर, इम्युनिटी कमी केल्यानंतर, आणि त्या बोन मॅरोच्या सेल्स पेशंटमध्ये जाऊन नॉर्मल सेल्स तयार करायला लागतात साधारण 1-3 ते 4 आठवड्यानंतर. आणि मग त्या नेहमीसाठी त्या नॉर्मल सेल्स तयार करतात, मग आपलं हिमोग्लोबिन नॉर्मल होऊ शकतं. ऑफकोर्स याच्यामध्ये काही रिस्क असतात, कॉम्प्लिकेशन्स पण असतात, त्यामुळं केव्हा करणं, कधी करणं हे सुद्धा महत्वाचं आहे. तर युजली असं आम्ही सांगतो की लवकरात लवकर बोन मॅरो ट्रान्सप्लांट जर मॅच असेल, 100% मॅच असेल, तर लवकरात लवकर म्हणजे साधारण वयाच्या 5-6 वर्षाच्या आधी केलं, ज्यावेळी तुमचं आयन ओव्हरलोड एवढा नाहीये, ट्रान्सफ्युजन्स तुम्हाला कमी लागलेले आहेत आणि तुम्ही वेळचे वेळी ट्रान्सफ्युजन घेतलेले आहेत, तर ह्याचा सक्सेस रेट 90% पेक्षा जास्त आहे.
0: जसं तुम्ही म्हणालात की बहीण किंवा भाऊ सख्खे जे असतात त्यांचं बोन मॅरो घेऊन अपतो ते,
1: बरोबर.
0: तर मला असं वाटतं लहानपणी से झालं तर वाढीच्या वयात बरेचसे आजार तसेही क्युअर होत असतात, वाढीच्या वयात ते पण चांगल्या पद्धतीने वाढू शकतं,
1: बरोबर.
0: आपण एक बेनिफिट त्याचा,
1: बरोबर,
0: म्हणता येईल.
1: लहान मुलं अशी ट्रीटमेंट जास्त इझिली टॉलरेट करतात आणि त्यांच्यात रिझल्ट सुद्धा चांगले असतात. तर

0: आणि अजून एक सोर्स म्हणजे भाऊ बहीण तर आहेच, पण आता आपल्याकडे वेगवेगळ्या बोन मॅरो किंवा एचएलएच्या रजिस्ट्रीज आहेत ज्याच्यामध्ये आपण सर्च करू शकतो की 100% मॅच आहे का अनरिलेटेड. ओके, त्याला आम्ही मॅच्ड अनरिलेटेड डोनर ट्रान्सप्लांट म्हणतो. तर एचएलए टायपिंग केल्यानंतर आम्ही संस्थेशी एचएलए शेअर करतो, मग ते त्यांच्या डेटाबेसमध्ये बघतात की 100% मॅच आहे का. जर मॅच असेल तर तो सुद्धा आपण ट्रान्सप्लांट करू शकतो.
1: बर डॉक्टर, आजकाल कॉर्ड सेव्ह करणं म्हणजे अम्बिलिकल कॉर्ड जी असते तर ती नाळ आपण बाळाच्या जन्मानंतर सेव्ह करतो.
0: बरोबर.
1: आणि असे काही आजार असतील किंवा भावा बहिणींसाठी उपयोगी असू शकते ती, तर त्याचा काही या आजारात उपयोग होतो का?
0: नाही, अगदी चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही. तर याच्यामध्ये नाळ सेव्ह केली तर तो भाऊ किंवा बहिणीला उपयोग येऊ शकतो किंवा अनरिलेटेड कुठल्या दुसऱ्या पेशंटला ज्याच्याशी एचएलए मॅच आहे, परंतु त्या स्वतःच त्याच बाळाला त्याचा फारसा काही उपयोग नाही
1: होत नाही,
0: कारण जेनेटिक डिफेक्ट तो कॉर्ड ब्लड मध्ये पण आहेच. किंवा पब्लिक बँकिंग केलं जर त्यासाठी ते ऍडवायजेबल आहे.
1: बरोबर. बरेचदा आयन डिपॉझिट थॅलेसेमियामुळे वाढत्या वयात आपल्याला दिसून येतं, आणि जसं तुम्ही रक्त चढवता तेव्हा अजून आयन डिपॉझिट वाढण्याची शक्यता जास्त असते. एक कॉल येतोय.
0: हो, घेऊया ना.
1: हॅलो.
2: हॅलो,
1: नमस्कार. हॅलो डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. कोण बोलतंय?
2: हॅलो, मी मयुरी बोलत आहे.
1: बोला.
2: नमस्कार.
1: नमस्कार. हो,
2: आमच्या घरामध्ये एक थॅलेसिमियाचा रुग्ण आहे आणि त्याचं वय आता 16 आहे आणि मग त्याला मध्ये मध्ये असं ब्लड ट्रान्सफ्युजनची गरज लागत असते. तर मला सरांना हे विचारायचं आहे की किती वयापर्यंत त्याला असं ब्लड ट्रान्सफ्युजन लागू शकतो किंवा हा जर पूर्णपणे बरा होईल का? सर,
0: तुम्ही म्हणाला 16 वर्षाचा पेशंट आहे आणि त्याला मध्ये मध्ये ब्लड लागतं. तर मी जसं म्हणाल की थॅलेसिमिया मायनर आहे, मेजर आहे, पण त्याच्यात अजून एक कॅटेगरी आहे इंटरमिडिया ज्याला म्हणतो मधली, त्याच्यामध्ये एव्हरी मंथ नाही लागत ब्लड, पण त्यांना मध्ये मध्ये ब्लड लागतं. तर असं सुद्धा असू शकतं पहिली गोष्ट. तर हे चाचणी करणं आणि ठरवणं की कुठला थॅलेसिमिया इंटरमिडिया आहे का किंवा आम्ही त्याला आता नॉन ट्रान्सफ्युजन डिपेंडंट थॅलेसिमिया म्हणतो, तसं असेल तर काही औषधं आहेत आपल्याकडे जसं हायड्रॉक्सिउरिया म्हणून काही कॅप्सूल्स आहेत, त्यांना फायदा होऊ शकतो आणि त्यांचं हिमोग्लोबिन वाढू शकतो आणि त्यांना ट्रान्सफ्युजन लागू शकणार नाही असं सुद्धा होऊ शकतं. जर थॅलेसिमिया मेजर असेल मात्र तर मात्र त्यांना कायम दर रेग्युलर ट्रान्सफ्युजन लागेल. आणि 16 वर्षाचे असल्यामुळे ट्रान्सप्लांट पॉसिबल आहे, परंतु थोडीशी रिस्क जास्त आहे. जसं मगाशी म्हणालो की लवकर ट्रान्सप्लांट केला तर बरं असतं. 16 वर्षात सुद्धा होऊ शकतो, परंतु थोडीशी रिस्क जास्त राहते.
2: पूर्णपणे बरा होऊ शकतो का?
0: हा, जर तेच मी सांगतोय, जर बोन मॅरो ट्रान्सप्लांट केलं तर पूर्णपणे बरा होऊ शकतो हा आजार.
2: ओके,
1: तुम्ही कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.
2: थँक्यू.
1: धन्यवाद. प्रत्येक पेशंटला किंवा त्याच्या घरच्यांना खूप क्युरिओसिटी असते, काळजी असते की आपला पेशंट बरा व्हावा. डॉक्टर, मगाशी आपण बोलत होतो की आयन डिपॉझिट जे होतात तर त्याच्यासाठी तुम्ही औषधं देतात, तर ही किती कालावधीपर्यंत घ्यावी लागतात?
0: पुन्हा जसं आयन ओव्हरलोड हे एक लॉंग प्रोसेस आहे, तर आयन कमी करण्यासाठी आपल्याला ही औषधं साधारण कायमच घ्यावी लागतात, परंतु आम्ही ब्लड टेस्ट करतो की आयनचे ऍक्च्युअली लेवल किती आहे, त्याला फेरिटिन म्हणतो, तर ती 3 महिन्याला करतो. जर समजा ती फारच कमी झाली तर आम्ही थोड्या वेळेसाठी औषध बंद सुद्धा करू शकतो. तर मॉनिटरिंग महत्वाचं आहे, पण जोपर्यंत ब्लड लागतंय तोपर्यंत आयन ओव्हरलोड होणार आणि मग हे या टॅबलेटची गरज आहेच. प्रिव्हेंशन हे फार महत्वाचं आहे. असं म्हटलं जातं की भारत हा आता थॅलेसिमियाचा कॅपिटल आहे.
1: बर, म्हणजे इतके दिवस आपण डायबिटीज म्हणत होतो.
0: हो, थॅलेसिमियाचं सुद्धा कॅपिटल आहे. तर हे ऍक्च्युअली हे काही चांगली गोष्ट
1: नाहीये. नक्कीच नाहीये.
0: हे प्रिव्हेंशन करणं हे महत्वाचं आहे. साधारण भारतामध्ये 10,000 ते 15,000 मुलं जन्माला येतात दरवर्षी थॅलेसिमिया मेजरनी.
1: बर बर.
0: आणि साधारण 4 ते 6 कोटी थॅलेसिमिया कॅरियर पॉप्युलेशन आहे.
1: अरे बापरे.
0: जसं आपण मगाशी बोललो तसं प्रिव्हेन्शन करणं म्हणजे टेस्टिंग करणं, ऍटलीस्ट प्रेग्नन्सीच्या अर्ली डेज मध्ये टेस्टिंग करणं, त्याच्यानंतर पॉइंटचं किंवा पार्टनरचं टेस्टिंग करणं आणि नंतर गरज लागली तर प्रिनेटल डायग्नोसिस किंवा फिटसचं टेस्टिंग करणं, हे जर केलं तर आपण प्रिव्हेन्शन करू शकतो. आणि काही देशांनी जगातल्या हे दाखवून दिलंय, जसं अगदी छोटा देश सायप्रस, त्यांनी दाखवून दिलंय त्यांचे मागच्या 20 ते 30 वर्षात थॅलेसिमियाचं प्रमाण अगदीच कमी झालेलं आहे. तर हे होऊ शकतं.
1: होऊ शकतं. एक कॉल येतोय.
0: हो.
1: हॅलो, नमस्कार. हॅलो डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. कोण बोलतंय?
2: मी प्रेरणा बोलतो.

0: बोलतीये. मला एक प्रश्न विचारायचं होतं, तर आता काय ऍडव्हान्स ट्रीटमेंट आहे म्हणजे आम्हाला अवेअरनेस
1: करायचं?
2: आत्ताच मी सांगत होतो, तर ॲडव्हान्स ट्रीटमेंटमध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन हे आहे, ज्याच्यामध्ये सुद्धा आता भरपूर रिसेंट ॲडव्हान्समेंट झाले ज्याच्यामुळे रिझल्ट चांगले आहेत. इवन जरी फुल मॅच नसेल, जरी 50% मॅच असेल, युजली आई वडिलांचा मॅच तर 50% असतोच, तर त्याला आम्ही हॅप्लो आयडेंटिकल बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन म्हणतो. तर त्यामध्ये सुद्धा भरपूर ॲडव्हान्समेंट झालेत आणि तो सुद्धा एक ऑप्शन आता येतोय की थॅलासिमियासाठी, ज्याच्यामध्ये सुद्धा आपण हा आजार बरा करू शकतो. अजून म्हणजे आपल्या देशात अजून नाही, परंतु परदेशात ही ट्रीटमेंट अवेलेबल आहे. जीन थेरपी म्हणजे जे मी सांगितलं की हा जेनेटिक आजार आहे, जीन मध्ये डिफेक्ट आहे, तर तो डिफेक्टच करेक्ट करायचा डायरेक्टली. तर ही जीन थेरपी परदेशांमध्ये अप्रूव्ह पण झालेली आहे 12-13 वर्षांच्या पुढील मुलांमध्ये, आणि मे बी लवकरच आपल्या देशात सुद्धा अवेलेबल होऊ शकेल.
1: तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. धन्यवाद, तुम्ही कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल.
0: थँक्यू. थँक्यू.
1: हा डॉक्टर, रक्त चढवावं लागतं, तर रक्त चढवण्याचा हा जो उपाय आहे हा कितपत खर्चिक आहे?
2: तर याच्यामध्ये थॅलेसिमिया मेजर, याच्यामध्ये जर तुम्ही थॅलेसिमिया सोसायटीमध्ये रजिस्टर केलं आणि त्याचं एक कार्ड बनवून घेतलं, तर रक्त हे कम्प्लिटली फ्री आहे. हो, गव्हर्नमेंटचं तसं हेच आहे की थॅलेसिमिया पेशंटला हे रक्त पूर्णपणे फ्री मिळतं कुठेही, जर तुमच्याकडे थॅलेसिमियाचं कार्ड असेल तर.
1: बरोबर, हा एक दिलासा आहे पेशंट्सना.
2: हो,
1: की आपल्याला असं वाटतं रक्त चढवायचं तर खूप महाग होऊ शकतं किंवा बरेचदा मिळत नाही मॅच असलेलं रक्त, तर गव्हर्नमेंटचा मदतीचा हात आपल्यासाठी कायमच
2: हो
1: असतो, सरकारचा मदतीचा हात. आणि ह्या मदतीची नक्कीच सगळ्यांनी दखल घेतली पाहिजे.
2: बरोबर.
1: आणि जे पेशंट्स आहेत किंवा त्यांचे नातेवाईक आहेत त्यांनी ह्या मदतीचा फायदा करून घेतला पाहिजे.
2: बरोबर.
1: आपली खरी खरी माहिती देणं आणि कार्ड बनवून घेणं हे याच्यासाठी खूप गरजेचं आहे. डॉक्टर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आपल्या श्रोत्यांना काय संदेश द्याल थॅलेसेमिया विषयी जनजागृती वाढवण्यासाठी?
2: बरोबर आहे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अवेअरनेस पाहिजे. थॅलेसेमिया हा आजार अनुवंशिक आहे. थॅलेसेमिया कॅरियर जर आहात की नाही हे तुम्ही बघून घ्या. तुम्ही डॉक्टरांना विचारू शकता की त्यासाठी कुठली टेस्ट करायची आणि डॉक्टर तुम्हाला सांगतील आणि त्यानंतर तुम्हाला कळेल की तुम्ही थॅलेसेमिया कॅरियर आहात की नाही. आणि हे एस्पेशली गरजेचं आहे जे लोक म्हणजे यंग कपल्स, त्यांच्यामध्ये हे फार गरजेचं आहे. आणि डेफिनेटली प्रेग्नन्सी तुम्ही प्लॅन करत असाल तर 100% तुम्ही तुमच्या गायनेकोलॉजिस्टला किंवा तुमच्या डॉक्टरांना विचारलं पाहिजे की थॅलेसेमियाची टेस्ट मला करून घ्यायची. तर हे मी नक्कीच सांगेन.
1: म्हणजे आपण जे म्हणतो की जागरूकता तुमची वाढली तर नक्कीच या आजारांपासून आपल्याला प्रिकॉशनही घेता येते, काळजी घेता येते आणि आजार वाढू न देण्यास सुद्धा आपल्याला उपाययोजना करता येते.
2: अजून एक सांगेन की ज्यांच्या मुलांना किंवा जे थॅलेसेमिया मेजरचे पेशंट्स आहेत तर त्यांना सुद्धा की भरपूर ऍडव्हान्समेंट आता ट्रीटमेंटमध्ये होती आहे. बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन हा एक ऑप्शन आहे. त्याच्यानंतर बरेच गव्हर्नमेंट किंवा एनजीओ सपोर्ट करतात अशा ट्रीटमेंटला. तर असं नाहीये की ट्रीटमेंट आहे फार महाग आहे त्यामुळे आपल्याला घेताच येणार नाही. प्रयत्न केले तर सगळ्या गोष्टी शक्य आहेत.
1: डॉक्टर संदीप बारटक्के, आज तुम्ही हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये आलात, स्टुडिओमध्ये आलात आणि श्रोत्यांना खूप छान माहिती दिली, त्यांच्याशी संवाद साधला, याबद्दल आकाशवाणी पुणे केंद्राच्या वतीने मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.
3: श्रोतो, आताच आपण हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम ऐकलात. विषय होता थॅलेसेमियाची कारणं, लक्षणं आणि उपाय. सहभाग डॉक्टर संदीप बारटक्के, हेमॅटोलॉजिस्ट यांचा. सूत्रसंचालन आणि निर्मिती सहभाग होता आरती पटवर्धन यांचा. सादर करते धीरज केदारी. 10:10 झाली आहेत. आपण एकत आहात आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रसारण. श्रोतो, आता प्रसारित करत आहोत कॅलिडोस्कोप हा इंग्रजी कार्यक्रम. यामध्ये आज ऐकूया रीइमॅजिनिंग एज्युकेशन थ्रू इंडियन नॉलेज सिस्टीम, अन इंटरव्ह्यू विथ डॉक्टर विंदी पुजारी बाय गौरव शिंपी.

श्रोते हो कॅलिडोस्कोप या इंग्लिश कार्यक्रमात आज आपण ऐकलत री इमॅजिनिंग एज्युकेशन थ्रू इंडियन नॉलेज सिस्टीम अँड इंटरव्ह्यू विथ डॉक्टर वेंदी पुजारी बाय गौरव शिंपी. आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रसारण. 10:30 वाजलेत. आता ऐकूया हिंदी चित्रपट गीतं.

श्रोतो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाच्या प्रारंभी तलत मेहमूद यांच्या आवाजातलं छाया चित्रपटाचं हे गीत आपण ऐकलं. आज तरल आणि अतिशय भावपूर्ण अशा गायकीचे गायक म्हणजे तलत मेहमूद यांचा आज स्मृतिदिवस. त्या अनुषंगानं कार्यक्रमात त्यांनी गायलेली काही गीतं प्रसारित करीत आहोत. सभेतल्या उर्वरित कार्यक्रमात आणि हिंदी चित्रपट संगीत कार्यक्रमात मी कैलास शिंदे सर्व रसिकांचं मनापासून स्वागत करतोय. कार्यक्रमातली यानंतरची रचना ऐकूयात आता पुन्हा एकदा तलत मेहमूद यांच्या आवाजातली. संगीत शंकर जयकिशन यांचं, रचना शैलेंद्र यांनी लिहिली आहे. चित्रपट दास.

नमस्कार, बर का? नाही, म्हणजे गडबडीत असाल तर आज ध्वनिमुद्रित होणाऱ्या फोन इन कार्यक्रमाची एक जरा आठवण. आज शनिवार, तेव्हा सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन इन लो बसावा या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल. प्रसारण रविवारी दुपारी 12 ते 1 या वेळात विविध भारती FM 101 वरून आणि मंगळवारी सकाळी 9:30 ते 10 या वेळात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर. रोज रेडिओ ऐकता, तुम्हालाही बोलावं असं वाटत असेल, जरूर फोन करा. आज सकाळी 11 ते 11:30 या वेळात कार्यक्रम फोन इन लो बसावा.

शुद्ध गतकालातले पार्श्वगायक तलत म्हणजेच एक तरल रेशमी या आवाजातनं अशा पद्धतीचा आपल्याला एक अनुभव मिळतो. तलत म्हणजेच दुःखाचा आवाज, त्याहीपेक्षा आपल्या प्रत्येकाच्या मनातली एक नाजूक तरल भावना म्हणजे तलत मेहमूद. त्यांच्या स्मृतिदिनाच्या अनुषंगानं संगदिल आणि पॉकेट मार चित्रपटातली गीतं पण ऐकली. आवाज होता लता मंगेशकर आणि तलत मेहमूद यांचा. दोन्ही रचना राजेंद्र कृष्ण यांच्या होत्या आणि संगीत मात्र होतं सज्जाद हुसेन आणि मदन मोहन यांचा. कार्यक्रमातल्या गीतपर्यंतच्या भागात पार्श्वगायक तलत मेहमूद यांच्या आवाजातली गीतं पण ऐकलीत आज त्यांच्या स्मृतिदिनाच्या अनुषंगानं. आपण ऐकताय मध्यम लहरी 378 7-8 मीटर्स किंवा 792 किलोहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहात ते संगीतकार राहुल देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं साहिर लुधियानवी यांचं गीत. आशा भोसले आणि किशोर कुमार यांचा युगल स्वर चित्रपट दिवार.

0: अगर है शोक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या सुवर्णमयी वर्षानिमित्त आपल्यासाठी एक अविस्मरणीय गीत गझल सूफी महफिल।
1: आप भी आइए।
0: या खास कार्यक्रमात आपल्या भेटीला येत आहेत गायक राजेश दातार, मृण्मयी पाठक, राहुल श्रीवास्तव आणि सावनी लाड, संवादक डॉक्टर सुनील केशव देवधर।
1: हमको भी बुलाते रहिए।
0: शब्दांची कोमलता, सुरांची मोहकता आणि सुरेल भावविश्वाचा एक सुंदर प्रवास, अगर है शौक मिलने का, गीत गझल आणि सूफी महफिल। अनुभव घ्या या सुंदर संगीतमय कार्यक्रमाचा आणि आपणही नक्की उपस्थित रहा। मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता MES बालशिक्षण मंदिर सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे इथे। अगर है शौक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त आकाशवाणीचा एक सुरेल नजराणा।

संगीतकार सचिन देवबर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे नीरज यांचं गीत आपण ऐकता आलं. तर मंगेशकर आणि किशोर कुमार यांचा युगलस्वर चित्रपट तेरे मेरे सपने आणि कार्यक्रमातली यानंतरची रचना आमच्या लोभ असावा कार्यक्रमाच्या निवेदनानंतर ऐकूयात. आणि निवेदनानंतर आपण ऐकणार आहात मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांचा युगलस्वर.

नमस्कार, बरं का? नाही, म्हणजे गडबडीत असाल तर आज ध्वनिमुद्रित होणाऱ्या फोन इन कार्यक्रमाची एक जरा आठवण. आज शनिवार, तेव्हा सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन इन लो बसावा या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल. प्रसारण रविवारी दुपारी 12 ते 1 या वेळात विविध भारती FM 101 वरून, आणि मंगळवारी सकाळी 9:30 ते 10 या वेळात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर. रोज रेडिओ ऐकता, तुम्हालाही बोलावं असं वाटत असेल, जरूर फोन करा. आज सकाळी 11 ते 11:30 या वेळात कार्यक्रम फोन इन लो बसावा.

शतो हिंदी चित्रपट संगीतापण ऐकल्यात मधला रीतीन 78.78 मीटर्स किंवा 700 बँड किलोहर्ट्झ सॉरी न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. आणखी काहीही चित्रपट गीतं आपल्याला ऐकता येतील आज सकाळी 11:30 वाजता गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात. त्यानंतर 1:00 वाजता आपकी पसंद हा श्रोत्यांनी पत्राद्वारे कळवलेल्या त्यांच्या पसंतीचं गीतांचा कार्यक्रम. आणि 2:45 वाजता आणि 2:30 वाजता नेक्स्ट वेव हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम प्रसारित केला जाईल. याबरोबरच हा कार्यक्रम आता समाप्त करण्याची आम्हाला अनुमती द्या. नमस्कार.

शो हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. आता सकाळचे 11 वाजलेत. शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. आज कार्यक्रमातले कलाकार आहेत रवींद्र घांगरुडे यांच्या शास्त्रीय गायनात. त्यांनी गायलेला राग सालग वराळी ऐकूयात. त्यांना हार्मोनियम संगत उदय कुलकर्णी यांची, तबला साथ माधव मोडक यांनी केली आहे. पद्यलय शब्दात बद्दलय झपतलात निबद्ध बंदिशीचे बोल आहेत करम कीजे ओ. द्रुत रचनात इंदलात निबद्ध असून बंदिशीचे बोल सुमार साहेब सुलतान. रवींद्र घांगुर्डे यांचं शास्त्रीय गायन राग सालग वराळी आता ऐकूयात.

0: शदो शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांतर्गत आत्ताच आपण रवींद्र घांगुर्डे यांच्या शास्त्रीय गायनात त्यांनी गायलेला राग सालग वराळी ऐकलात. त्यांना हार्मोनियम संगत होती उदय कुलकर्णी यांची, तबला साथ माधव मोडक यांनी केली होती. आणि श्रोते हो, आज रात्री 10 वाजता अखिल भारतीय संगीत सेवेच्या कार्यक्रमांतर्गत राजकुमार मजुमदार यांचं संतुरवादन हे आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रानं प्रसारित केला. मध्यमलहरी 378.78 MHz किंवा 792 kHz न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या बातम्यातनं.
1: डॅडू डॅडू, मी एक गोष्ट विचारू?
2: हो, अरे विचार की चिको.
1: तुम्ही या रेडिओवर काय सारखं ऐकत असता?
2: तुला नाही समजणार ती गंमत. अरे यातली मजा तू ऐकूनच बघ. तुमच्या त्या ढँढ्याव संगीतापेक्षा ना शास्त्रीय संगीत, वाद्य संगीत, भावगीत, भक्तिगीत, आणि एवढंच काय तुमच्यासारख्या दोस्तांसाठी ना मस्त बालगीतांचा सुद्धा कार्यक्रम असतो. एकदा ऐकून बघ, चक्क माझ्यासारखा प्रेमात पडशील.
1: खरंच डाडू?
2: खरं वाटत नाही ना. इकडे ऐक.
3: सांगतायत आकाशवाणीचे मान्यता प्राप्त कलाकार राजेंद्र कुलकर्णी.
4: अगदी न कळत्या वयापासून आकाशवाणी ऐकतोय. स्वरांचे छान संस्कार होत आहेत. आपली मराठी भावगीतं असतील, भक्तिगीतं असतील, अभंग असतील आणि शास्त्रीय संगीत अर्थातच माझे जे गुरु होते त्याच्या बरोबरीनं आकाशवाणी हा माझा तिसरा गुरु असं मानतो मी. त्यावेळेस आठवते मला अनरंजनी असेल किंवा संगीत सरिता असेल अशा वेगवेगळ्या माध्यमातून खूप खूप काही काही शिकायला मिळालं. आकाशवाणी कलाकार असं अभिमानाने मिरवायला खूप छान वाटायचं. आणि आकाशवाणी ही चिरायू हो 90 वर्ष होत आहे आणि त्याचं स्थान जे आहे आकाशवाणीचं हे आढळ आहे. गुरु आहे ती आकाशवाणी, स्त्रियांचाच गुरु आहे प्रामाणिकपणे मानतो.

0: अरे चिकू, रेडिओचे कार्यक्रम आपल्याला गेली 9 दशक म्हणजे 90 वर्ष ऐकायला मिळत आहेत. निखळ मनोरंजन असतं याच्यात. म्हणजे गेल्या 90 वर्षांचा हा रेडिओ साक्षीदार आहे. समजलं का चिकू?
1: हो हो डॅडू, समजलं. आता मीही होणार बालश्रोता.

श्रोतो हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे, मध्यम लहरी 378.7 पेटस किंवा 792 किलोहर्ट्झ रेडिओज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आम्ही जगभरातल्या श्रोत्यांशी जोडले गेलेले आहोत. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 11:30 वाजले आहेत.

शतो या कार्यक्रमांतर्गत मराठी चित्रपट संगीत प्रसारित करीत आहोत. आज ज्येष्ठ अभिनेत्री आणि नृत्यांगणा लक्ष्मी छाया यांचा स्मृती दिवस. त्या अनुषंगानं त्यांचा अभिनय असलेल्या चित्रपटातली काही गीतं सुरुवातीच्या भागात ऐकूया.

0: कार्यक्रमाच्या सुरुवातीला हे गीत आपण ऐकलं ते उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं होतं. प्रभाकर नायक यांनी लिहिलेली रचना, संगीत बाळ पळसुले यांचं होतं आणि चित्रपट होता तेवढं सोडून बोला. श्रोतो, आज ज्येष्ठ अभिनेत्री आणि नृत्यांगना लक्ष्मी छाया यांचा स्मृतिदिवस, त्या अनुषंगानं त्यांच्यावरती चित्रित आणि त्यांचा अभिनय असलेल्या चित्रपटातली गीतं आपण ऐकताय. लक्ष्मी छाया यांचं सिनेमातलं किंवा चित्रपटातले गाजलेले नृत्याविष्कार पाहताना त्यांची मोहक अदाकारी, त्यांच्या अंगात असलेली जी विजेची चमक, अमर्याद ऊर्जा, त्याचमुळं त्यांच्या नृत्यानं हे सिनेरसिकांना संमोहित करून टाकलं. मग त्यामध्ये कॅबरे डान्सर असो किंवा बार नर्तिका, लक्ष्मी छाया यांच्या नृत्यावरती अतिशय सिनेरसिक मोहित झाले. अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटामध्ये त्यांनी केलेलं नृत्य हे अभिनेत्री हेलन यांच्याप्रमाणेच त्यांच्या नृत्यामध्ये अतिशय एक प्रकारची ग्रेस होती, नजाकतता होती. अभिनय, देखणं रूप, मनमोहक अदाकारी, यामुळंच लक्ष्मी छाया या अरुणा इराणी, पद्मा खन्ना, बिंदू यासारख्या नायिकांसारख्याच चित्रपटांमध्ये त्यांनी बार डान्सर आणि खलनायिका भूमिका त्यांनी केल्या. मग त्यातलं मेरा गाव मेरा देशमधलं असेल, मार दिया जाय या छोड दिया जाय यासारखं हे गीत अतिशय लोकप्रिय झालं होतं. कार्यक्रमातली यानंतरची रचना आपण ऐकणार आहात ती राम लक्ष्मण यांच्या संगीत निर्देशनातली, शैलेंद्र आणि आशा भोसले यांच्या आवाजातली, चित्रपट दीडशहाने.
1: माझं नाव काय ना

अभिनेत्री लक्ष्मी छाया यांचा चित्रपटसृष्टीतला हा प्रवेश अगदी योगायोगाने झाला. एकदा चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या लक्ष्मी छाया यांना त्या काळचे चित्रपट दिग्दर्शक महेश कौल यांनी पाहिलं आणि त्यांना एका चित्रपटासाठी एका बाल कलाकाराची आवश्यकता होती. त्यांच्या वडिलांना त्यांनी विचारलं आणि त्यांनी चित्रपटांमध्ये अभिनय करण्याची परवानगी त्यांना दिली. पुढं लक्ष्मी छाया यांनी गुमनाम चित्रपटातलं जान पहचान या गीतामध्ये त्यांनी केलेलं अप्रतिम नृत्य हे लोकप्रिय झालं. त्यानंतर मेरा गाव मेरा देश या चित्रपटातलं मार दिया जाय या छोड दिया जाय यासारखं गीत असेल. तिसरी मंजिल या चित्रपटात त्यांनी बेला हे आशा परीक्षा मैत्रिणीची भूमिका साकारली होती. त्यानंतर जान पहचान, रास्ते का पत्थर चित्रपटात त्यांनी अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत भूमिका साकारल्या होत्या. रुस्तमे हिंद चित्रपट असेल किंवा त्याचबरोबर त्यांनी अभिनय केलेले चित्रपट, या चित्रपटामध्ये त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये तसंच भोजपुरी आणि हिंदी चित्रपटात जवळपास 50 अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. तलाक, बड़ा आदमी, रॉयल मेल, ब्लप मास्टर, गुमनाम, तीसरी मंजिल, राम और शाम, राज, बहारों के सपने, इज्जत, आया सावन झुमके, मेरे हम सफर, मेरा गांव मेरा देश, कुंदन, तन्हाई, बिंदिया और बंदूक, सूरज और चंदा, परख यासारखे हिंदी चित्रपट, तर मराठीतले पैजेचा विडा, कैवारी, बिजली यासारखे चित्रपट.

हे गीत आपण ऐकताय ते पैजेचा विडा चित्रपटाचं, महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर सहकाराचा आवाज, रचना शांताराम नांदगावकर यांची, संगीत दिले अशोक पत्की यांनी.

हे गीत आपण ऐकताय ते पैजेचा विडा चित्रपटाचं, महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर सहकाराचा आवाज, रचना शांताराम नांदगावकर यांची, संगीत दिले अशोक पत्की यांनी.

0: शतभाव कार्यक्रमातल्या इतवरच्या भागामध्ये आपण ऐकलं ते महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजातलं पैजेचा विडा चित्रपटातलं हे गीत होतं. आज नृत्यांगणा आणि अभिनेत्री लक्ष्मी छाया यांच्या स्मृतिदिनाच्या अनुषंगानं त्यांचा अभिनय असलेल्या चित्रपटातली ही गीतं होती पैजेचा विडा. दुर्शहाणे आणि तेवढं सोडून बोला या चित्रपटातली. आज लक्ष्मी छाया यांच्या स्मृतिदिनासोबतच आज जन्मदिवस आहे तो संगीतकार अरुण पौडवाल यांचा. कार्यक्रमातल्या यानंतरची रचना संगीतकार अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेल्या. दरम्यान एक निवेदन ऐकूया.
1: समईच्या तेवत्या वातीचा वास, उदबत्तीचा सुवास, सगळं घर जणू उजळून जाई. आईच्या चेहऱ्यावर निरांजनाचा प्रकाश पडे, तिचे डोळे हलकेच मिटलेले असत, ती मग्न असे. या चित्रातच मिसळलाय पूजेच्या वेळी ती म्हणत असलेल्या स्तोत्रांचा स्वर. पुत्राचे सहस्र अपराध, माता काय मानी तयाचा खेद, तैसा तू कृपाळू गोविंद, माय बाप मज लागी.
2: मातृदिनाच्या अनुषंगाने आई आणि मुलांचं भावविश्व उलगडून दाखवणारा विशेष कार्यक्रम जरूर ऐका माय लेकर.
3: जन्म तू विश्व हे दाविले स दिला जन्म तू विश्व.
4: आई खरंच काय असते? लेकराची माय असते, वासराची गाय असते, लंगड्याचा पाय असते, दुधावरची साय असते. आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही.
3: तुझ्या वंदितो माऊली पाऊलास.
2: माय लेकर लेखन केलंय डॉक्टर अरुणा ढेरे यांनी. सहभाग डॉक्टर गिरीश ओक, चैत्राली अभ्यंकर आणि मृणाल कुलकर्णी यांचा. जरूर ऐका शनिवारी 9 मे रोजी आकाशवाणी पुणे केंद्रावरून दुपारी ठीक 12 वाजता आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
0: शतो आतापासून थोड्याच वेळात म्हणजे बरोबर ठीक 10 मिनिटांनी हा कार्यक्रम आपले कुछ काल. दरम्यान आपण एकदा हा गाता रहे मेरा दिल हा मराठी चित्रपट जगताचा कार्यक्रम मध्यम लहरी 378 सतार पेटस किंवा 700 बँडक्रुप. शतो आज एकापेक्षा एक सुरेल गीतांनी मराठी आणि हिंदी सिने जगतात आपल्या सांगीतिक दृष्टीनं एक वेगळी छाप सोडणारे संगीतकार म्हणजेच संगीतकार जोडी अनिल अरुण म्हणजेच अनिल मोहिते आणि अरुण पौडवाल. आज अरुण पौडवाल यांचा जन्मदिवस, त्या अनुषंगानं त्यांनी संगीतबद्ध केलेली काही गीतं कार्यक्रमाच्या या शेवटच्या भागातली आहेत. अनुराधा पौडवाल आणि किशोर कुमार यांच्या आवाजातलं हे गम्मत चम्मत चित्रपटाचं गीत शांताराम नांदगावकर यांनी दिलेलं. संगीत दिले अरुण पौडवाल यांनी.

श्रोतेहो, संगीतकार अरुण पोडवाल यांनी संगीतबद्ध केलेल्या बहारदार आणि लोकप्रिय गीतांचं गारुड आजही रसिकांच्या मनावरती कायम आहे. मराठीतले शंकर जयकिशन अशी ओळख असणाऱ्या संगीतकार जोडींची ही कारकीर्द विलक्षण गाजली. अनिल अरुण या जोडीनं मराठी चित्रपट संगीताचा जणू काही चेहरा मोहरा बदलून टाकला आणि मराठी भावगीत पाश्चात्य वाद्यांनी कुशल वाद्यवृद्धांच्या अनेक ताफ्यात त्यांनी गीतं अतिशय तन्मयतेनं सजवली. अनेक चित्रपटांना उत्तम संगीत दिलं आणि पार्श्वगायक किशोर कुमार यांना मराठीमध्ये पार्श्वगायनाची संधी देणारे देखील संगीतकार अरुण पोडवालच. कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत सचिन आणि अनुराधा पोडवाल यांच्या आवाजातलं, संगीतकार अरुण पोडवाल यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना. सुधीर मोघे यांची चित्रपट सगळीकडे बोंबा बोंब.

कार अरुण पौडवाल यांच्या अनेक चित्रपटांची ही गीतं ही हलक्या फुलक्या आणि उडत्या सोप्या चालीची असल्यानं त्यांचे चित्रपट अतिशय लोकप्रिय झाले. त्यामध्ये मग माझा घर माझा संसार, आत्मविश्वास, गंमत जम्मत, चंगूबंगू अशी ही बनवा बनवी, माझा पती करोडपती, सगळीकडे बोंबा बोंब चित्रपटाचं गीत तर पडे आता यावेळी ऐकतच आहात. भूताचा भाऊ, आमच्यासारखे आम्हीच, घनचक्कर, ऐत्या घरात घरोबा, ऐकावते नवलच अशा चित्रपटांमध्ये अरुण पौडवाल शैलीचे हे त्यांच्या संगीताच्या शैलीचे असलेले चित्रपट अतिशय लोकप्रिय झाले. अरुण पौडवाल यांचं अकॉर्डियन या वाद्यावरती अतिशय प्रेम आणि अतिशय हुकमी असं ते वाजवत असत, त्यामुळं अनेक गीतांमध्ये त्यांनी अकॉर्डियन या वाद्याचा अतिशय सुयोग्य पद्धतीनं वापर केला.

संगीतकार अरुण पोडवाल यांचा हिंदीतला मीरा का मोहन हा चित्रपट देखील अतिशय त्यांच्या गीतांमुळे लोकप्रिय झाला होता, संगीतामुळे लोकप्रिय झाला होता.

श्रोतोवाच्या गाता रहे मेरा दिलिया मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आज संगीतकार अरुण पौडवाल यांच्या जन्मदिनाच्या अनुषंगानं, तर नृत्यांगना आणि अभिनेत्री लक्ष्मी छाया यांच्या स्मृती दिनाच्या अनुषंगानं अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेली आणि लक्ष्मी छाया यांचा अभिनय असलेली चित्रपट गीतं रसिकांसाठी आम्ही प्रसारित केली. आता कार्यक्रमामध्ये आम्ही देखील थांबत आहोत काही क्षणांसाठी आमचा पुढचा कार्यक्रम ऐकण्यासाठी. याबरोबरच गाता रहे मेरा दिल हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत. बदम लहरी 378.78 MHz किंवा 792 kHz सॉलिड न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

श्रोतो हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378 सात आठ मीटर्स किंवा 792 किलोहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. आता दुपारचे 12:32 झाले. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच आकाशवाणी पुणे केंद्र. आता वनिता मंडळ हा आमच्या महिला श्रोतवर्गासाठीचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. या अंतर्गत आई आणि मुलांचं भावविश्व उलगडून दाखवणारा विशेष कार्यक्रम माय लेकरं आता ऐकूयात. लेखन आहे डॉक्टर अरुणा ढेरे यांचा, सहभाग डॉक्टर गिरीश ओक तसंच मृणाल कुलकर्णी यांचा, सोबतच चैत्राली अभ्यंकर, सूत्रसंचालन सविता जेरे यांचं, सादरकर्त्या निलिपा पटवर्धन. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे. वनिता मंडळ हा आमच्या महिला श्रोतवर्गासाठीचा कार्यक्रम आता ऐकूयात.

0: आपल्या आईचं ऋण फेडण्याचा दिवस अर्थात मातृदिन. या मातृदिनाच्या अनुषंगाने आता आम्ही सादर करत आहोत एक मनोज्ञ अभिवाचन माय लेकर. याचं निवेदन, निवड आणि गुंफण केली आहे डॉक्टर अरुणा ढेरे यांनी. अभिवाचन केलंय डॉक्टर गिरीश ओक आणि मृणाल कुलकर्णी यांनी. तर काव्यवाचन आणि गायन सहभाग चैत्राली अभ्यंकर यांचा. सादर करत आहोत एक मनोज्ञ अभिवाचन माय लेकर.
1: जन्मणाऱ्या प्रत्येकाची एक संचित पुण्याई. जन्मणाऱ्या प्रत्येकाची एक संचित पुण्याई. माणसाची भाग्यरेखा तिचे नाव आहे आई. तिच्या पावलो पावली बीज नवे अंकुरते. तिच्या गंगेच्या पान्याने विश्व पोसते वाढते. लाल सूर्याची पिंजर तिच्या कपाळी शोभली. तिची सुवासीन ओटी चंद्र ताऱ्यांनी भरली. माझी माय अन्नपूर्णा दुर्गा अंबिका भवानी. दुरिताला निर्दाळून करी भल्याची राखणी. साऱ्या जगावर धरी तिच्या कृपेची साऊली. आणि मायेच्या आधारा तिची दिव्य करांगुली. आई जीवाचा आधार, आई मायेचे माहेर. वेदनेच्या जाळावर आई हसणारे फुल. आई आई म्हणताना होई पुण्याची जोडणी. आई आई म्हणताना जन्म लागतो कारणी. जन्म लागतो कारणी.
2: आई उन्हाची सावली, आई सुखाचे नगर. निळ्या आभाळा एवढा तिच्या मायेचा पदर. आई कुणाचीही असो तिचा सन्मान करावा. तिने टाकलेला शब्द फुलासारखा झेलावा. असं म. भा. चव्हाण नावाच्या एका कवीने लिहिलं. खरंय ते. आईचं असं एक उदात्त मंगलरूप प्रतिमा म्हणून आपल्या सगळ्यांच्याच मनात आहे. पण माय लेकरांचं नातं मात्र तेवढ्याच एका उदात्त वत्सल धाग्याचं नसतं. नुसतंच प्रेमाचं आणि गहिवराचं नसतं. घराघरातले माय लेकरांचे अनुभव सांगतात की या नात्याचे कितीतरी रंग आहेत, कितीतरी छटा आहेत. आई मुलाला जन्म देते तेव्हापासून मूल वाढत जातं, तशी आईही वाढत जाते. वाढणारं बदलतं मूल तिच्याशी जे नातं जोडून असतं ते नातंही त्याच्या आणि आईच्याही वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर बदलत जातं. आई मुलांच्या या नात्याविषयी मराठीत फार सुंदर लेखन झालं. कथा आहेत, कविता आहेत, आत्मकथनं आहेत, पत्र आहेत. काही जगप्रसिद्ध लेखकांच्या लेखनाचे मराठीत झालेले अनुवादही आहेत. नव्या जुन्या लेखकांचं गद्य लेखन आणि कविता यांचा आधार घेत माय लेकरांच्या नात्याचा गोफ उलगडण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. रागाचे, लोभाचे, दुराव्याचे, समजुतीचे पुष्कळ धागे उकलत नेण्याची इच्छा आहे, तरी पण पुष्कळ काही शिल्लक उरणारच आहे. पण मर्यादा तुम्ही समजून घ्याल आणि इतर जे जे आठवेल त्याचा नवा गोफ मनात विणत राहाल हेही आम्हाला हवंच आहे. तर आता सुरुवात करतो आहोत ती बहिणाबाई चौधरींपासून. बहिणाबाई म्हणजे जणू मराठी लेखिका आणि कवयित्रींची नव्हे सगळ्याच वाचकांचीच आई. कष्ट करता करता गाणारी आणि आपल्या गाण्यांचं महत्व जाणून कुणी त्याचं कौतुक करावं अशी अपेक्षाही न ठेवणारी म्हणजे पुन्हा आईसारखीच. की त्यांची ही कविता आहे सरस्वतीला आणि सगळ्या सृष्टीलाच आई म्हणणारी, माझी माय सरस्वती.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी सविता जेरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सख्यांनो, उद्या 10 मे

0: मराठी मातीवर देव हा भक्ताचा प्रियकर नाही तर तो त्याची माऊलीच आहे. मधुरा भक्तीचं बीज इथल्या खडकावर रुजलंच नाही. इथे खडक पाझरले ते आईच्या दुधानं. या आईची माया इथल्या भक्तांनाच काय पण देवांनाही माखून घ्यावीशी वाटते. कारण देव झाले तरी काय, आईचं प्रेम अनुभवलेल्या माणसांनीच त्यांची चरित्र निर्माण केली आहेत ना. त्यांना आईच्या मांडीवर मुठी चोखत पहुडलेलं आपण पाहिलंय, आईकडे दुडूदुडू धावत येताना पाहिलंय, तिला बोबडे बोल ऐकवताना पाहिलंय आणि आभाळातले चंद्र सूर्य पकडण्यासाठी तिच्याच मांडीवरून झेपावतानाही पाहिलंय.
1: इथली भक्ती पाझरत राहिली ती आईच्या स्पर्शानं आणि इथलं ज्ञान तेजाळत राहिलं तेही आईच्याच कृपेनं. शारदा म्हणजे आपल्या ज्ञानपरंपरेचं मूळ पीठ, ती विद्येची जननी आहे. आईपणाचा विस्तार माणसानं एवढा केला आहे की आपली शेतजमीन ही आपली काळी आई असते. आपल्या घराची, गावाची, देशाची माती आपली मायमाती, आपली मातृभूमी असते. आणि आपली भाषा, आपली मायबोली आपली मातृभाषा असते. अनेक भाषा अत्यंत सफाईने बोलणारा एक पंडित एकदा पेशवे दरबारात आला. माझी मातृभाषा कोणती ते ओळखून दाखवा, त्यानं आव्हान दिलं. भले बुद्धीचे सागर नाना नाना फडणीस त्यांनी हे आव्हान स्वीकारलं. त्यांनी केलेली युक्ती अगदी साधी होती. पंडित गाढ झोपेत असताना त्यांनी त्याच्या तोंडावर गार पाण्याचा शिपका मारला. पंडित दचकून ओरडत उठला आणि नानांनी त्याची मातृभाषा ओळखली. अर्धवट ग्लानीत नेणिवेतून जी येते ती त्याची मातृभाषाच. वेदनेनं कळवळताना अभावितपणे माणूस आई ग असं ज्या भाषेत म्हणतो ती त्याची मायबोली. आज आपण जग जवळ आल्याची भाषा करतो. जगाच्या पाठीवर आपली मुलं, आपले नातलग कुठे कुठे विखुरलेले असतात तरी सुद्धा त्यांच्या मनात आपली माती, आपलं गाव, आपला देश नांदत असतोच. इकडच्या आठवणींनी तिकडचं घर भरलेलं असतं. ही मायमातीची ओढ विलक्षण खरी. बाबर हिंदुस्थानात आला, लुटालूट, रक्तपात, युद्धामधून हिंदुस्थानात स्थिरावला. पण अखेरच्या दिवसात आपल्या मायभूमीला, काबूलला जाण्याची त्याला फार ओढ लागली. तो मरण पावला तेव्हा त्याच्या इच्छेनुसार त्याचा मृतदेह इथून काबूलला नेला आणि तिथे त्याचं दफन झालं. ज्येष्ठ नाटककार राम गणेश गडकरी क्षयानं आजारी पडले. 1918 सालची गोष्ट. त्यांना सावरेला त्यांच्या भावाकडे हलवलं होतं. नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर त्यांना भेटायला गेले तेव्हा गडकरी म्हणाले, बरा झालो तर ठीक आहे, पण जगलो नाही तर माझ्या ट्रंकेच्या तळात एक पुडी आहे. माझा जन्म झाला त्या खोलीतली नवसरी गावची ती माती माझ्या दहनाच्या वेळी तेवढी बरोबर द्या. एडनच्या तुरुंगात जाताना वासुदेव बळवंतांनी ह्या देशाच्या मातीची चिमूट बरोबर नेली होती. ने मजसी ने परत मातृभूमीला इंग्लंडच्या किनाऱ्यावरून सावरकर सागराला विनवत होते.

0: आपल्या तान्ह्या बाळाला जवळ घेतलेली आई हे बहुधा जगातलं सर्वात सुंदर दृश्य असतं. बाळ जन्म घेताना तेच मुळात आईसाठी. त्याला जर जन्मतःच बोलता आलं असतं तर त्यांनी नक्कीच तसं तेव्हाच सांगितलं असतं. म्हणालं असतं, नका विचारू आम्ही कुठले काय आमुचे नाव असे, नका विचारू आम्ही कुठले काय आमुचे नाव असे, देवदूत हो आम्ही आमुचा आनंदाचा गाव असे. शुभ्र ढगांवर बसून होतो मजेत हिंडत आभाळात, आई म्हणाली ये ना खाली, थेट उतरलो तिच्या पुढ्यात. हो ना माझा बाळ म्हणाली, हो म्हटले बाळ तिचा, आवडले मग बाबा तेव्हा होऊन गेलो दोघांचा. खिशात माझ्या मी सूर्याचा उजेड होता आणलेला, खिशात माझ्या मी सूर्याचा उजेड होता आणलेला, आजी वेडी म्हणे कुळाचा दिवाच याने उजळवला. आजोबांच्या कानामध्ये सांगितली मी गंमत एक, आजोबांच्या कानामध्ये सांगितली मी गंमत एक, बोलावून मी आणीन आणखी एक पाहुणी परी सुरेख. जो तो आपला म्हणू लागला या बाळाने भाग्य दिले, देवदूत असल्यावर सांगा अवघड का हो हे सगळे, अवघड का हो हे सगळे.
1: आणि या बाळासाठी आईनं गायलेली अंगाई हे जगातलं सगळ्यात सुंदर भावगीत असेल, नाही का?

0: लहानपणी ऐकलेली वाचलेली सगळीच गाणी आणि गोष्टी मोठेपणी आवडत राहतात किंवा लक्षात राहतात असं नाही. आपलं वय वाढतं, समजूत वाढते, तसा त्या गाण्या गोष्टींचा हात सुटतो. पण काही गाणी काही गोष्टी मोठेपणीही जवळ राहतात, आपल्या समजुतीबरोबर त्याही मोठ्या होतात. तशीच ही एक गोष्ट जुनी आहे पण आजही साधेपणानं आवडणारी आहे, पुष्कळ काही सांगून जाणारी आहे. आचार्यात्र्यांची ही गोष्ट दिनूचं बिल.
1: दिनूचे वडील डॉक्टर होते. दिनू कधी त्यांच्याबरोबर दवाखान्यात जाई. तिथे पुष्कळसे लोक येत, कुणी तपासून घेण्यासाठी, कुणी औषध घेण्यासाठी.

0: कोणी येऊन म्हणे डॉक्टर माझं पोट दुखतं मला तपासा, तर कोणी म्हणे डॉक्टर माझं बिल किती झालंय सांगा. दिनू एका लहानशा खुर्चीवर बसून ते सारे पाहत असे आणि ऐकत असे. बिल म्हणजे काय ते अजून त्याला कळलं नव्हतं. दिनून एक दिवशी वडिलांना विचारलं, बाबा बिल म्हणजे काय हो. डॉक्टरांनी टेबलवरचा एक कागद घेतला आणि दिनूला दाखवला. हे बघ, याला बिल म्हणतात, वाच, डॉक्टर म्हणाले. दिनू तो कागद वाचू लागला.
1: तपशील, रोग्याला तपासल्याबद्दल 5 रुपये, दोनदा घरी येण्याबद्दल 4 रुपये, 8 वेळा औषध दिल्याबद्दल 3 रुपये, एकूण 12 रुपये. अत्र्यांनी ही गोष्ट किती पूर्वी लिहिली असेल कल्पना करा. 4 रुपयात डॉक्टर 2 वेळा घरी व्हिजिट करत असत आणि 8 वेळा औषध देऊनही बिल फक्त 3 रुपये.
0: दिनू ते बिल किती तरी वेळ वाचत होता. मध्येच तो हसला. त्याला काय वाटलं कुणास ठाऊक. काहीतरी विचार त्याच्या डोक्यात आला. घरी जाताना त्याच्या मनात कितीतरी विचार येत होते. आपण आईची पुष्कळ कामं काल केली, मग त्याबद्दल तिच्या नावावर बिल का करू नये. मोठी गंमत होईल, पैसे मिळतील, मग त्याचा आपण खाऊ आणू. घरी गेल्यावर दिनू आपल्या खोलीत गेला आणि त्यांनी एका कागदावर आपल्या आईच्या नावानं एक बिल तयार केलं.
1: आज बागेतून फुलं आणल्याबद्दल 12 पैसे, बाळाला 2 तास सांभाळल्याबद्दल 1 रुपया, शेजारच्या काकूंकडे निरोप दिल्याबद्दल 25 पैसे, वाण्या कडून साखर आणल्याबद्दल 12 पैसे, एकूण 1 रुपया 49 पैसे.
0: आई बसत असे त्या खोली दिनू हळूच ते बिल ठेवून आला. दुसऱ्या दिवशी सकाळी दिनूला उषाजवळ बिलाचे पैसे आणि एक कागद पण दिसला. तो पैसे भराभर मोजून रुमालात बांधू लागला. कागद हातात घेऊन पाहतो तो काय, ते त्याच्या आईनं त्याच्या नावावर केलेलं बिल होत. तपशील, लहानपणापासून आतापर्यंत वाढवल्याबद्दल. काही नाही, 4 आजारपणात दिवस रात्र जागून काळजी घेतल्याबद्दल. काही नाही, गोष्टी सांगून करमणूक केल्याबद्दल. काही नाही, वाचायला शिकवल्याबद्दल. काही नाही, एकूण काही नाही. दिनूच्या डोळ्यात एकदम पाणी आलं, त्याचा गळा भरून आला, त्याच्या हातातला कागद गळून पडला. रुमालात अर्धवट बांधलेले पैसे घेऊन तो तसाच आईकडे गेला. काही न बोलता त्यांनी आईला पैसे परत केले आणि आईच्या मांडीवर डोकं ठेवून स्फुंदू लागला. आईनं दिनूला कुरवाळलं आणि त्याचा मुका घेत म्हणाली, तुझ्या बिलाचे पैसे मिळाले बरं दिनू.
1: केव्हा संपत बाळपण? 7व्या वर्षी, 10व्या वर्षी. शैशव संपत आणि कुमार वय, जरा जाणतं वय येत, तो उमरा कुठला. मला वाटतं की आईचा बोजा संपला की बाळपण संपत. मग ते वय कोणतंही असो, शरीरानं मनानं आईजवळ फिरून फिरून जोवर येत राहतं मूल, तोवर त्याचं बाळपण शाबूतच असतं. जोवर मुठीत आईचं बोट बंद असतं, तोवर बाळपण शाबूतच असतं.
2: कवी संजय चौधरी यांची अलीकडे प्रसिद्ध झालेली कविता दागिना. ती म्हणाली, आई ग, तू अंगठी का नाही घालत, हिऱ्याची, छान छान खड्याची. आई म्हणाली, तूच धर माझं बोट, लपेट तुझी इवली नाचरी बोट माझ्या बोटाभोवती, हीच तर जगातली सर्वात मौल्यवान अंगठी. ती म्हणाली, आई ग, तू माळ का नाही घालत, सोन्याची, पिवळी धम्म गळाभर. आई म्हणाली, तूच मार गळ्यात घट्ट मिठी तुझ्या कोवळ्या हातांनी आणि धडधडू दे तुझं इवलं हृदय माझ्या वक्षावर, यापेक्षा मौल्यवान नाही बरं दुसरा दागिना. तिनं धरलं आईचं बोट बाळ हातात, मारली घट्ट मिठी आईच्या गळ्याला. ओसंडत राहिले शुभ्र मोती आईच्या पापण्यातून तिच्या काळ्या भोर केसांवर. आई म्हणाली, आपल्या आतून जे उगवून येतात तेच दागिने ल्यावे नि सजावे. आपल्या आतून जे उगवून येतात तेच दागिने ल्यावे नि सजावे. दुसऱ्या झाडाची फुलं माळून एखादं झाड सजल्याचं एकही उदाहरण विश्वाच्या इतिहासात नाही. एकही उदाहरण विश्वाच्या इतिहासात नाही. शांताबाई शेळक्यांच्या 2 गोड

0: कविता वाचतो आहोत. लहान मुलांच्या कविता लिहिणं सोपं नाही, पण शांताबाईंनी लहान मुलांचं मन घेऊनच त्या लिहिल्यात. म्हणून या बाळ डोळ्यांना दिसणाऱ्या, बाळ मनानं अनुभवलेल्या आईच्या या दोन कविता.
1: आई म्हणजे तव्यावरची गरम गरम पोळी, औषधावर दिलेली लिमलेटची गोळी. आई म्हणजे प्रसादाचा खडी साखर खडा, शाळेआधी पाटीवर लिहून दिलेला धडा. आई म्हणजे कुरवाळलेले गोबरे गोबरे गाल, कडाक्याच्या थंडीमधली उबदार शाल. आई म्हणजे पाठीवरून फिरवलेला हात, मीत कुट कालवलेला मऊ तूप भात. आई म्हणजे देव्हाऱ्यातलं लक्ष्मीचं चित्र, आई म्हणजे देव्हाऱ्यातलं लक्ष्मीचं चित्र. सगळ्या मित्रांमधला माझा आवडता मित्र.
2: सकाळी कमी जेवलो तर आईला कसे नेमके कळते?
3: दुपारच्या चहाबरोबर छानसे काहीतरी खायला मिळते. पायाला ठेच लागली तर आईला कसे लगेच दिसते? जखमेवर हलक्या हाती औषधाचा बोळा पुसते. शाळेतल्या बाई बोलल्या तर आईला पत्ता लागतो घरी. माझ्या छान अक्षराचे तीच तेव्हा कौतुक करी. अभ्यास करून करून जेव्हा पाठीला माझ्या लागते कळ, आईच म्हणते अभ्यास पुरे आता खेळायला बाहेर पळ. माझे आवडते साईचे दही आंबट चिंबट लोणच्याची फोड, आई पानात वाढते तेव्हा जेवण काय लागते गोड. कधी कधी माझ्या हातून वेड्यासारख्या होतात चुका, कधी कधी माझ्या हातून वेड्यासारख्या होतात चुका. बाबा रागे भरतात पण आई फक्त घेते मुका. हा फाळ जेव्हा भरून येते घरभर भीती दाटते. आई नुसती जवळ असली तरी किती बरे वाटते. कधी आई खूप चिडते म्हणते पोरटे भारी द्वाड, तरी सुद्धा कळत नाही माझे कसे करते लाड.
1: आणि आता संजीवनी मराठ्यांची एक गोड कविता, आईची आई होणाऱ्या एका छोटीची. मुलांकडून पावकी आणि पाढे पाठ म्हणून घेण्याचा काळ आता इतिहास जमा झालाय, पण संजीवनीबाईंच्या कवितेतलं मायलेकीचं नातं मात्र अजून तसंच आहे. त्याची गोडी जराही उणावलेली नाही. पहा.
4: तू आहेस बेबी आणि मी आहे आई, तू आहेस बेबी आणि

बाबा आणि मी फिरायला जाऊ. बाबा आणि मी फिरायला जाऊ, ताई जवळ तुला खेळायला ठेवू.

झोपताना मात्र तू आई व्हायचं, झोपताना मात्र तू आई व्हायचं, अंगाई म्हणत थोपटत राहायचं. दुपारचं काही

मूल मोठं होत जातं तसं आईशी असणारं नातंही बदलतं. आई त्याचं सर्वस्व असते, फक्त त्याचीच असते. ती इतर कुणाकुणाचीही कुणी कुणी आहे हे त्याच्या पचनी पडणं जरा जडच जातं. आई संबंधीच्या कोणत्याही त्याच्या जन्मापूर्वीच्या गोष्टी

0: असल्या तरी तेव्हा त्याची उपस्थिती असणारच असं त्यानं गृहीतच धरलेलं असतं. त्याच्या जन्मापूर्वीचे दिवस आठवताना किंवा फोटो पाहताना रमून गेलेल्या आई वडिलांना किंवा घरातल्या इतर मोठ्या माणसांना मूल सरळ सांगतं की मी पण होतो ना तेव्हा. त्या आठवणींमध्ये त्याला त्याचंही नाव उच्चारलं जायला हवं असतं. त्याचा फोटो तेव्हाच्या प्रसंगात नाही याचा त्याला राग येतो किंवा रडू येतं. एकूणच मूल आपल्या आईबाबांशी, विशेषत जास्त सहवासामुळे आपल्या आईशी खूप बांधलेलं असतं. आपल्या धाकट्या भावंडामध्ये किंवा अगदी आपल्या बाबांमध्येही आई वाटून घेणं, शेअर करणं त्याला भावनिकदृष्ट्या प्रचंड कठीण जातं. असाच एक अनुभव आहे फ्रँक ऑकनर या लेखकाच्या कथेतला एका छोट्याचा.
1: माझे बाबा कितीतरी वर्ष युद्धावर होते. इतकी वर्ष होते की वयाच्या 5व्या वर्षापर्यंत मी त्यांना कधी पाहिलंच नव्हतं. पुढे काही वेळा जागा होऊन मी डोळे उघडायचो तेव्हा खाकी कपड्यातला एक जंगी माणूस, कशासाठी कोणास ठाऊक, पण माझ्या चेहऱ्यावर वाकला आहे असं मला दिसायचं. बाबा जोपर्यंत युद्धावर होते तोपर्यंतचा माझ्या आयुष्याचा काळ फार शांतपणे गेला. पण आमच्या त्या वस्तीत एक आमचंच घर असं होतं की त्यात बाळ नव्हतं. युद्ध संपलं आणि लष्कर सोडून बाबा इथे आले की मग आपण विचार करू बाळाचा. आई म्हणायची, सकाळी उठून मी आईच्या खोलीत जाई आणि तिच्या मोठ्या पलंगात घुसे. मग ती जागी झाली की माझ्या मोठमोठ्या योजना तिला सांगे. आईची ऊब अंगात पाझरल्यावर तिच्या शेजारीच झोपे. अशाच एका सकाळी मी जागा झालो आणि मला कळलं की बाबांची स्वारी सॅन्ताक्लॉजच्या गुप्ततेने उपटली आहे. त्यांच्या अंगावर नेहमीचा लष्करी गणवेश नव्हता आणि आई भयंकर खुश झालेली दिसत होती. चमत्कारच होता. बाबा ज्या दिवशी आले त्या दिवशीच ते खाली जेवायला आले तेव्हा त्यांनी आईशी गंभीरपणे बोलायला सुरुवात केली. आईच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच काळजी दिसायला लागली. म्हणून तिला आनंदी करण्यासाठी मी मध्येच बोलायला लागलो तर ती थोडीशी चिडून म्हणाली, घबरे राजा, दिसत नाही का तुला मी बाबांशी बोलते येते. हे दुष्ट शब्द मी आईच्या तोंडून प्रथमच ऐकले होते. दुपारी चहाच्या वेळी पुन्हा ते आईचं बाबांशी बोलते ना मी सुरू झालं. मग जसजसे दिवस जायला लागले तसतसे आईला आणि मला एकमेकांपासून तोडण्यासाठी बाबा काय काय क्लुप्त्या करत होते हे माझ्या जास्तच लक्षात यायला लागलं. सर्वात वाईट गोष्ट अशी होती की आईला ते आपल्याकडे कोणत्या युक्तीनं खेचून घेत होते हे काही केल्या माझ्या लक्षातच येत नव्हतं. शेवटी एक दिवस मी आईला म्हटलं, आई मोठा झाल्यावर मी काय करणार माहिती आहे. नाही रे, काय करणार आहेस. मी तुझ्याशी लग्न करणार आहे, मी शांतपणे म्हटलं. त्याबरोबर ओठ दाबून बाबा एकदम ठसकले. तसं झालं तर छानच होईल नाही, आई हसून म्हणाली. अगदी झक्क होईल, मी आत्मविश्वासाने म्हटलं, कारण आपल्याला बाळच बाळ असतील मग. बरोबर, पण त्याआधी एक बाळ लवकरच येणार आहे आपल्या घरी, ती म्हणाली. मी खुश झालो. याचा अर्थ ती माझ्या इच्छेला अजून मान देत होती. शिवाय आमच्या शेजारच्या बाईंचीही चांगली झिरणार होती, कारण त्यांच्यासारखंच बाळ आता आमच्या घरी येणार होतं. हा, पण सगळं इतकं साधं सरळ नव्हतं. ते बाळ नावाचं संकट खरंच कोसळलं. एक दिवस प्रचंड किंचाळत रडत ओरडत ते बाळ घरात आलं. आल्या क्षणापासून ते बाळ मला अजिबात आवडलं नाही. आई त्याच्या बाबतीत अशी काही वेडी झाली होती की काही विचारू नका, बाबांना उठवू नको ही तिची घोषणा गेली आणि त्याऐवजी बाळाला उठवायचं नाही ही नवीन घोषणा आली. पण तेव्हापासून बाबा मात्र माझ्याशी फारच चांगले वागायला लागले. अर्थात मी ते समजू शकतो, कारण आई अगदी चीड येईल इतकं त्या नव्या बाळाचं कौतुक करायची. एका रात्री मी दचकून जागा झालो. माझ्या शेजारी पलंगावर कुणीतरी आलं होतं. त्या भन्नाट क्षणी मला वाटलं की आई, पण मग माझ्या ध्यानात आलं की माझ्याजवळ बाबा होते. आईच्या त्या मोठ्या पलंगावरून त्यांनी पहिल्यांदा मला हुसकावून लावलं होतं आणि आता आईनं त्यांना तिथून हुसकलं होतं. आता ते भयंकर बाळ सोडलं तर आईला बहुतेक कोणाचीच काही पर्वा नव्हती. मला पहिल्यांदाच बाबांबद्दल वाईट वाटलं.

0: कारण मी स्वतः त्या सगळ्यातून कसा गेलो होतो हे मला माहीत होतं ना.
1: मुलांच्या वाढीचं वय जरा विचित्रच असतं नाही का? मुलगे मोठे व्हायला लागतात तशी आई सुटवंग झाल्यासारखं वाटून जरा सुटकेचा निश्वास टाकते, पण खरं सांगायचं तर उलट तिची त्यांच्या येण्याजाण्याच्या वेळा सांभाळण्याची तारेवरची कसरत चालू राहते. आणि वाढत्या वयातल्या मुलांमधले बदल समजून घेतानाही तिची अगदी तारांबळ उडते. मुलांचं बाहेरचं जग त्यांच्यावर भलेबुरे परिणाम करत असतं. आईला ते परिणाम स्पष्ट दिसत असतात. शिवाय मुलांचं स्वतःचं असं एक व्यक्तिमत्वही जागं व्हायला लागलेलं असतं. अशा वयात मुलांशी संवाद साधत राहणं ही एक परीक्षाच असते आईची. मुलानं 10वी 12वीची द्यायची तशी आईनं वयात येणाऱ्या मुलांना समजून घेण्याची द्यायची. आईला वाटणारं अवघडपण सांगणारी इंदिरा संतांची ही एक कविता, घरातला हा मोठा मुलगा.
2: किती उन्हे वर आली उठवले तर उठत नाही, किती उन्हे वर आली उठवले तर उठत नाही, घरातला हा मोठा मुलगा घरासारखा राहत नाही. मला हाक मारू नका, माझा चहा झाकून ठेवा, माझी वाट पाहू नका, माझे ताट वाढून ठेवा. मनापासून वागत नाही, वडीलधाऱ्यात मिसळत नाही, भावंडात रमत नाही, बारीक सारीक घरची कामे याचा काही संबंध नाही. काय विचारले तर बोलत नसतो, काही सांगितले तर उठून जातो. दारात स्कूटर फरफटते, आला गेला एवढेच कळते. ह्याच्या वेळी दिवस राहिले, दिवस भरता अवघडून गेले, अवघडणेही असह्य झाले. कधी सुटेन कधी सुटेन हिशेबाचे क्षण क्षण मोजत राहिले. तशीच आज मनोमनी ओझ्याने या अवघडून गेले, तशीच आज मनोमनी ओझ्याने या अवघडून गेले, कधी सुटेन या हिशेबाचे गणित मात्र हरवून बसले.
1: मुलीचं वयात येणं ही मुळातच काही साधी गोष्ट नसते, कारण तेव्हा जीवशास्त्राच्या दृष्टीनं नुसतं एक शरीर बदलत नसतं तर अख्खी मुलगीच बदलून जाते. आपोआप तिच्याकडे बघणाऱ्यांचे डोळेही बदलतात. मुलीला त्याची जाणीव असतेच असं नाही, आणि असली तरी ती असते एखाद्या अद्भुताच्या चाहुलीसारखी. आईचं अनुभवी मन मात्र आनंदून गेलं तरी सावध असतं. अशावेळी माय लेकींमधलं नातं एका अवघड आणि अति नाजूक वळणावर येऊन ठेपतं. कधी रागाचे, कधी स्पर्धेचे, कधी दुर्लक्षाचे आणि कधी उद्धटपणाचेही पवित्रे घेतले जातात. अशावेळी मुलीच्या निरागसपणाला धक्का न लावता तिला जगण्यासाठी धीट आणि विवेकी बनवणं ही आईची एक मोठीच जबाबदारी असते. अर्थात आता काळ बदलतोय आणि नव्या जगाची ओळख आणि त्या जगात वावरण्याचा आत्मविश्वास आईपेक्षा मुलीला जास्त येत चाललाय. आई मुलींच्या लक्षात येत चाललेला हा बदल, त्या बदलाची नोंद घेणारी ही नीलम माणगावेची कविता.
2: दोन दोन किलो वजनाचे पैंजण घालून माझी आजी स्वयंपाकघरातून माझ घरात एखाद्या सम्राज्ञीसारखी ठुमकत फिरायची. ओझ्याने तिचे पाय भरून यायचे, दुखायचे, खुपायचे, घोटे काळे ठिक्कर पडायचे, कधी जखम व्हायची, चिघळायची, रक्त व्हायचं. पण नादाच्या भूलभुलैयातून बाहेर न पडता पैंजणाखाली फडकं बांधून जखमांना ऊब देऊन ती राज करायची. माझ्या आईनं पैंजण सोडून नाजूक हलक्या तोरड्या घालायला सुरुवात केली. ना पाय दुखणं, ना खुपणं, ना चिघळणं. आपल्या स्तोऱ्यात ती स्वयंपाकघर, माजघर, सोपा, अंगण, माडी, गच्ची सगळीकडे मनमुराद फिरायची. आत्मवदन का होईना, तोरड्या टोचायच्या, साडीचे काठ फाटायचे, पण सारे दुर्लक्षून ती राजराणीसारखी भिरभिरायची. मी तर अडकणं, बोचणं, चिघळणं, फाटणं काहीच नको म्हणून पैंजणांबरोबर तोरड्यांनाही हद्दपार करून सोडलं. हलक्याशा चपला, बूट, सँडल घालता घालता घरच नाही, अंगणही ओलांडून मी बाहेर पाऊल टाकलं. पण कधी कधी माझ्याही नकळत चपला घसरतात, सँडल बोचतात, बूट चावतात, पण मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी मी सारस सहन करते. आता मात्र माझी मुलगी म्हणते, आई पैंजण नको, तोरड्या नको, चप्पल बूट सँडल सुद्धा नको, ते अडकणं नको, घसरणं नको, काही काही काहीच नको.

0: पायाखालचे काटे मोडण्यासारखे पायच होऊदेत आता, घट्ट मजबूत पोलादी, पुढल्या का होईना शतकाच्या आधी।
1: मुलगी लग्नहून सासरी जाईपर्यंत आई काळजी करत असते असं नाही, तिला चांगलं सासर मिळालं तरी आईची काळजी काही संपत नाही। लेकीच्या संसारातल्या चढ उतारांकडे, लहान मोठ्या प्रश्नांकडे तिचं दुरून लक्ष असतं, आणि मुलीलाही विश्वास असतो की मी इथं माझा संसार निभावते खरी, पण वेळ प्रसंगी माझं माहेर माझ्यासाठी तिथे आहेच, आणि माहेर म्हणजे आईच। आपल्या सासरी आई नांदत असते ती लेकीला माहेर असावं म्हणून। बहिणाबाई चौधरींची एक प्रसिद्ध कविता आहे, योगी आणि सासूरवाशिण यांच्यामधल्या संवादाची ती कविता।
2: बसलो मी देवध्यानी काय मधी हे संकट, बसलो मी देवध्यानी काय मधी हे संकट, बाई बंद कर तुझ्या तोंडातली वटवट, माझं माहेर सदा गाणं तुझ्या वटी, मग माहेरून आली सासरले कशासाठी।
0: अरे लागले डोहाळे सांगे शेतातली माती, अरे लागले डोहाळे सांगे शेतातली माती, गाते माहेराचं गाणं लेक येईरले पोटी। दे रे योग्या ध्यान ऐक काय मी सांगते, दे रे योग्या ध्यान ऐक काय मी सांगते, लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते, माय सासरी नांदते।

0: आई होणं हे पुष्कळदा निरपेक्षच असतं. आईच्या अशा आईपणाची, तिच्या कष्टांची, तिच्या सोसण्याची जाणीव आणखी समजुतीनं होते ती प्रौढ वयात. स्वतःच्या अनुभवांनी शहाणं होताना या वयातल्या कितीतरी माणसांनी आपल्या आईविषयीच्या आठवणी लिहून ठेवल्यात. त्याच्यापैकी ही एक कविता.
1: माझ्या आईला ठाऊक आहेत कष्ट आणि दृष्ट काढणं मुलांची. सिनेमाही तिने एकदाच आणि तोही रामाचा होता म्हणून पाहिला, आणि पाहिला तेव्हा सिनेमातल्या रामालाच हात जोडले आणि म्हणाली, रामराया तुमचा वनवास देऊ नका माझ्या लेकराला.
2: चंद्रप्रकाश ओसरीवर आला ना की ती मला जीवन वाढायची. चंद्रप्रकाश ओसरीवर आला की ती मला जीवन वाढायची, तेवढीच एका कंदिलाची बचत. दूध चपातीत चंद्रकिरण कालवत माझ्या आवडत्या बाहुल्यांच्या नावानं ती मला घास भरवायची. आता चंद्रप्रकाश यायला ओसरी नाही, आता चंद्रप्रकाश यायला ओसरी नाही, घास भरवायला तीही नाही. पसाभर तरी चांदणं माझ्या वाट्याला यावं म्हणून एका कंदिलावरती भागवत गेली. कंदिलाची काच काजळत गेली, माझी वाट उजळत गेली. ग दि माडगुळकर. गदिमांच्या आईला आठ मुलं. बहुतेकांच्या आयुष्याचा उमेदीचा काळ जाई तो परवड झाली. खूप दारिद्र्य आणि हालपेष्टा काढल्या त्यांनी, पण आईचा आपल्या मुलांवर फार भरोसा होता. आपल्या उभ्या जन्माच्या कष्टांचे पांग आपली मुलं फेडतील असं तिला वाटे. व्यंकटेश माडगुळकरांनी फार करुण आठवण सांगितली आहे. गावाकडे ओढ्याच्या पलीकडच्या मठात एक साधू पुरुष होता. दर आठवड्याच्या गुरुवारी पीठ मागण्यासाठी तो ओढा ओलांडून गावात येई. एकदा तो आल्यावर आईनं त्याला जोत्यावर बसायला सांगितलं. गोसावी बसला तेव्हा आई उमऱ्यात उभी राहिली, म्हणाली, बाबा तुला बायका पोरं आहेत का? नाही माई, मी एकटाच आहे. एवढं पीठ मिळतं तेवढं सगळं खातोस का? थोडं खातो, बाकी साठवतो, कधी वाण्याला विकून टाकतो. आई थोडी गप्प राहिली. मग तिनं आपली

सगळी शक्ती एकवटली. म्हणाली, माझ्या घरात पीठ नाही, पोरं भुकेली आहेत, वाण्यांना घालतोस ना ते पीठ मला घाल. तिचा काळा सावळा चेहरा गंभीर होता, त्यावर वेदनाही होती. ह्या गोसाव्यानं 10 घरचं मागून आणलेलं पीठ मुलांना खाऊ घालणं तिला फार लाजीरवाणं वाटत असलं पाहिजे. संसाराचं असारपण जाणवलेला तो भगवा माणूसही 4 लेकरांच्या आईची ही मागणी बघून हल्ला. हा हा माई, असं म्हणून तो उठला, चालायला लागला. तासाभराने मडबुआ परत आला. पांढऱ्या कापडाची भली मोठी थैली त्यांनी पीठ भरून आणली होती. ती उमड्याशी ठेवून तो म्हणाला, घे घे माई, जेवू देत तुझी मुलं. भानावर येऊन आई म्हणाली, बाबा रे, याचे पैसे द्यायला हवेत, पण आज ते माझ्यापाशी नाहीत, पण पुढे देईन.

0: म्हणाला, घे घे माई, जेऊ देत तुझी मुलं. भानावर येऊन आई म्हणाली, बाबा रे, याचे पैसे द्यायला हवेत, पण आज ते माझ्यापाशी नाहीत, पण पुढे देईन, चालेल ना? हे बघ, काळ काही राहत नाही, उद्या माझी मुलं लहानाची मोठी होतील, माझं घर भरेल, जगला वाचलास तर माझी मुलं तुझ्या उपकाराची फेड नक्की करतील. बुवा निघून गेला. दुपारचा स्वयंपाक करून आईने आम्हाला जेवू घातलं, पण ती जेवली नाही. कसलाही उपासाचा वार नव्हता, पण ती जेवलीच नाही.
1: अश्विनी धोंगडे यांची एक मार्मिक कविता आहे, वाटणी.
0: तीन मुलांची तीन घरे, तीन मुलांची तीन घरे, पण प्रत्येकाला वाटे तिने दुसऱ्याकडे राहावे. मोठा म्हणे, मधला आहे पैसेवाला, ऐकाही जोड नाही त्याला.
2: मधल्याला वाटे मी काय मागता घेतला? आई असावी तीन तीन महिने प्रत्येकाच्या वाट्याला. धाकट्याची बायको सासूशी जमवून घेत नाही, माझी आपली गरीब गाय, पण हा दोष माझाच काय?
1: ती म्हणे, मी तीन मुलांची आई, मोठी भाग्याची बाई, नाही मिळाला जमीन जुमला तरी प्रत्येकाला शिकवला, आवडत्या मुलीबरोबर संसारही थाटून दिला. सगळे मला म्हणतात आता आमच्याकडेच ये राहायला.
0: प्रेम त्यांचे इतके, तरी का ग पाणी तिच्या डोळ्याला.
1: ऋणानुबंध हा यशवंतराव चव्हाण यांचा लेखसंग्रह. यशवंतराव किती सुसंस्कृत आणि रसिक होते हे आपण सर्वजण जाणतो. आईविषयी त्यांनी लिहिलंय,
2: माझी आई तशी शाळेतली सुशिक्षित नव्हे, पण देवराष्ट्राच्या सगुण मातीचे गुण घेऊन ती वाढली होती. ती घरातली मोठी, तशी मनानेही मोठी. तिनं आयुष्यात कोणाचा राग केला नाही, रखरख केली नाही, द्वेष केला नाही, मनानं धार्मिक आणि वृत्तीनं सरळ. आयुष्यात तिच्या वाट्याला दुःखच फार आलं, आणि तरीही ती सोशिक राहिली. ती सरळ आणि सोशिक होती हे तिच्या म्हातारपणी मला एकसारखं प्रतीत होत असे. सरळ हृदयाची म्हातारी माणसं काही चांगलं ऐकलं पाहिलं की प्रेमाश्रूंचा वर्षाव करू लागतात, त्यांचे डोळे पाणावतात. हे आपोआप घडतं, मी अनेकदा अनुभवलंय, आणि त्या आनंदाश्रूंनी भिजलोय. आमच्या घरची तशी गरिबीच. वडील 1917 सालच्या तापसरीत वारले, मागे कोणाचा आधार नाही. आम्ही तीन भाऊ आणि एक बहीण. वडील वारले तेव्हा आम्ही 4 वर्षाचा आणि थोरले बंधू 17-18 वयाचे. विट्याला थोडी शेती होती, पण ती अर्धपोटी राहण्या इतकीच. खेड्यात याचं कुणाच काही वाटत नसे. सर्वच माणसं तशी, त्यांच्यातलेच एक आम्ही. फरक होता तो घरच्या संस्कारांचा. संपत्तीनं नसली तरी संस्कारांनी आई श्रीमंत होती, आणि ती श्रीमंती आम्हा मुलांपर्यंत पोचवण्याचा तिचा सततचा प्रयत्न होता. आई गेली त्या रात्री मी दिल्लीत होतो. 65च्या लढाईच्या ऐन धुमश्चक्रीत मी असताना ती गेली. तिच्या अस्थी घेऊन पुढे मी अलाहाबादला गेलो. गंगेत उभा राहिल्यावर माझ्या हातून जेव्हा तिच्या अस्थी सुटल्या, तेव्हा भूतकाळाचा एकमेव धागा झट दिशी तुटला असं मला वाटलं. घरातला मी मोठा झालो या कल्पनेने मी काहीसा गोंधळलो, कारण जगातलं मोठेपण चालतं, पण घरातलं लहानपण फार मोठं असतं. हा माझा अर्धशतकाचा अनुभव होता. लहानपणी 8-9 वर्षाचा असताना आईने मला पहिल्यांदा पंढरपूरला नेलं होतं. मला आठवतं, तुळशीचा हार हातात घेऊन विठ्ठलाच्या पायांवर मस्तक ठेवण्यासाठी आम्ही चाललो होतो. त्या वाटेवर विठाई माऊलीच्या नामघोषानं राऊळ दुमदुमून गेलं होतं. कुणीतरी मागून ओरडलं, विठाई अक्का, यशवंताचं बोट धर. तिचं बोट धरूनच विठ्ठलाच्या पायांवर मी मस्तक ठेवलं होतं. आता जेव्हा मी पंढरपूरला जाण्याचा विचार करतो तेव्हा सारखं जाणवतं, बोट मोकळं आहे. आणि मग मला गलबल्ल्यासारखं होतं. आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. आई असतो एक

0: जागा वातीला उजेड दावणारी समईतली जागा. घर उजळत तेव्हा नसतं तिचं भान, आता विझून गेली अंधारात ही सैरा वैरा धावायला ही कमी पडतं रान. आई घरात नाही मग कोणासाठी हंबरतात गोठ्यातल्या गाई? आई आई खरंच काय असते? लेकराची माय असते, वासराची गाय असते, लंगड्याचा पाय असते, दुधावरची साय असते. आई असते जन्माची शिदोरी, आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही.
1: वीणा देव, गोनीदांच्या कन्या, त्यांचा आईवरचा एक लेख वाचताना लक्षात आलं की आपल्या आईचा स्वीकार तिच्या मृत्यूच्या सावलीत करताना लेख म्हणून या आप्पांच्या मुलीनं किती अवघड वळण पार केलं असेल. वीणा देव आता आपल्यात नाहीत, पण त्यांची लेख मृणालदेव कुलकर्णी सादर करत आहे वीणा देवांनी लिहिलेला हा लेख.
2: आईचं पूजा करताना रमलेलं रूप आता ती नसताना अधिक आठवतं. तिनी त्रिकाळ ती देवदेव करत नसे, पण परमेश्वर हा तिच्या जीवाचा आधार होता याची जाणीव आता अधिक होते. घरात सगळ्यांचं करता करता त्या दबडग्यामध्ये कधी स्वतःसाठी वेळ राखून न ठेवणारी आई रोज सकाळच्या गडबडीत देवाच्या पूजेसाठी मात्र खास सवड काढी. पूजा करताना ती सोवळं वगैरे नेसत नसे, धूत वस्त्र नेसून पूजेला बसे. हरतालिका, वटपौर्णिमा अशा दिवशीही पूजेसाठी भरजरी वस्त्र नेसणं, दागदागिने घालणं तिला आवडत नसे. भक्तिभावानी मनपूर्वक पूजा करणं तिला आवडे. देवांना स्नान घातल्याखेरीज तिची नित्याची पूजा कधीच झाली नाही. देव ताम्हनात घेऊन तिच्या पूजेला सुरुवात व्हायची. आधी निर्माल्य काढायचं. काही वेळा मूर्तींना पाकड्या चिकटलेल्या असत त्या हलकेच काढायच्या. तांब्यातल्या पाण्यानं स्नान घालण्यापूर्वी मूर्ती पुसायच्या. त्याकरता विशेष वस्त्र जवळ असायचं. आणि मग स्तोत्र म्हणत पूजा सुरू व्हायची. स्नान घातल्यावर अतिशय प्रेमाने ती मूर्ती पुसे, लहान बाळाचं अंग पुसावं तशी. मग स्वच्छ केलेल्या देव्हाऱ्यात स्वच्छ मूर्ती ठरलेल्या जागांवर ठेवून ती त्यांना हळद कुंकू वाही अगदी नाजूक हातांनी. देव आणि गाभारा रंग गंधमय करून टाके ती. समईच्या तेवत्या वातीचा वास, उदबत्तीचा सुवास, सगळं घर जणू उजळून जाई. आईच्या चेहऱ्यावर निरांजनाचा प्रकाश पडे. तिचे डोळे हलकेच मिटलेले असत, ती मग्न असे. जोडलेल्या हातांमधूनही तिची एकाग्रता दिसे. पूजेच्या उपचारांपलीकडची ते पाहताना खरंच मन भारावून जाई. या चित्रातच मिसळलाय पूजेच्या वेळी ती म्हणत असलेल्या स्तोत्रांचा स्वर. त्या स्वरातून, तिच्या लयीतून तिच्या मनातला भाव स्पष्टपणे प्रकट होई. पुत्राचे सहस्त्र अपराध, माता काय मानी तयाचा खेद, तैसा तू कृपाळू गोविंद, माय बाप मज लागी. हे ती इतकं समोर असून म्हणे, वाटे आपलं मायबाप पण किती मनापासून देते ती गोविंदाला. फक्त त्या गोविंदाशीच तिची जवळीक आहे का हे शोधत राही. पण हळूहळू उलगडत गेलं की तिचं अमुक एक दैवत नव्हतं, ती एकूणच परमेश्वर शरण होती. काहीही न मागताच तो आपल्यावर आई वडिलांसारखं कृपाछत्र धरणार आहे अशी तिची खात्री असावी असं मला वाटे. खरं तर आईला लहानपणापासून तिच्या मावशीनी वाढवलं. तेव्हा मावशीला मूल नव्हतं म्हणून तिनं आपल्या बहिणीची ही लेख आपल्याकडे आणली आणि त्यानंतर मावशीला मुलगी झाली. यामुळे मावशी आणि भाची यांच्यात थोडं अंतर निर्माण झालं असेल का? आणि सख्ख्या आईपासून लहानपणीच दूर आल्यानं माय लेकीतही थोडा दुरावा आला असेल का? यामुळे माझ्या आईला देव एवढा तिच्या जवळचा वाटत असेल. मी तिची एकटीच लेख, तिचा हा भक्तीचा श्रद्धेचा संस्कार माझ्यावर व्हावा असं तिला मनापासून वाटे, पण मी त्यात तशी रमले नाही. देव मूर्तीमध्ये नाही हा गाडगेबाबांचा संस्कार माझ्यावर झालेला. आम्हा दोघींमध्ये हा वृत्तीमधला भेद होता. तो आम्ही दोघींनीही अधिक चर्चा न करता समजावून घेतला होता. एकमेकींच्या मार्गात अडथळे येऊ दिले नाहीत. आम्ही तिच्या अखेरच्या काळापर्यंत आपापल्या पद्धतीने वागत राहिलो. ती गेली

त्याच्या आधी 3 महिने तिचं दुखणं खूपच बळावलं. जलोदर आणि लिव्हर सिरॉसिस या दोन्ही कठीण असाध्य दुखण्यांनी तिच्यावर हल्ला केला होता. तिची सहन करण्याची ताकद एवढी होती की ती त्या दोन्हींसह वावरत असे. किमान उठता येत होतं तोपर्यंत ती पूजा करी. फक्त तिच्या शेवटच्या 8-10 दिवसात तिच्या हातून पूजा झाली नाही, पण ती पडल्या पडल्या सतत देवाचं स्मरण करत होती. देवी अंबाबाई सोडव, मला आता नाही सोसत, असं सारखं सुरू असे. तीच सोडवणारे याच्यावर तिची अढळ निष्ठा होती. मग त्याच दिवसांमध्ये तिचं भानावर असणं नसणं असं सुरू झालं. आजार वाढल्यामुळे ती सारखी गणेश गणेश अशा हाका मारू लागली. गणेश गणेश नाव तर कुणाचंच नव्हतं. आई आई काय ग, कुणाला हाक मारतीयेस? अगं आपला गणेश. कोणता गणेश आई, कोणता? ती गप्प विस्मरणाच्या राज्यात. पुन्हा गणेश गणेश. मला तिचा प्राण विझत चालल्याची तीव्र जाणीव. तिला काय म्हणायचंय हे जाणून घेण्याची माझी अगदी असहाय्य धडपड. गणेशाचं काय आई ग, कोणता? अग आपला देवातला गणेश. एवढं बोलून पुन्हा ती गप्प. माझा तोच प्रश्न माझ्या मनात आलं, तिच्यानंतर तिच्या देवांची पूजा होईल की नाही अशी चिंता असेल का तिला? इतक्या असह्य वेदना होत असतानाही अखेरच्या दमवणाऱ्या क्षणांमध्येही. क्षणभर थबकले आणि म्हटलं, आई पूजा करायची ना त्याची? एका क्षणात उत्तर आलं, हो. एकाक्षरी उत्तरात सगळं आलं. तिची तगमग, तिची श्रद्धा, अनन्य भक्ती, तिची तिने कधीच प्रकट न केलेली अपेक्षाही. मी तिच्या घामेजलेल्या कपाळावर हात ठेवून म्हटलं, मी करीन आई, नक्की करीन, अगदी नक्की. त्याही अवस्थेत तिच्या चेहऱ्यावर क्षणभर समाधान तरळलं. मी म्हटलेलं आवडल्याने मान सुखानं किंचित हालली आणि यानंतर काही वेळातच ती गेली. अखेरपर्यंत तिच्या देवानं तिला सोबत केली. आम्ही सगळे असूनही तिची अंबाबाई होतीच होतीच. त्या दिवसापासून तिला दिलेला शब्द मी पाळते आहे. रोज पूजा करते, पूजेनंतर हात जोडते. तेव्हा मला मात्र रोज माझ्या मिटल्या डोळ्यांपुढे तीच दिसते. धूत वस्त्र नेसून पूजा करत असलेली तिच्या उमेच्या मूर्तीसारखी देखणी सात्विक. तिच्या शेजारी अप्पा असतात शुचिरभूत. माझ्या ओठांवर नाव येतं ते तिचं आणि अप्पांचंच.

सूत्रसंचालन सविता जिरे आणि सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. मैत्रिणींनो, आमचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याबद्दल आम्हाला जरूर कळवा आमच्या मेल आय डीवर. आमचा मेल आय डी आहे prasaran.pune@gmail.com. आणि सख्यानो, याबरोबरच मी सविता जिरे आजच्या या कार्यक्रमात कार्यक्रम अधिकारी निलिमा पटवर्धन यांच्यासह आपली रजा घेते. नमस्कार.

मैत्रिणींनो, आत्ताच आपण ऐकलत एक मनोज्ञ अभिवाचन माय लेकर. निवेदन निवड आणि गुंफण होती डॉक्टर अरुणा ढेरे यांची. अभिवाचन केलं होतं डॉक्टर गिरीश ओक आणि मृणाल कुलकर्णी यांनी. तर काव्यवाचन आणि काव्य गायन सहभाग होता चैत्राली अभ्यंकर यांचा.

श्रोतवांच्या महिला श्रोतवर्गासाठीचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात. या अंतर्गत आई आणि मुलांचं भावविश्व उलगडून दाखवणारा विशेष कार्यक्रम माय लेकर आपण ऐकलीत. लेखन डॉक्टर अरुणा ढेरे यांचं होतं, सहभाग होता डॉक्टर गिरीश ओक आणि मृणाल कुलकर्णी, तसंच चैत्राली अभ्यंकर यांचा. सूत्रसंचालन केलं होतं सविता जेरी यांनी, सादरकर्ते होते निलिमा पटवर्धन. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. याबरोबरच वनिता मंडळ हा आमच्या महिला श्रोतवर्गासाठीचा कार्यक्रम आम्ही आता इथं समाप्त करतो. मध्यमलहरी 378 मीटर्स किंवा 792 किलोहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

शतो हे आकाशवाणीचं पडकेंद्र आहे. दुपारचा 1 वाजलाय. आता प्रसारित करीत आहोत आपकी पसंत. हा श्रोतांनी पत्राद्वारे कळवलेल्या त्यांच्या पसंतीच्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

श्रोतेहो, आपकी पसंती या श्रोत्यांनी पत्राद्वारे कळवलेल्या त्यांच्या पसंतीच्या गीतांच्या कार्यक्रमात मी कैलास शेंदेसर रसिकांचं मनापासून स्वागत करतोय. कार्यक्रमातलं हे पहिलं पत्र आम्हाला पाठवणारे आमचे हे प्रेक्षक श्रोते आहेत पुण्यातनं पंकज वाडोदय. आर्या तसंच प्रियंका जरूड वरुड इथून, बाबासाहेब वाडोदय, मीनाक्षी चर्पे. या प्रेक्षक श्रोत्यांसोबतच घडी कारखाना तालुका गेवराई बीडचे दिनकर साळवे, गंगा साळवे, सचिन साळवे, संजय साळवे आणि प्राजक्ता साळवे आणि उत्तम काकडे, लीला काकडे, अनिरुद्ध काकडे, स्वप्नील काकडे. आमच्या या प्रेक्षक श्रोत्यांना जे गीत ऐकायचं आहे ते आपण ऐकताय ते महम्मद रफी आणि सुमन कल्याणकरी यांच्या स्वरातले. हसरत जयपुरी यांनी लिहिलेली ही रचना, संगीत दिलं शंकर जयकिशन यांनी, चित्रपट ब्रह्मचारी. आमच्या या प्रेक्षक श्रोत्यांच्या पसंतीचं हे कार्यक्रमातलं पहिलं गीत आता ऐकूयात.

शतो कार्यक्रमातल्या यानंतरच्या गीतासाठीची सुद्धा पसंती आली ती आम्हाला मोहम्मद रफी यांच्यासोबत आशा भोसले यांच्या आवाजातल्या गीताची. सच्चाई चित्रपटाचं हे गीत आहे, राजेंद्र कृष्ण यांनी लिहिलेलं, संगीतकार पुन्हा एकदा शंकर जयकिशन. आणि पसंती कळवणारे आमचे प्रेक्षक श्रोते आहेत नसवाला चौक मलकापूरचे संजय पाटील, उषा पाटील, प्रथमेश, निवृत्ती क्षीरसागर, संजय कुमार चौहान, जत जिल्हा सांगलीचे श्याम कुलकर्णी, छत्रपती संभाजीनगरचे राजेंद्र अकोटकर, राधिका अकोटकर, डोंगरगाव छत्तीसगड इथून राष्ट्रपाल गजबिये, राधिका बेबी अनिष्का, तन्मय, बिलाईगड छत्तीसगड इथून ऋषंग देवांगन, कौशल्य देवांगन, हेमलता देवांगन, डिम्पल देवांगन, तसंच हे अतिशय कलरफुल असं विविध रंगांमध्ये पाठवलेलं हे पत्र, अतिशय आकर्षक अशी लिखावट आणि नक्षीकाम केलेलं हे पत्र पाठवले ते आमच्या या प्रेक्षक श्रोत्यांनी. हिंदराज रेडिओ श्रोता संघाचे खुपटी तालुका निवासाचे बंडू लोहार पोपळघट आहे, माया शिवांश, चंद्रकला पोपळघट, देवीदास पोपळघट, हरिभाऊ

बिडवे आमच्या या प्रेक्षक श्रोत्यांच्या पतीवरनं सच्चाई चित्रपटातलं हे मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजातलं गीत सो बरस के जिंदगी से अच्छे हे प्यार के दो चार पल.

वाकई में 100 बरस की जिंदगी से अच्छे है 4 पल के वो प्यार भरे दिन। अरे कार्यक्रमातल्या यानंतर चकितासाठीची ही पसंती आमच्या या प्रेक्षक श्रोत्यांची। कार्यक्रम आपकी पसंत हा श्रोत्यांनी पत्राद्वारे पाठवलेली आहे। त्यांच्या पसंतीच्या गीतांचा कार्यक्रम आपण ऐकताय। तुलसी रेडिओ श्रोता संघाकडून ही पसंती आली आहे। जुळगा जिल्हा जळगावचे श्रोते, पाळधी खुर्द तालुका धरणगावचे संजय पाटील, शैलाबाई पाटील, नरेंद्र पाटील, शेखर पाटील, सुवर्ण पाटील, बनू पाटील, संघमित्रा रेडिओ श्रोता संघाचे वॉर्ड क्रमांक पोपाळीचे यवतमाळीतून जयराम सिंगनकर, निशांत कुमार सिंगनकर, वंदना धुळे, अर्पिता, समस्त सिंगनकर परिवार, तसंच पाटील परिवार। आणि हे पत्र आहे ते गौतम नगर नांदेड इथून प्रभाकर जोंदळे, आरती जोंदळे,

कुमार सानू आणि अलका याज्ञिकांचा हा आवाज होता. आणि कार्यक्रमातल्या यानंतरच्या गीताची ही पसंती आम्हाला पाठवणारे प्रेक्षक श्रोते आहेत. मुक्कामपासून इस्लामपूर, माळशिरस, सोलापूरचे भिकाजी गौरव, सुश्रुषा, दिव्यदी, अमृत सिद्धी, शिवभक्ती, शिवशक्ती, शिवज्ञानी. मुक्काम पोस्ट बोरी खुर्दचे तालुका जाफराबाद जालन्याचे सुधाकर राजे जाधव, प्रशांत राजे जाधव, जगुताई, वर्षाताई, संचित, प्रथमेश, सोहम देशमुख, प्रणाली देशमुख, सानवी देशमुख, समस्त राजे जाधव देशमुख वायाळ परिवार, गुरु परिवार आणि चंदन परिवाराकडनं ही पसंती आली आहे. शहाली बाबा रेडिओ श्रोता संघाचे पिंपली शहाली, निवासाचे भाऊसाहेब नवथ

अक्षय, चंदन जयकुमार, चंदन हरिशेठ, दादा भाऊ तांबे, दादा भाऊ सूर्यवंशी, हरिभाऊ जगदाळे, रुचिता चंदन. आणि आमच्या या प्रेक्षक श्रोत्यांना जे गीत ऐकायचं आहे ते गीत आहे अंजना चितमणाचे लता मंगेशकर आणि महम्मद रफी यांचा विगुल स्वर, रचना आनंद बख्शी यांची. आणि श्रोताओ, हम आपको बता दे की मौसम बारिश का नहीं है और सावन का भी नहीं है, लेकिन मधुर गीत के इस रिमझिम बरसते बारिश में भीगने में क्या हर्ज है.

कार्यक्रमातल्या या नंतरच्या गीतासाठीची ही पसंती आहे आमच्या या प्रेक्षक श्रोत्यांची. आदित्य वागवेकर, सिद्धी, शुभांगी, अनिल वागवेकर, मुक्काम पोस्ट बालिंगे, तालुका करवी, जिल्हा कोल्हापूरचे हे प्रेक्षक श्रोते, तसंच पार्थ रेडिओ श्रोता संघाचे छत्रपती संभाजीनगरचे राजेश पाटील साबळे, राजदीप राजेश राशी, शीतल राजेश गुंडेवाडी तालुका अंबड जिल्हा जालनाचे, निजाम शेख, वरुण साबळे, नुपूर उद्धव साबळे, तसंच शैलेंद्र पाटील, शांताबाई पाटील, सिद्धी पाटील, सृष्टी पाटील, समस्त पाटील परिवार, शिंदे चौक, दक्षिण कसबा, सोलापूरचे हे प्रेक्षक श्रोते, मुक्काम पोस्ट भावी निमगाव तालुका शेवगावचे श्रीराम गोंधळी, उषा गोंधळी, वैष्णवी पूनम गोंधळी, युवराज गोंधळी, आदर्श, हर्षदा पवार, अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे, मुक्काम पोस्ट एळगुड.

हातकणंगले जिल्हा कोल्हापूरचे हे श्रोते तुषार कुरणे, प्रसिक कांबळे, एकता कांबळे, मेघना कुरणे, उत्कर्ष कांबळे, अरुण एलगुडकर, मुक्काम पोस्ट तंदूर, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूरचे हे श्रोते आणि पसंती आमच्या या प्रेक्षक श्रोत्यांची राम पुरका लक्ष्मण चित्रपटाचं हे आपण ऐकत असलेलं गीत आवाज लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांचा, रचना मजरूह सुलतानपुरी यांचे, संगीत राहुल देवबर्मन यांचा. आमच्या या प्रेक्षक श्रोत्यांच्या पसंतीची ही रचना कार्यक्रमात आता ऐकूयात.

और श्रोताओं, हमने भी तो कुछ नाम लिखे लिखे हैं हमारे कागज पे इन श्रोताओं के पढ़ने के लिए। और उन श्रोताओं के नाम है दत्तात्रेय देशपांडे, ज्योति देशपांडे, दीपिका देशपांडे, रूपाली देशपांडे, प्रतीक्षा देशपांडे, दयानंद देशपांडे, दीपे बड़गाव तालुका केज बीडचे हे प्रेक्षक श्रोते आहेत। महादेव घाट अमलेश्वरचे डोमन ठाकूर, सुमन ठाकूर, मिथिलेश ठाकूर, तारिणी ठाकूर, सूरज ठाकूर, ज्योति ठाकूर, बाबुरियांश ठाकूर। कृष्णानगर टीव्ही टॉवरचे सेमिनरी हिल्स इथून नागपूरचे नाना डोंगरदिवे, रमाताई डोंगरदिवे, सीमाताई डोंगरदिवे, रिमाताई डोंगरदिवे, दीक्षाताई रांगहुल डोंगरपुरे डोंगरदिवे आहे आणि जांभरुण तालुका अर्धापूरचे दुर्गदास जोशी, जोशी परवऱ्यातनंच अजून अधेच ते सदस्य गंगाधर, गजानन, संजय, आशिष, पृथ्वीराज, बाधवी जोशी आणि हे परभणीचे हरेश हरगावकर। या प्रेक्षक श्रोत्यांच्या पसंतीचं गीत चित्रपट जानी दुश्मन। आवाज पुन्हा एकदा मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांचा, बोल वर्मा मलिक यांनी लिहिले, संगीत दिले लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी। आमच्या या सर्व प्रेक्षक श्रोत्यांच्या पसंतीचं हे कार्यक्रमातलं शेवटचं गीत आता ऐकूया।

श्रोत्यांनो, कार्यक्रमातनं निरोप घेण्यापूर्वी पुन्हा एकदा आमच्या प्रेक्षक श्रोत्यांना सांगणं की पत्र जी आहेत ते आमच्या वारंवार पाठवणाऱ्या श्रोत्यांचीच आहेत. तेव्हा आमच्या नवीन नवीन श्रोत्यांनी जर कार्यक्रमात पत्र पाठवली आणि त्यांच्या पसंतीचं गीत कळवलं तर त्या पत्रांचा देखील आम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये नक्की समावेश करू. पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे, कार्यक्रम आपकी पसंत द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी पुणे केंद्र, शिवाजीनगर पुणे 411005. तेव्हा जरूर पत्र पाठवून आपली पसंत ऐका, आपकी पसंत या कार्यक्रमात. आजचा आपकी पसंत हा श्रोत्यांसाठी कार्यक्रम सादर केला कैलास शिंदे यांनी.

0: पद्म लहरी तंशांश 7-8 मीटर्स किंवा 792 किलोहर्ट्सवर हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. दुपारचा 1:30 वाजतोय. सुरुवातीला मराठी भाषेतलं राष्ट्रीय बातमीपत्र आणि त्यापाठोपाठ 1:45 मिनिटांनी जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र प्रसारित होत आहे. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: आकाशवाणी मुंबई. मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न. राज्याचे 9वे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदु अधिकारी यांनी घेतली शपथ. देशाचे नवे CDS म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची तर नवे नौदल प्रमुख म्हणून व्हाईस ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती. त्रिनिदाद आणि टोबॅगो बरोबरचे भारताचे घनिष्ठ संबंध आणि मैत्रीपूर्ण सहकार्य प्रशंसनीय असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन. आणि रशिया आणि युक्रेन यांच्यात 3 दिवसांचा युद्धविराम. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शुभेंदु अधिकारी यांनी आज शपथ घेतली. कोलकात्यातल्या ब्रिगेड परेड मैदानात एका भव्य समारंभात राज्यपाल RN रवी यांनी अधिकारी यांना राज्याचे 9वे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मुख्यमंत्र्यांसह दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल, अशोक कीर्तनिया, निशित प्रामाणिक आणि खुदिराम तुडू या 5 कॅबिनेट मंत्र्यांनी देखील यावेळी शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शहा, नितीन गडकरी आणि इतर केंद्रीय मंत्री तसंच भाजप NDA शासित राज्यांचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजर होते. भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे सहकारी आणि पश्चिम बंगालमधले भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते माखनलाल सरकार या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी पोहोचण्याआधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रोड शो केला. भाजपनं पश्चिम बंगाल विधानसभेच्या 294 जागांपैकी 207 जागांवर विजय मिळवत सत्ता स्थापन केली आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या 165व्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. टागोर यांचं कार्य साहित्य क्षेत्रापुरतं मर्यादित नसून त्यांच्या कार्यातून भारतीय संस्कृतीचं वैभव आणि मानवतेच्या जागतिक मूल्यांचं प्रतिबिंब दिसून येतं असं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे. तर रवींद्रनाथ टागोर यांनी भारताची शाश्वत मूल्य आणि

0: संस्कृतीचा आविष्कार आपल्या साहित्यातून केला असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेला प्रचंड बळ दिलं. त्यांचं जीवन तत्वज्ञान आणि मूल्य येणाऱ्या पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहतील असं राजनाथ सिंह यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. टागोर यांनी साहित्य संगीत आणि तत्वज्ञानाच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या भावनेला नवी गती दिली असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. टागोर यांच्या जयंतीनिमित्त नवी दिल्लीत संविधान सदन इथल्या त्यांच्या प्रतिमेला खासदार आणि माजी सदस्य आणि लोकसभा महासचिव उत्पल कुमार सिंग यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं आयोजित सोहळ्यात ते सहभागी होणार आहेत. मंदिरातला कुंभाभिषेक आणि ध्वजारोहण सोहळा त्यांच्या हस्ते होणार असून ते विशेष पूजाही करतील. प्रधानमंत्री नंतर वडोदरा इथं सरदारधाम वसतीगृहाचं उद्घाटन करतील. निवृत्त लेफ्टनंट जनरल एन एस राजासुब्रमणी यांची देशाचे पुढील सीडीएस अर्थात संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे सीडीएस जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी संपत आहे. याच दिवशी जनरल एन एस राजासुब्रमणी पदभार स्वीकारतील आणि संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील. लेफ्टनंट जनरल एन एस राजासुब्रमणी 1 सप्टेंबर 2025 पासून राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार आहेत. व्हाईस अॅडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नौदलाचे पुढील प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कार्यरत आहेत. त्यांना नौदलात कार्यान्वयन सामरिक आणि कर्मचारी व्यवस्थापन पदांवर जवळपास 4 दशकांचा अनुभव आहे. सध्याचे नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी येत्या 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. नागरिकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या हेतूनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या योजनांमुळे समाजातल्या वंचित आणि दुर्लक्षित घटकांना विमा सुरक्षा मिळू लागली आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना आणि अटल पेन्शन योजनेला 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात त्या काल बोलत होत्या. या योजनांच्या माध्यमातून नागरिकांना जीवनातल्या अस्थिरतेविरुद्ध लढण्याचं सामर्थ्य प्राप्त होऊन दीर्घ मुदतीसाठी आर्थिक सहाय्य मिळत आहे. या योजनांमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली असून कोट्यवधी रुपयांच्या दाव्यांचा निपटारा करण्यात आला आहे असं सीतारामन यांनी सांगितलं. डिजिटल स्वरूप, नोंदणी आणि दाव्यांची सुलभ प्रक्रिया हे या योजनेचं बलस्थान असल्याचं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यावेळी म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवरही तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. त्रिनिदाद आणि टोबॅगो बरोबर असलेले भारताचे घनिष्ठ संबंध आणि मैत्रीपूर्ण सहकार्य प्रशंसनीय असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे.
1: इंडिया हॅज ट्रेडिशनली हॅड व्हेरी वॉर्म अँड फ्रेंडली रिलेशन्स विथ त्रिनिदाद अँड टोबॅगो अँड दीज टाईज हॅव बीन अंडरपिन्ड बाय शेअर्ड हिस्ट्री आवर स्ट्रगल अगेन्स्ट कॉलोनियलिझम अँड बाय आवर व्हेरी स्पेशल बॉन्ड्स ऑफ क्रिकेट. In fact, the people of our 2 countries share so much in common, whether we talk of clothing and sports or food habits and traditions.
0: जयशंकर सध्या या देशाच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या प्रधानमंत्री कमला प्रसाद बिसेसर यांची भेट घेतली आणि द्विपक्षीय सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी नवीन कल्पना आणि उपक्रमांवर चर्चा केली. या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये पर्यटन, परराष्ट्र व्यवहार या क्षेत्रांसह पोर्ट ऑफ स्पेनमधल्या परराष्ट्र आणि कॅरिकॉम व्यवहार मंत्रालयाच्या इमारतीला सौर ऊर्जेवर चालवण्यासाठी एका करारावर स्वाक्षरी करण्यात आली. याशिवाय त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये अनेक कल्याणकारी प्रकल्प आणि आयुर्वेद संस्था स्थापन करण्यासंबंधी देखील अनेक करार करण्यात आले. रशिया आणि युक्रेन यांच्यात 3 दिवसांचा युद्धविराम झाला असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. हा तात्पुरता युद्धविराम रशियाच्या विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असल्याचं त्यांनी आपल्या ट्रुथ सोशल या समाज माध्यमांवर म्हटलं आहे. हा विराम आजपासून येत्या सोमवारपर्यंत लागू राहील. विराम काळात दोन्ही बाजू परस्परांच्या प्रत्येकी 1,000 युद्ध कैद्यांची मुक्तता करतील. हे युद्ध

0: कायमस्वरूपी संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने सध्या चर्चा सुरू असल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अमेरिकेच्या पाठिंब्यानं मांडण्यात आलेल्या ठरावाचा मसुदा सदोष आणि राजकीय हेतूंनी प्रेरित असल्याचं म्हणत इराणनं तो नाकारला आहे. त्यामुळे होर्मुझच्या समुद्रधुनीवरून या दोन देशांदरम्यानचा तणाव आणखी वाढला आहे. या प्रस्तावामुळे संघर्ष संपवण्यास या प्रस्तावाची मदत होण्याऐवजी बेकायदा कृत्यांना वैधता मिळेल असा दावा इराणनं केला आहे. इराणच्या बंदरालगतच्या भागात अमेरिकेनं केलेली नाकेबंदी उठवून होर्मुझच्या समुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक पूर्ववत करणं हा युद्ध संपवून स्थिरतेच्या दिशेनं जाण्याचा एकमेव मार्ग असल्याचं इराणनं म्हटलं आहे. या प्रस्तावाला अमेरिकेसह बहारीन, सौदी अरेबिया, युएई, कुवैत आणि कतारचा पाठिंबा होता. जगातील सर्वात महत्वाच्या सागरी मार्गानं वाहतुकीचं स्वातंत्र्य असावं अशी मागणी करणारा हा ठराव होता. होर्मुझच्या समुद्रधुनीजवळ काल एका लाकडी नौकेला आग लागून झालेल्या दुर्घटनेत एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला तर इतर चार जण जखमी झाले. या भागातून त्याचवेळी जाणाऱ्या जहाजातल्या कर्मचाऱ्यांनी या दुर्घटनाग्रस्त नौकेवरचे कर्मचारी आणि इतर प्रवाशांची सुटका केली. जखमींना दुबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. भारतीय दूतावासातल्या अधिकाऱ्यांनी काल या खलाशांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. जयपूरमधल्या सवाई मानसिंग स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होईल. दरम्यान स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं दिल्ली कॅपिटल्सवर 8 गडी तसंच 34 चेंडू राखून विजय मिळवला आहे. कोलकाताचा हा सलग चौथा विजय तर दिल्लीचा सलग पाचवा पराभव ठरला. या सामन्यात कोलकातानं नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर दिल्लीला निर्धारित 20 षटकात 8 बाद 142 धावातच रोखलं. अर्धशतकी खेळी केलेल्या पथुम निसांकाशिवाय दिल्लीच्या एकाही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. फिन अॅलन हा T20 क्रिकेटमधला एका कॅलेंडर वर्षात 3 शतकं झळवणारा न्यूझीलंडचा पहिला फलंदाज ठरला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न. राज्याचे 9वे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी घेतली शपथ. देशाचे 9वे CDS म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची तर 9वे नौदल प्रमुख म्हणून व्हाईस अॅडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती. त्रिनिदाद आणि टोबॅगो बरोबरचे भारताचे घनिष्ठ संबंध आणि मैत्रीपूर्ण सहकार्य प्रशंसनीय असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन. आणि रशिया आणि युक्रेन यांच्यात 3 दिवसांचा युद्धविराम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:40 झालेली आहे. आता प्रसारित करीत आहोत जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र. जिल्ह्यात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण, कामगार दिन साजरा, पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह 2025 जळगाव जिल्हा पोलीस दलातल्या 28 कर्मचाऱ्यांचा समावेश. खरीप हंगामासाठी खतांचा व्यवस्थित आणि वेळेत पुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची पूर्वतयारी आणि पोलीस पाटलांसाठी 1-दिवसीय विशेष कार्यशाळा संपन्न. या होत्या गेल्या महिनाभरातल्या जळगाव जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधी राजेश यावलकर.
3: जळगाव जिल्ह्यात उन्हाचा पारा सातत्याने वाढत असून या तीव्र उष्णतेचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील पशुधनाला बसू लागलाय. कडाक्याच्या उन्हामुळे जनावरांमध्ये उष्माघाताची लक्षणे दिसू लागल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय आणि या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने विशेष नियमावली जाहीर केली असून जनावरांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन देखील केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात तापमानाची मोठी वाढ झाली आहे. दुपारच्या वेळी अंगाची लाही होत असताना गोठ्यातील जनावरांनाही याचा मोठा त्रास होत आहे. विशेषतः संकरित गाई, म्हशी आणि शेळ्या मेंढ्यांवर या उष्णतेचा ताण येत असल्याने दूध उत्पादनावर देखील परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दैनंदिन जगण्यात विस्मृतीत जाणारे तत्वज्ञान जगण्यातील संघर्षासाठी प्रेरणा आणि मानवी जीवनातील विसंगती या कवितेतून भाष्य करणाऱ्या बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेच्या कार्यक्रमाची एक पर्वणी मुंबईतील NCPA असलेल्या प्रतिबिंब या महोत्सवात अनुभवला आली. जळगावमधील 17 कलावंतांचा हा प्रयोग रसिकांनी खूप भावला.

बहिणाबाईची गाणी आणि कवितेची अरे संसार संसार ही सुरेल सांगीतिक मैफल ही चांगल्याच प्रकारे सजली होती. जळगाव शहरातील विविध शाळा महाविद्यालय सामाजिक संस्था आणि संघटनांतर्फे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. कामगार दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. मुख्य शासकीय सोहळ्यात विविध विभागातील गुणवंत कर्मचारी यांना पुरस्कार सन्मानचित्त प्राप्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. जनगणनेत नागरिकांनी स्वतःची माहिती अचूक आणि पूर्ण

0: कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. जनगणनेत नागरिकांनी स्वतःची माहिती अचूक आणि पूर्णपणे भरून जनगणनेच्या राष्ट्रीय कार्यात सक्रियपणे सहभाग नोंदवावा असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले. महाराष्ट्र पोलीस दलात अत्यंत निष्ठेने उत्कृष्ट सेवा आणि गुणवत्तापूर्वक कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी आणि अंमलदारांना देण्यात येणारे पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह 2025 या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. जळगाव जिल्हा पोलीस दलातील तब्बल 28 अधिकारी आणि अंमलदारांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार यावर्षी मिळाला आहे. जळगाव शहरासह जिल्ह्यातील विविध शैक्षणिक आणि आरोग्य राजकीय संस्थांमध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रम घेण्यात आले. शहरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जय भीमचा अखंड जयघोष करत भीमगीतांमधून विचारांना जागर करत असंख्य अनुयायींच्या साक्षीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकांनी जळगावकरांचे लक्ष वेधून घेतलं होतं. या निमित्ताने जळगाव शहरासह जिल्ह्याभरात अभिवादन, प्रतिमापूजन, पुस्तक वाटप अधिक विविध प्रकारचे कार्यक्रम करण्यात आलेत. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2026 साठी खतांचा वेळेवर आणि पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने सक्रिय पावले उचलली आहेत. जिल्ह्यात युरिया खताची पहिली रेक दाखल झाली असून जिल्हाधिकारी जळगाव यांनी प्रत्यक्ष भेट देऊन खत साठ्याची पाहणी केली, तांत्रिक तपासणी केली. पहिल्या रेकद्वारे एकूण 2650 मेट्रिक टन युरिया खत जळगाव जिल्ह्यासाठी प्राप्त झाले आहे. खत वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन भुगे यांनी महत्वपूर्ण निर्देश दिलेत. खतांची विक्री पूर्णतः आधार लिंक करूनच करण्यात यावी असे सक्त निर्देश त्यांनी दिले आहेत. ग्रामीण स्तरावर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आणि महसूल प्रशासनाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्ह्यातील पोलीस पाटलांसाठी एक दिवसीय विशेष कार्यशाळा संपन्न झाली. अप्पर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, अप्पर जिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यातील पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध विभागांच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी पोलीस पाटलांच्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर माहिती दिली. IIM जळगाव शाखेच्या माध्यमातून रोबोटिक सर्जरी अत्याधुनिक तंत्रज्ञान या विषयावरती पुणे येथील तज्ज्ञ डॉक्टर राजीव चौधरी आणि डॉक्टर केदार पाटील यांची मार्गदर्शनपर कार्यशाळा झाली. आकाशवाणी वार्तापत्रासाठी राजेश यावलकर, जळगाव.
1: याबरोबरच जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: शदो हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378 मीटर्स किंवा 792 किलो हर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून दुपारची 1:46 आणि 10 सेकंद होत आहेत. द नेक्स्ट वेव्ह हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम ऐकूयात.
3: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह.
2: नेक्स्ट वेव या नवीन चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात मी कैलास शिंदे रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय कार्यक्रमातल्या या पहिल्या गीताला. कार्यक्रमाच्या सुरुवातीचं हे गीत जब वी मेट चित्रपटाचं मोहित चव्हाण याचा आवाज, इर्शाद काबील यांचे बोल, संगीत दिले संगीतकार प्रीतम यांना.

श्रोते हो, आपण सगळेच आपल्या आयुष्याच्या शर्यतीमध्ये धावत आहोत. वेळेशी स्पर्धा करतोय स्वप्न पूर्ण करण्यासाठी. पण या सगळ्या गोंधळात आपल्या शरीरामध्ये काहीतरी शांतपणे घडतंय. एक दबाव जो हळूहळू वाढत जातोय अगदी आपल्याही नकळत. जाणून घेऊया हायपर टेन्शन याविषयी मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत हृदय विकार तज्ज्ञ डॉक्टर अनुजा मुळे यांच्याशी संवाद साधूया आणि आपल्या शंकांचं निरसन करून घेऊया. ध्वनिमुद्रणासाठी फोन नंबर नेहमीचेच 020-2553-1705 किंवा 6. नक्की फोन करा. हायपर टेन्शन याविषयी जाणून घेण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

श्रोतेहो द नेक्स्ट वेव या नवीन चित्रपटगीतांच्या कार्यक्रमातलं हे वेलकम चित्रपटाचं गीत आपण ऐकताय. ते गायक आणि संगीतकार आनंदराज आनंद यांनी संगीतबद्ध केलेलं आणि गायलेलं. सहगायनातला श्वेता पंडित यांचा आवाज, रचना शब्बीर अहमद यांनी.

गीतकार शब्बीर अहमद यांच्या या गीतासाठी हे गीत होतं ते आनंदराज आनंद यांनी गायलेलं, यांनी सगळीबद्ध केलेलं, श्वेता पंडित यांचा सहगायनातला आवाज, चित्रपट होता वेलकम.

श्रोतेहो, सध्या राज्यात उष्णतेचं तापमान हे वाढत असल्यामुळं हे उष्णतेच्या वाढत्या तापमानाविषयीचं हे निवेदन ऐकूयात. सध्या राज्यात तसंच देशातल्या अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट वाढत आहे. वाढतं तापमान हे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, त्यामुळे आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्वाच्या उपाययोजना अंगीकारणं गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणं टाळा. अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावरती टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके सैल सुती कपडे परिधान करा. शरीरातल्या पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यासारखे द्रव पदार्थ नियमित घ्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. जड, तेलकट, तिखट पदार्थ टाळा. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्या. उष्माघाताची लक्षणं जसं की चक्कर येणं, डोकं दुखणं, उलट्या होणं इत्यादी जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणं हीच आपली जबाबदारी आहे. सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागरूक करा. आणि थंड राहण्यासाठी आपण ऐकत रहा आमचा नेक्स्ट वेव्ह, हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

0: मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो. तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपा पाटील यांनी.
1: त्या सिच्युएशनसाठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: तसंच प्राची पाचपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम,
2: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
3: वा,
2: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
0: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.

तर नेक्स्ट वेव या नवीन चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत होत होते चिनी कम चित्रपटाचं शीर्षक श्रेया घोषालांचा आवाज गीत लिहिलं होतं समीर यांनी संगीतकार होते इलैयराजा कार्यक्रमाचा उर्वरित भाग आपण काल दुपारी 2:15 नंतर म्हणजेच दुपारी 2:30 वाजता आता दुपारची 2:15 वाजता दोपहर समाचार हे हिंदीतलं बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होत आहे आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत ठीक 2:15 ला दोपहर समाचार

0: सुलतानचा पाऊस पड,
1: त्यापेक्षा देवा दाल दाल सुलतानचा पाऊस पड।
2: आमच्या बाबांचा रोज पगार होते, म्हणजे रोज खाऊ मिळेल।
3: त्या पगारातून आम्हाला खूप खूप रंगीत भोरे, गोट्या, पतंग आणि भरपूर बॅट बॉल मिळू दे।
4: टॉफ्यांचा पाऊस, रंगीबेरंगी पतंग, गोट्या, ही मुलं नेमकं काय करतायत, कुठे आली आहेत हे तुम्हालाही सगळ्यांना जाणून घ्यायचंय ना। डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा पुणे इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम ऐकायलाच हवा। येत्या रविवारी अर्थात 10 मेला संध्याकाळी 6:30 वाजता गम्मत जम्मत। जरूर ऐका गम्मत जम्मत हा कार्यक्रम पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून। सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन।

केके आणि सखरांच्या आवाजातले हे गीत आपण ऐकतायत, मेरा पहला पहला प्यार चित्रपटाचं. विपिन मिश्रा यांचं हे गीत होतं आणि संगीतकार आणि गीतकार होते विपिन मिश्रा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकलं ते जो जिता वही सिकंदर चित्रपटाचं गीत होतं, उदित नारायण आणि विजेता पंडित यांचा आवाज होता. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आमच्या कार्यक्रमाच्या एका निवेदनानंतर सोनू निगम, शांतनू मुखर्जी आणि शंकर महादेवन यांना आपण ऐकणार आहात समीर यांच्या गीतासाठी. संगीतकार शंकर हेसान लॉय, चित्रपट हे बेबी.

0: टप टप टप धरती सुने टप टप टप टप।
1: तुमच्याही मनात अशा आनंद देणाऱ्या आठवणी असतील ना, कधी माणसांच्या, कधी प्राण्यांच्या, कधी एखाद्या प्रसंगाच्या, तर कधी अगदी एखाद्या वस्तूच्याही। कधीही आठवल्या तरी आपल्याला नेहमी आनंदच देऊन जाणाऱ्या। मग त्याबद्दलच आम्हाला सांगा तुमच्या आवडत्या सखी संदेश या कार्यक्रमात, मंगळवारी 12 मेला सकाळी 11 वाजता। आणि त्यासाठी फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 आणि 2553-1706।
2: सोनू निगम, शांतनू मुखर्जी आणि शंकर महादेवन यांना ऐकूया चित्रपट हे बेबी साठी।

0: आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या वाटीत नभोनाट्य आणि रूपकांची लोकप्रियता याविषयी सांगतायत आकाशवाणीचे निवृत्त निवेदक लक्ष्मीकांत धोंड.
1: रंगमंच नाटकातील वाचिक अभिनय, ध्वनिसंकेत म्हणजे साऊंड इफेक्ट आणि संगीत पार्श्वसंगीत याच्या माध्यमातून नभोनाट्य हा प्रकार आकाशवाणीने श्रोत्यांसाठी आणला आणि तो खूप खूप लोकप्रिय झाला. विजय तेंडुलकर, पुरुषोत्तम दारवेकर, भारत सासणे यासारख्या सिद्धहस्त लेखकांनी खास आकाशवाणीसाठी नभोनाट्य लिहिली. एकूणच काय तर नभोनाट्य आणि आकाशवाणीचा श्रोता यांचं एक वेगळं असं नातं निर्माण झालं.
2: भल्या तुम जाऊ म्हणशील तर तुझी धडगत नाही, बाहेर पुरुषांचा गराड आहे, मुकाट्यानं स्वाधीन हो.
3: असं शाबास, पण तुझ्या हातात मी सापडायचो नाही.
2: याला बाळ.

0: याप्रमाणेच रूपक हा एक प्रकार आहे. हा प्रकार आकाशवाणीने रूढ केला आणि लोकप्रियही केला.
1: समाजातल्या अनेक कमकुवत, पापभीरू आणि क्षीण लोकांच्या दयनीय अवस्थेचं विनोदाच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला दर्शन घडवलं.
2: त्यामुळे मी खरा कसा आहे माझं मलाच कळेन असं झालंय. खुद्द जन्मदात्याचं आमच्या बद्दलचं मत म्हणजे कोण बेमट्यानं आमचा शुंभ.
0: लोकांपर्यंत असे वेगवेगळे विषय पोहोचवणं हे रूपकाचं काम होतं आणि नभोनाट्य आणि रूपक यांनी श्रोत्यांच्या मनामध्ये एक वेगळी जागा निर्माण केली.
3: श्रोत्यांपर्यंत हा द नेक्स्ट वेव्ह हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम पद्म लहरी 378.78 मीटर्स किंवा 700 बॅटोक्लोड्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आमच्या जगभरातल्या श्रोत्यांशी आम्ही जोडले गेले आहोत. दुपारचे 2:49 आणि 52 सेकंद झाले. नीरज श्रीधर यांच्या आवाजातलं हे जावेद अख्तर यांचं गीत, विशाल शेखर यांचं संगीत असलेला हा चित्रपट हनीमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड.

0: मैं खुश नसीब हूँ, मुझको किसी का प्यार मिला।
1: श्रोते हो, शास्त्रीय संगीतासोबतच सिने संगीतानं संगीत रसिकांचं भावविश्व समृद्ध केलं। सैगल आणि मुकेशची अनुनासिकता, त्यातला दर्द, तलत आणि हेमंत कुमारच्या स्वरकंपनांनी त्या तरलतेला अतिउच्च नेलं। सुरैया, नूरजहाँ, झोराबाई, शमशाद बेगम, गीता दत्त, लता, आशा, उषा यांच्या कोकीळ कंठानं ते अधिक समृद्ध झालं। आणि मोहम्मद रफी, महेंद्र कपूर, किशोर कुमार यासारख्या दिग्गजांमुळे ते अधिकच भारदस्त झालं।

श्रोत्रवाच्या द नेक्स्ट वेव्ह या नवीन चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाचा समारोप संगीतकार इलयराजा यांच्या संगीतानं सजलेल्या या गीतानं गीत समीर यांनी लिहिलंय. आवाज श्रेया घोषाल यांचा, चित्रपट पुन्हा एकदा चीनी कम.

0: श्रोतवाच्या कार्यक्रमात ज्या चित्रपटाची गीत आपण ऐकली ते चित्रपट होते चीनी कम हनीमून ट्रॅव्हल्स हे बेबी मेरा पहला पहला प्यार जो जीता वही सिकंदर चीनी कम ओम शांति ओम वेलकम नमस्ते लंडन जप वी वेट. अरे अच्छा नेक्स्ट वेव या नवीन चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता कैलास शिंदेला सुद्धा जाऊ द्या कारण कार्यक्रमातली आता आपल्या वेळ संपत आली आहे. नेक्स्ट वेव हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम मध्यम लहरी 378 मीटर्स किंवा 792 किलोहर्ट्झवर प्रसारित करण्यात आला.
1: द नेक्स्ट वेव द नेक्स्ट वेव
0: दुपारचे 3 वाजतायत. प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होत आहेत. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशाचे नवे सीडीएस म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल एनएस राजा सुब्रमणी यांची तर नवे नौदल प्रमुख म्हणून व्हाईस ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती। पश्चिम बंगालमध्ये पहिल्या भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न। राज्याचे नववे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी घेतली शपथ। भारतात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा गैरसमज देशातले आणि देशाबाहेरचे शत्रू पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचा आरोप। आणि भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याबद्दल ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांची राज्य सरकारवर टीका। निवृत्त लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी यांची देशाचे पुढील सीडीएस अर्थात संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। सध्याचे सीडीएस जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी संपत आहे। याच दिवशी जनरल एन एस राजा सुब्रमणी पदभार स्वीकारतील आणि संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील। लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी 1 सप्टेंबर 2025 पासून राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार आहेत। व्हाईस ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नौदलाचे आगामी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। ते सध्या नौदलाच्या पश्चिम विभागाचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कार्यरत आहेत। त्यांना नौदलात कार्यान्वयन सामरिक आणि कर्मचारी व्यवस्थापन पदांवर जवळपास 4 दशकांचा अनुभव आहे। सध्याचे नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी येत्या 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत। भाजपची विचारधारा पश्चिम बंगालच्या जनतेनं स्वीकारली असल्याचं पश्चिम बंगालमधल्या भाजपाच्या नेत्रदीपक यशातून दिसून येतं। हा सत्ताबदल राज्यात विकासाचा मार्ग मोकळा करेल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं। पश्चिम बंगालमध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्यापूर्वी गडकरी माध्यमांशी बोलत होते। पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी आज शपथ घेतली। कोलकात्यातल्या ब्रिगेड परेड मैदानात एका भव्य समारंभात राज्यपाल आर एन रवी यांनी अधिकारी यांना राज्याचे नववे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। 5 कॅबिनेट मंत्र्यांनी देखील यावेळी शपथ घेतली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शहा आणि इतर केंद्रीय मंत्री तसंच भाजप एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजर होते। भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे सहकारी आणि पश्चिम बंगालमधले भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते माखनलाल सरकार या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते। महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री शपथविधीला हजर होते। पुदुच्चेरीत सर्वाधिक बहुमत मिळवणाऱ्या एनआयएनआरसीचे प्रमुख एन रंगासामी यांनी काल नायब राज्यपाल के कैलाश नाथन यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला। येत्या 13 मे रोजी

कुमारस्वामी पाचव्यांदा पुदुच्चेरीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील अशी माहिती सूत्रांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या कर्नाटक आणि तेलंगणच्या दौऱ्यावर जाणार आहेत. उद्या ते बंगळुरुमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन सोहळ्याला उपस्थित राहतील. हैदराबादमध्ये सुमारे 9,400 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास योजनांचं उद्घाटन आणि पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होईल. यात हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरचा समावेश आहे. वरंगळ इथल्या पीएम मित्रा या वस्त्रोद्योग संकुलाची पायाभरणी ते करतील. त्यानंतर प्रधानमंत्री गुजरातला जाणार आहेत. सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित सोहळ्यात ते सहभागी होणार आहेत. मंदिरातला कुंभाभिषेक आणि ध्वजारोहण सोहळा त्यांच्या हस्ते होणार असून ते विशेष पूजाही करतील. प्रधानमंत्री नंतर वडोदरा इथं सरदार धाम वसतिगृहाचं उद्घाटन करतील. नागरिकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या हेतून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या योजनांमुळे समाजातल्या वंचित आणि दुर्लक्षित घटकांना विमा सुरक्षा मिळू लागली आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना आणि अटल पेन्शन योजनेला 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात त्या काल बोलत होत्या. या योजनांच्या माध्यमातून नागरिकांना जीवनातल्या अस्थिरतेविरुद्ध लढण्याचं सामर्थ्य प्राप्त होऊन दीर्घ मुदतीसाठी आर्थिक सहाय्य मिळत आहे. या योजनांमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली असून कोट्यवधी रुपयांच्या दाव्यांचा निपटारा करण्यात आला आहे असं सीतारामन यांनी सांगितलं. डिजिटल स्वरूप, नोंदणी आणि दाव्यांची सुलभ प्रक्रिया हे या योजनांचं बलस्थान असल्याचं केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यावेळी म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात अल्पसंख्यक नागरिक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्यक मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळून लावला आहे. देशातले आणि देशाबाहेरचे भारताचे शत्रू हा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पारशी समुदायानं भारतासाठी दिलेल्या योगदानाच्या संदर्भात आयोजित परिषदेत ते आज मुंबईत बोलत होते. पारशी समुदायानं मोठ्या प्रमाणात दानधर्म केला. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय खेळाडू सहभागी झालेल्या पहिल्या 2 ऑलिम्पिक्सचा सर्व खर्च पारशी नागरिकांनी उचलला होता याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. पारशी समुदायातल्या नागरिकांची संख्या कमी होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यासाठी सरकारनं 2013-14 जिओ पारशी योजना आणली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं रिजिजू यावेळी म्हणाले. आगामी मान्सूनच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून पालघर जिल्हा प्रशासनानं अन्नधान्य आणि औषधांचा पुरेसा साठा आणि जिल्ह्यातल्या दुर्गम भागांसाठी आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा सज्ज ठेवावी असे निर्देश पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले आहेत. त्यांनी आज मान्सूनपूर्व कामांच्या प्रगतीचा आणि खरीपाच्या पिकांच्या दृष्टीनं केलेल्या नियोजनाचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. या भागात अतिवृष्टी झाल्यास दुर्गम भागातल्या नागरिकांना त्याची झळ बसू नये याची खबरदारी घ्यावी असं नाईक यांनी सांगितलं. भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याचं एनसीआरबी म्हणजेच राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या 2024 अहवालातून समोर आलं आहे. महिलांवरच्या अत्याचारात राज्याचा दुसरा क्रमांक आहे. 2024 राज्यात 3,824 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर 47,954 घटनांमध्ये महिलांवर अत्याचार झाले. तसंच भ्रष्टाचाराची 721 प्रकरणं उघड झाली आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. सत्ताधाऱ्यांनी मंगल देशा पवित्र देशा ही राज्याची ओळख पुसून टाकली असल्याचा आरोप त्यांनी केला. या मुद्द्यांवरून सरकारला विधिमंडळात विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरं मिळाली नसल्याचंही ते म्हणाले. पालघर जिल्ह्यात बोईसर तारापूर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रातून घातक रासायनिक घनकचऱ्याची अवैध वाहतूक करणारा एक ट्रक बोईसर पोलिसांनी जप्त केला आहे. बेटेगाव पोलीस चौकीजवळ वाहनांची तपासणी करत असताना हे प्रकरण उघडकीला आलं. जप्त केलेल्या ट्रकमध्ये सुमारे 200 किलो क्षमतेचे 69 प्लास्टिक ड्रम्स होते. त्यातून तीव्र दुर्गंधी येत असल्यानं त्यात रासायनिक कचरा असल्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. बोईसर पोलिसांनी
यांनी याबाबत महाराष्ट्र प्रदू

0: प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र लिहून कळवलं असून नमुन्यांची तपासणी करण्याची विनंती केली आहे. या तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढची कारवाई केली जाईल असं पोलिसांनी म्हटलं आहे. भंडारा शहरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मेफेड्रॉन या अत्यंत धोकादायक आणि प्रतिबंधित अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका इसमाला अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेनं मिळालेल्या गुप्त माहितीनुसार धाड टाकून आरोपी कपिल खोब्रागडे याच्याकडून 12,65,000 रुपयांचं मेफेड्रॉन जप्त केलं. मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनानं विना अनुदानित विभागाच्या शिक्षक पदांच्या भरती प्रक्रियेत अर्ज सादर करण्याच्या मुदतीत वाढ केली आहे. 17 एप्रिल रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या अनुषंगानं संचालक प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 11 मे पर्यंत वाढवली असून ऑनलाईन अर्जाची छापील प्रत सादर करण्याची मुदत 15 मे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत निश्चित केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाचे नवे CDS म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची तर नवे नौदल प्रमुख म्हणून व्हाईस अॅडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या भाजपा सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न. राज्याचे नववे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदु अधिकारी यांनी घेतली शपथ. भारतात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा गैरसमज देशातले आणि देशाबाहेरचे शत्रू पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचा आरोप. आणि भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याबद्दल ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांची राज्य सरकारवर टीका. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: शोधू हे आकाशवाणीचं पुणेकेंद्र आहे. आता दुपारचे 3:10 आणि 50 सेकंद झालेत. आमच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम आम्ही आता समाप करत आहोत. यानंतर पुन्हा आपली भेट आमच्या सायंकाळीतल्या सभेत 4:58 आणि मध्यम लहरी 378.78 meters किंवा 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून. तोपर्यंत कैलाश शिंदेला आज्ञा द्या. नमस्कार.

0: शुभ संध्या रसिक श्रोते हो. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्स वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्र. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. मी वासंती या दुसऱ्या प्रसारण सभेत आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते.
1: शुभ संध्या.
0: आजच्या आपल्या दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांना आता सुरुवात करीत आहोत. या सभेत सुरुवातीला प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात महेंद्र कपूर यांच्या स्वरात साहिर लुधियानवी यांचं गीत, संगीतकार रवी, चित्रपट धुंद.

राज चित्रपटातील शमीम जयपुरी यांच्या गीताला संगीत कल्याणजी आनंदजी यांचं, गायक स्वर लता मंगेशकर. ऐकूयात पुढचं गीत.

ऐकूयात कैफी आदमी आजमी यांचं गीत, संगीत हेमंत कुमार यांचं, लता मंगेशकर यांचा गायक स्वर, चित्रपट अनुपमा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. यानंतरचं गीत तलाश चित्रपटातलं.

0: फिर से तो फरमाना।
1: साथी चित्रपटातलं गीत मुकेश यांच्या स्वरात, मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत नौशाद यांचं।

श्रोते हो, आपण ऐकत आहात मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झ वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे आकाशवाणीचं पुणे केंद्र. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटचं गीत ऐकूयात. चित्रपट दुसरा आदमी, गायक स्वर किशोर कुमार, मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांचा, गीतकार मजरूह सुलतानपुरी, तर संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत.
1: श्रोते हो, आपण सगळेच आपल्या आयुष्याच्या शर्यतीमध्ये धावत आहोत. वेळेशी स्पर्धा करतोय स्वप्न पूर्ण करण्यासाठी. पण या सगळ्या गोंधळात आपल्या शरीरामध्ये काहीतरी शांतपणे घडतंय. एक दबाव जो हळूहळू वाढत जातोय, अगदी आपल्याही नकळत. जाणून घेऊया हायपर टेन्शन याविषयी मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत हृदय विकार तज्ज्ञ डॉक्टर अनुजा मुळे यांच्याशी संवाद साधूया आणि आपल्या शंकांचं निरसन करून घेऊया. ध्वनी मुद्रणासाठी फोन नंबर नेहमीचेच 020-2553-1705 किंवा 6. नक्की फोन करा. हायपर टेन्शन याविषयी जाणून घेण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

आकाशवाणीचं पुणे केंद्र आपण ऐकत आहात श्रोते हो. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलो हर्ट्झवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत युववाणी. आजच्या स्टे ट्यून या सदरात माणिक सीताराम गोडघाटे उर्फ कवी ग्रेस यांच्या जन्मदिनानिमित्त विशेष कार्यक्रम ऐकूयात. संध्याकाळच्या कविता आणि ग्रेस. लेखन निवेदन आरती गाढवे यांचं.

युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणी कार्यक्रमात मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. आजच्या आपल्या युववाणीच्या स्टे ट्यून्ड या सदरात आपण ऐकणार आहोत कवी ग्रेस यांच्या जन्मदिनानिमित्त विशेष कार्यक्रम संध्याकाळच्या कविता आणि ग्रेस. मराठी कवितेतील एक विलक्षण आणि गूढ कवी. ग्रेसांचं नाव उच्चारलं की किती सारे प्रहर डोळ्यासमोर उभे राहतात. ग्रेस म्हणजे फक्त कवी नव्हते, ते एक स्वतंत्र विश्व होते. त्यांच्या कवितांचा अर्थ अनेकदा आपल्याला ताबडतोब समजत नाही, पण त्या कविता मनात उतरतात, राहतात आणि अनेक वर्षांनी अचानक एखाद्या पावसाळी संध्याकाळी पुन्हा आठवतात. त्यांच्या कवितेमध्ये पाऊस, चर, चंद्र, स्त्री, स्मृती, विरह, राघवशिला, कृष्ण, यशोदा, देवकी, राधा, मीरा, नदी या सगळ्याविषयी एक सखोल समज आहे. कितीतरी विषय हे आपल्याला त्यांच्या कवितेतून अत्यंत जिव्हाळ्याचे झालेले आहेत. ग्रेस म्हटलं की किती ओळी आठवतात, त्यातली कुठली गोष्ट आपण आज लक्षात घेऊयात. पाऊस कधीचा पडतो, झाडाची हलती पाणी, हलकेच जाग मज आली दुःखाच्या मंद सुराने. आयुष्यातलं दुःख सुंदर होत जातं जेव्हा ग्रेसांची कविता हातात येते. मराठीत पावसावर खूप कविता लिहिल्या गेल्या, पण ग्रेस यांच्या कवितेतला पाऊस वेगळा आहे. तो फक्त भिजवत नाही, तो झिरपत राहतो तुमच्या माझ्या मनामध्ये. त्यांचा जन्म 10 मे 1937 रोजी नागपूरमध्ये झाला, माणिक सीताराम गोडघाटे. पण आपल्या मराठी साहित्य विश्वात त्यांना ग्रेस याच नावानं ओळखलं जातं. ग्रेसांनी मराठी कवितेला एक वेगळं रूप दिलं, भावनांना प्रतीक दिली आणि शांततेलाही अर्थ दिला. ग्रेसांची कविता नेहमीच सहज सरळ अर्थ सांगत नाही, ती त्या वाचकाला त्या शब्दांपाशी थांबायला भाग पाडते आणि स्वतःच्या मनात आत डोकवायलाही भाग पाडते. ग्रेसांच्या कवितेतला पाऊस फक्त ऋतू नसतो, तो मनातल्या आठवणींचा आवाज असतो. ग्रेसांच्या कवितेतला एकटेपणाचा सूरही फार वेगळा आहे. जिथे निराशा नाही तर स्वतःशी सखोल संवाद साधणारी एक आर्त हाक आहे, जी अगदी अलगद आपल्या मनाला स्पर्श करते. ग्रेसांची कविता वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्याला भेटते आणि कवितेचं भावनेचं विलक्षण दर्शन आपल्याला देते. ते म्हणतात, सूर्य बुडे ऊन ढळे, सूर्य बुडे ऊन ढळे, उचल पाय चलगबये, चिखलावर कमळांचा भार कधी टाकू नये, घाटातून घंटांचे घोर ध्वनी थरथरते, पणतीला वाऱ्याचा धाक कधी घालू नये, संगतमत सरितांचे लहरींचा बहर तोल, पाण्यावर तृष्णेचा पेच नवा ठेवू नये, ताऱ्यांची दीर्घशीळ संध्येची गगनहाक, चंद्रावर चंद्राचा अस्त उदय लादू नये. ग्रेसांच्या कवितेतील जी व्यथा आहे तिच्यावर आपण प्रेम करतोच, पण म्हणजे आपल्याला ग्रेसांची दुःखाकडे बघण्याची जी गूढता आहे, जी गहनता आहे, ती गोष्ट आपल्याला सगळ्यांना आवडते आहे. आजूबाजूला असणाऱ्या प्रचंड कोलाहलात एक संध्याकाळ ही ग्रेसांच्याच नावाने आपल्या जीवनात येते. दुःखाविषयी लिहिताना ते म्हणतात, विकायला आज निघालो मी व्यथा, विकायला आज निघालो मी व्यथा,

जुनी माझी कथा कोण घेई, तुझ्या बाजाराचे वेगळेच भाव कसे माझे घाव संपतील. हाडांच्या रे भिंती मातीच्या या घरा, दुःखाचा हा भारा कोण घेई. कोण घेई माझ्या ओसाडाचा भोग, त्याच्या घरा आग लागायची. म्हणूनच माझी दुःखावर माया, म्हणूनच माझी दुःखावर माया, वेगळीच काया हवी मला. ग्रेसांची कविता जी पण काही मागणी करते ती फार वेगळ्या प्रकारे मागणी करते, आणि तिचं मागणं हे स्वतःकडेच असतं. त्यांच्या कवितेमध्ये असणारी संवादाची उत्कटता आहे ती फार क्वचितच इतर ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. ते म्हणतात, गळ्यात शब्द गोठले, गळ्यात शब्द गोठले, अशांतता दिसे घणी, दुःख बांधुनी असे क्षितिज झाकले कुणी. एकदाच व्याकुळा प्रतिध्वनीत हा कदे, एकदाच व्याकुळा प्रतिध्वनीत हा कदे, देह कोसळून हा नदीत मुक्त वाहू दे, देह कोसळून हा नदीत मुक्त वाहू दे. ग्रेसांच्या कवितेतील असंख्य उपमांबद्दल, स्वरूपांबद्दल फार दीर्घ विचार केला तरी काही गोष्टी अबोध राहतात. त्यांना अपेक्षित मुक्ती मला नेहमीच कुतूहल वाढवणारी ठरते. अशा प्रकारे ग्रेस मुक्ततेबद्दल बोलतात. ते म्हणतात, क्षितिज जसे दिसते, क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी, देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी. गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे, गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे, बुडता बुडती सांज प्रवाही अलगद भरून यावे. त्यांच्या कवितेतली नदी मला विलक्षण गूढ वाटते. पाण्याचं वर्णन करता करता ते पाण्यावरच्या भुलीसाठीच लिहितात, प्रकाश गळतो हळूहळू की चंद्र जसा उगवे, पाण्यावरती उमटत जाते अंधुक अंधुक दिवे. प्रकाश गळतो हळूहळू की चंद्र जसा उगवे, पाण्यावरती उमटत जाते अंधुक अंधुक दिवे. दूर सनातन वृक्षांना ये हिरवट गंध मुका, दुःख सुरांचा क्षितिजापाशी मेघ दिसे परका. हिमनगरातील बर्फ धुळीचे उत्सव भरले नवे, धुक्यात तुटल्या शिखरांवरती पक्षांचेही थवे. मंदिर मंदिर पाणी पाणी शिल्प कुठे वितळे, मंदिर मंदिर पाणी पाणी शिल्प कुठे वितळे, दुःखाच्या तंद्रीतून जैसे अमृत ठिबकत निळे. माझ्या हातून मुठभर माती अवकाशावर पडे, माझ्या हातून मुठभर माती अवकाशावर पडे, घराघरांना मरण फुलांची गंधित भूल पडे. ग्रेसांच्या कवितेतला चंद्र, सूर्य, पाऊस, स्वर, क्षितिज हे जितकं चित्रभाषा आहे तितकीच ती माणसांसोबत, त्यांच्या भावनेसोबत अत्यंत हळवेपणाने संवाद साधणारी शब्दांची एक फार सुंदर बांधणी देखील आहे. त्यांच्याच शब्दांनी आपल्याला प्रतीक्षा म्हणजे काय हे सांगून ठेवलंय, आणि आपण इतके थांबतो त्यांच्या शब्दांपाशी की आपण स्वतःच हरवून जातो. ते आपल्याला प्रेमाच्या असंख्य छटा दाखवतात आणि त्यांच्या प्रेमाविषयी म्हणतात, ही माझी प्रीत निराळी, ही माझी प्रीत निराळी, संधेचे श्यामल पाणी, दुःखाच्या दंतकथेला डोहातून बुडवून आणी. हाताने दान कराया पोकळीत भरला रंग, हाताने दान कराया पोकळीत भरला रंग, तृष्णेचे तीर्थ उचलतो रतिरंगातील निस्संग. शपथेवर मज आवडती गायीचे डोळे व्याकुळ, शपथेवर मज आवडती गायीचे डोळे व्याकुळ, घनगंभीर जलधीचेही असणार कुठे तरी मूळ, घनगंभीर जलधीचेही असणार कुठे तरी मूळ. आकाश भाकिते माझी नक्षत्र ओळही दंग, देठास तोडता नाही रडले ना फुलाचे अंग. सवयीचा परिसर इवला घे कुशीत शीतळवारा, देहाची वितळण सारी सोन्याहून लख शहारा. ही माझी प्रीत निराळी संधेचे श्यामल पाणी, दुःखाच्या दंतकथेला डोहातून बुडवून आणी. ग्रेसांची कविता आपल्याला कुठून कुठपर्यंतचा प्रवास पूर्ण करते हे आपल्याला कळे कळेपर्यंत कविता कुठेतरी फार दूर गेली आहे असंही वाटतं, आणि आपल्या हातात

जो लागलाय तोच अर्थ ग्रेसांना अपेक्षित आहे काय असा संभ्रम आपला काही केला सुटत नाही. ते म्हणतात, सायमगंधाची सुकुमार फुले अंतरंग उघडूनी बसली आहेत. किणकिणत आहे खडकांच्या काठ्यावर पाण्याची मधुवती. जपून सांडवू नकोस या संतद्र धरतीवर डोळ्यातील सुखाचे श्वास. निवांत असू दे अंगपणाची प्रत्येक बाजू. अंधाराच्या मऊ शाखावर घडीभर झुलू दे दिशांचे दुःखी पारवे. तुझ्या छायेत मिसळू दे झाडांच्या प्रतीर्घ सावल्या. इमारतीचे निकटवर्ती श्वास. आणि मग टेकू दे अधिऱ्या वृक्षावर त्या माझ्या मावळतीच्या शब्दव्यापी पर्वताच्या कडा. ग्रेसांचं एकूणच प्रसंग वर्णन अनुभव कथन आपल्याला क्षणोक्षणी गूढ वाटत राहतं. आणि त्यांच्या कवितेबद्दल लिहिताना डॉक्टर समीर कुलकर्णी म्हणतात, शब्द शब्दार्थाच्या सापळ्यात त्यातल्या ओळखीच्या प्रतिमांच्या रचनेत कविता नसते, तर कवितेपुढे शब्द शब्दार्थाचा सापळा अस्तित्वहीन आणि निरर्थक ठरत असतो हे आपल्याला लक्षात घ्यायला हवं. पण ग्रेसांची कविता काय म्हणते, मज भाव ते साजणी, मज भाव ते साजणी, फक्त अशी संध्याकाळ बाळमुठींना लागतो जिथे आसवांचा तळ. मनाच्या किती किती तऱ्हा या कवितेत आपल्याला उलगडतात. ग्रेस लिहितात, मन कशात लागत नाही, मन कशात लागत नाही, अदमास कशाचा घ्यावा, अज्ञात झऱ्यावर रात्री मज ऐकू येतो पावा. श्वासांचे घेऊन बंधन जे हृदय फुलांचे होई, श्वासांचे घेऊन बंधन जे हृदय फुलांचे होई, शिशिरात कसे झाडांचे मग वैभव निघून जाई. सळसळते पिंपळ पान वाऱ्यात भूताची गाणी, भिंतीवर नक्षत्रांचे आभाळ खचविले कोणी. मन बहर गुणांचे लोभी, मन बहर गुणांचे लोभी, समयीवर पदर कशाला, हे गीत तडकले जेथे तो एकच दगड उशाला. चल जाऊ दूर कुठेही हातात जरा दे हात, चल जाऊ दूर कुठेही हातात जरा दे हात, भररस्त्यामध्ये माझा होणार कधी तरी घात, भररस्त्यामध्ये माझा होणार कधी तरी घात. ग्रेसांची कविता आपल्याला मनाची अवस्था सांगता सांगता एका अशा वास्तवाकडे घेऊन जाते जिथे जगण्याचा स्वीकारच अटळ आहे आणि येणाऱ्या प्रत्येक क्षणाची सुखाची दुःखाची शक्यता माहिती असली तरी ती स्वीकारायची आणि अनुभवायची. त्यांची कविता म्हणजेच तो बोलमंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला, तो बोलमंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला, सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघवशेला. आपण या प्रत्येक शब्दात नि शब्दात ग्रेसांची व्यक्त होण्यामागची व्याकुळता समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि एखाद्या कुठल्या तरी क्षणी त्यांची ती कविता आपलीच होऊन जाते आणि मग आपण हे ग्रेसांसाठी म्हणायला लागतो, भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते, भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते, मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीते. ते झरे चंद्र सजनांचे ती धरती भगवी माया, झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवाया. तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला, तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला, सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघवशेला. स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे, स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे, हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे, हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे.

म्हणजे ती गेली तेव्हा रिमझिम. या कवितेची आठवण काढल्याशिवाय ग्रेसांची आठवण पूर्ण होत नाही असं मला नेहमी वाटतं. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. मेघात अडकली किरणे हा सूर्य सोडवित होता. ती आई होती म्हणूनी घणव्याकुळ मीही रडलो. त्यावेळी वारा सावध पाचोळा उडवित होता. अंगणात गमले मजला संपले बालपण माझे. खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता.

ग्रीसांच्या कवितेमध्ये असणारा अनामिक शोध आणि सघन दुःख आपलं भावविश्व सखोल करत राहतं. त्यांनी आपल्याला एक खूप हळवेपणा शिकवला आहे जो सुखदुःखातील समरसता शिकवतो. ग्रीसांच्या कवितेबद्दल बोलायचं झालं तर तुमची माझी अत्यंत आवडीची कविता

बंध हे सगळं बोलणं म्हणजे तो खरंच न संपणारा विषय आहे, आणि न संपणारा असला तरी आपल्या सर्वांना तितकाच प्रिय विषय आहे. पण आपल्याला कार्यक्रमासाठी वेळेची मर्यादा असल्यामुळे मी कार्यक्रमातून निरोप घेताना कवी वैभव जोशी यांनी ग्रेसांची आठवण म्हणून खास ग्रेसांसाठी लिहिलेली एक कविता तुम्हा सगळ्यांना आज ऐकवते आणि कार्यक्रमातून तुमचा निरोप घेते. डिअर ग्रेस, सृजनाच्या पानोठ्यावर येतात प्रवासी पक्षी. सृजनाच्या पानोठ्यावर येतात प्रवासी पक्षी, विजनावर तरंग उठतो डोळ्यात उमटते नक्षी. सुख विधवा होते माझे अन दुःख सवाशिन होते. सुख विधवा होते माझे अन दुःख सवाशिन होते. भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते. मेघांच्या आडोशाने झाडात उतरते ऊन. मेघांच्या आडोशाने झाडात उतरते ऊन. कशिद्याला कळे कळे तो आतून उसवते वीण. विषबाधित एकांताला जांभूळ निळेपण येते. विषबाधित एकांताला जांभूळ निळेपण येते. भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते. भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते. ग्रेसांची कविता ही आपल्याला प्रत्येक संध्याकाळी एका खूप वेगळ्या आठवणींच्या जगात घेऊन जाते. त्यामुळे आजच्या त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्हा सर्वांसोबत मला त्यांची कविता वाचून दाखवताना खूप छान वाटलं.

आपल्या आजूबाजूला असे अनेक हात असतात जे बदलाच्या दृष्टीने काम करत असतात आणि एका चांगल्या समाजाचं स्वप्न आपल्या मनामध्ये रुजवत असतात. तुम्हालाही असे युवक युवती ठाऊक असतील तर त्यांची माहिती आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि आजचा कार्यक्रम कसा वाटला त्याबद्दल प्रतिक्रिया देखील पाठवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी लिहून घ्या, yuvaniairpune@gmail.com yuvaniairpune@gmail.com yuvaniairpune@gmail.com. अच्छा तर मित्रांनो, आजच्या युववाणी कार्यक्रमातून मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात आपल्या पुढल्या युववाणी कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: आकाशवाणीचं पुणे केंद्र आपण ऐकत आहात श्रोते हो. ठीक 6 वाजता हिंदी समाचार आणि 6:05 इंग्लिश न्यूज आमच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.
1: बस एक झिझक है हाले दिल सुनाने में कि तेरा जिक्र भी आएगा फसाने में, कि तेरा जिक्र भी आएगा फसाने में. शतो प्रसिद्ध लेखक आणि गीतकार शायर कैफी आजमी यांचा 10 मे हा स्मृती दिवस. त्या निमित्तानं बोलूया त्यांच्या शायरीविषयी, त्यांच्या गीतांविषयी यावेळच्या हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमात. आपल्या क्रांतिकारी आणि सामाजिक असमानतेच्या विरुद्ध बंड करून समाज बदलण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या या गीतकाराविषयी म्हणजेच कैफी आजमी यांच्याविषयी आपल्या लेखणीच्या माध्यमातून फसाने में अपना जिक्र निर्माण किया असे महान गीतकार म्हणजेच कैफी आजमी. बेझिझक बोलूयात सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत. प्रसारण होईल 13 मे रोजी विविध भारतीला 101 FM वर दुपारी 12 ते 1 दरम्यान. तेव्हा जरूर फोन करा 2553705 किंवा 1706 या टेलिफोन क्रमांकावर सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत. कार्यक्रम हॅलो आपकी पसंत, संवादक असतील कैलास शिंदे.
2: धीरे धीरे मचल ए दिले बेपरार हुई आता.
3: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं आकर्षिता सिंह. शुभेंदु अधिकारी पश्चिम बंगाल के नए

श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत आज आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषेनंतर 6:30 कलश कार्यक्रमांतर्गत आपण ऐकणार आहोत वार्ता मानवता के पथ प्रदर्शक गौतम बुद्ध, वार्ताकार डॉक्टर कामायनी सुर्वे. त्यानंतर वार्ता ज्यात प्रतियोगिता और युवक, ज्यात वार्ताकार आहेत प्राध्यापक विजय कुमार लाल. प्रस्तुती देवकी कुलकर्णी. 7:15 वृत्तविशेष. 7:30 माझं घर माझं शेत, यात शेतकऱ्यांच्या अनुभवांवर आधारित कार्यक्रम आम्ही शेतकरी. या अंतर्गत सोयाबीन उत्पादक प्रयोगशील शेतकरी हिंदूराव मोहन संकुडे राहणार सोमेश्वर नगर वाघळवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे यांच्यासोबत वहिदा शेख यांनी साधलेला संवाद आणि कृषीवाणी अंतर्गत उन्हाळ्यातील दुग्ध व्यवसायातील समस्या आणि उपाय याचबरोबर नेहमीची सदरे. 7:15 एक कलाकार, आजचा एक कलाकार केंद्रित असेल प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांच्यावर. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 राष्ट्रीय संस्कृती पत्रिका संस्कृती भारती. रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम, यात राजकुमार मजुमदार यांचं संतूर वादन ऐकू शकाल. ही होती आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा. आता ऐकूयात उद्या प्रसारित होणाऱ्या काही कार्यक्रमांविषयी.

पहाटे 5:55 गिरवाणवाणी, सकाळी 6:25 चिंतन या सदरात डॉक्टर राजश्री मोहाडीकर यांचे विचार आपण ऐकू शकाल. सकाळी 6:30 आणि संध्याकाळी 6:10 कार्यक्रमाची रूपरेषा. 6:35 दिनविशेष सादरकर्ते मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणी अंतर्गत नाडेप पद्धतीने कंपोस्ट खत निर्मिती या विषयावर माहिती आपण ऐकू शकाल. 7:15 आरोग्यम धनसंपदा, यात हातापायाला मुंग्या येणे याची कारणे आणि उपचार या विषयावर डॉक्टर उत्कर्ष शाह यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत, जिचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल. सकाळी 6:50 परिसर अंतर्गत वर्षा जलसंचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची शाल्मली राऊत यांनी घेतलेली मुलाखत, ज्याचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल. सात वाजून 25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:45 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम पुस्तक विस्तक. यानंतर ऐकूयात सकाळी 9:30 सप्ताह विशेष चर्चा, ज्यात 8 मे या जागतिक थेलसेमिया दिनाच्या अनुषंगाने चर्चा, सहभाग डॉक्टर आशुतोष काळे, डॉक्टर चिन्मय उमरजी, सूत्रसंचालन गौरी लागू, सादरकर्ते आहेत निलिमा पटवर्धन. सकाळी 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित शिवकुमार यांनी संतूरवर वाजवलेला राग भूपाल तोडी आपण ऐकू शकाल. दुपारी 12:00 वनिता मंडळ कार्यक्रमात फोन इन सखी संदेश, विषय आहे गाणे मनातले, सादरकर्ते आहेत निलिमा पटवर्धन. दुपारी 1:00 पत्रांवर आधारित मराठी गाण्यांचा कार्यक्रम आपली आवड, 1:40 जालना जिल्हा वार्तापत्र आपण ऐकू शकाल. आमच्या दुसऱ्या सभेत 5:30 युववाणी अंतर्गत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादित केलेल्या बापूसाहेब रतन गायकवाड यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे. संध्याकाळी 6:30 गम्मत जमत या लहान मुलांसाठीच्या कार्यक्रमात डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा पुणे इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम, सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते आहेत निलिमा पटवर्धन. 7:15 माझं घर माझं शेत, यात नारदीय कीर्तन, कीर्तनकार आहेत गजानन बुवा रायलीकर आणि आख्यानाचा विषय आहे भक्त हरिपाल. 7:15 एक कलाकार, 7:15 स्पॉटलाइट, रात्री 9:30 रूपकोका अखिल भारतीय कार्यक्रम, 10:00 रविवासरीय अखिल भारतीय संगीत सभा, यात

श्री डी निवास यांनी केलेलं कर्नाटकी वीणावादन आपण ऐकू शकाल. याचबरोबर ठरलेल्या वेळी बातमीपत्र प्रसारित आणि सहक्षेपित केली जातील. ही होती आज आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. ठीक 6:20 संस्कृत समाचार आमच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.
1: बस एक झिझक है हाले दिल सुनाने में कि तेरा जिक्र भी आएगा, फसाने में कि तेरा जिक्र भी आएगा फसाने में. शतो प्रसिद्ध लेखक आणि गीतकार शायर कैफी आजमी यांचा 10 मे हा स्मृती दिवस. त्या निमित्तानं बोलूया त्यांच्या शायरीविषयी, त्यांच्या गीतांविषयी यावेळच्या हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमात. आपल्या क्रांतिकारी आणि सामाजिक असमानतेच्या विरुद्ध बंड करून समाज बदलण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या या गीतकाराविषयी म्हणजेच कैफी आजमी यांच्याविषयी आपल्या लेखणीच्या माध्यमातून फसाने में अपना जिक्र निर्माण किया असे महान गीतकार म्हणजेच कैफी आजमी. बेझिझक बोलूयात सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत. प्रसारण होईल 13 मे रोजी विविध भारतीला 101 FM वर दुपारी 12 ते 1 दरम्यान. तेव्हा जरूर फोन करा 2553-1705 किंवा 1706 या टेलिफोन क्रमांकावर सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत. कार्यक्रम हॅलो आपकी पसंत, संवादक असतील कैलास शिंदे.

0: समईच्या तेवत्या वातीचा वास उद्या घर जणू उजळून जाई. आईच्या चेहऱ्यावर निरांजनाचा प्रकाश पडे. तिचे डोळे हलकेच मिटलेले असत, ती मग्न असे. या चित्रातच मिसळलाय पूजेच्या वेळी ती म्हणत असलेल्या स्तोत्रांचा स्वर. पुत्राचे सहस्र अपराध माता काय मानी तयाचा खेद तैसा तू कृपाळू गोविंद माय बाप मज लागी.
1: मातृदिनाच्या अनुषंगाने आई आणि मुलांचं भावविश्व उलगडून दाखवणारा विशेष कार्यक्रम जरूर ऐका माय लेकर.
2: जन्म तू विश्व हे दाविले सदिला जन्म तू विश्व
3: आई.
4: श्रोते हो, आपण सगळेच आपल्या आयुष्याच्या शर्यतीमध्ये धावत आहोत, वेळेशी स्पर्धा करतोय स्वप्न पूर्ण करण्यासाठी. पण या सगळ्या गोंधळात आपल्या शरीरामध्ये काहीतरी शांतपणे घडतंय, एक दबाव जो हळूहळू वाढत जातोय अगदी आपल्याही नकळत. जाणून घेऊया हायपर टेन्शन याविषयी मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत हृदय विकार तज्ज्ञ डॉक्टर अनुजा मुळे यांच्याशी संवाद साधूया आणि आपल्या शंकांचं निरसन करून घेऊया. ध्वनिमुद्रणासाठी फोन नंबर नेहमीचेच 0202553705 किंवा 6. नक्की फोन करा. हायपर टेन्शन याविषयी जाणून घेण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
5: आकाशवाणीचं पुणे केंद्र आपण ऐकत आहात. ठीक 6:20 वाजून संस्कृत समाचार आमच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

मुंबई देशाची लक्ष्मी आर्थिक राजधानी. पुराणातल्या लक्ष्मीचा जन्म समुद्र मंथनातना झालेला आहे हे आपल्याला माहिती आहे, सगळ्यांनी आपण वाचलेलं असतं. मुंबई आणि त्या लक्ष्मीमध्ये एक साम्य तुमच्या तुम्हाला लक्षात येत आहे का? ती समुद्र मंथनातनं जन्मली, मुंबई समुद्र बंधनातनं जन्मली. 7 बेटं ब्रिटिशांनी जोडली आणि मुंबई वाढू लागली, जागतिक दर्जाची झाली. ह्या मुंबईविषयी अनेक गोष्टी सांगणारं अज्ञात मुंबई हे माझं पुस्तक, व त्या पुस्तकाचं क्रमशः वाचन आकाशवाणी मुंबई केंद्राच्या रेनबो आणि अस्मिता या दोन वाहिन्यांवरून लवकरच सुरू होणार आहे. आपण अवश्य ऐका.

0: श्रोत्या हो, आकाशवाणी एट 90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
1: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
0: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही सूरगौरव संध्या.
1: श्रोते हो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्स मध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा भाग असतात. 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानेटकर यांच्याशी, तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर वनिता मंडळ.
2: यानंतर ठीक 7 वाजता प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रायगड जिल्ह्यातल्या दोन नाशिक आणि भंडाऱ्यातल्या एका ग्रामपंचायतीला राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कार जाहीर. देशात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळला. भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याबद्दल विरोधकांची राज्य सरकारवर टीका. तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या कंपाऊंड प्रकारात साहिल जाधव याला कांस्य पदक आणि कोकणात सर्वत्र अवकाळी पावसाची हजेरी. राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कारांसाठी

0: यंदा राज्यातल्या चार पंचायतींची निवड झाली आहे. भंडारा जिल्ह्यातल्या इडगाव पंचायतीला बालकस्नेही पंचायत म्हणून 1 कोटी रुपयांचा तर नाशिक जिल्ह्यातल्या निंबाळे पंचायतीला सुशासनासाठीचा 75,000 रुपयांचा पुरस्कार जाहीर झालाय. रायगड जिल्ह्यातल्या खारिवली पंचायतीला जल आत्मनिर्भरतेसाठी 1 कोटी रुपये तर चांभारली ग्रामपंचायतीला सामाजिक न्याय आणि सामाजिक सुरक्षेसाठी 37.5 लाख रुपयांचा पुरस्कार मिळणार आहे. दीनदयाळ उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कार योजनेत 34 आणि नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार विभागात 8 अशा 42 ग्रामपंचायतींची निवड पुरस्कारासाठी झाली असून येत्या 3 जून रोजी नवी दिल्लीत हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केले जातील. मीरा भाईंदर इथली राज्य शासनाच्या मालकीची जमीन 2 बिल्डरला देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. या जमिनीचं क्षेत्र 254 एकरपेक्षा जास्त असून त्याचं बाजार मूल्य 6,000 कोटी रुपयांचं असल्याचं वृत्त आहे. या जमिनीच्या दस्तऐवजांमध्ये 1948 सालापासून शासनाच्या महसुली नोंदींमध्ये फेरफार करण्यात आले. दरम्यान ही जमीन खासगी बिल्डरांच्या ताब्यात देण्याचा सरकारचा दावा असल्याचा आरोप काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. पुरावे असूनही शासनानं न्यायालयात भक्कम भूमिका न मांडल्यानं ही जमीन गमवावी लागली. ही जमीन खासगी विकासकांच्या ताब्यात देण्यासाठीच प्रशासकीय पातळीवर जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली दर्जेदार फळं आणि भाजीपाल्यात भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिलाय. फळांची गोडी वाढवून ती कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी आणि आकर्षक भासवण्यासाठी घातक रसायनांचा वापर केला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. बाजार समित्यांनी अशा प्रकारांना प्रतिबंध घालण्याकरता नियमित तपासण्या करून कठोर उपाययोजना कराव्यात असे निर्देश रावल यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे राज्यात विनापरवाना शेतमाल खरेदी विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असंही रावल यांनी म्हटलंय. राज्यात काही भागात अनेक व्यापारी संस्था तसंच काही शेतकरी उत्पादक कंपन्या कोणत्याही परवान्याविना शेतमाल खरेदी विक्री करत असल्याचं निदर्शनाला आलं आहे. मात्र कायद्यानुसार आवश्यक परवाना घेतल्याशिवाय शेतमाल खरेदी विक्रीचा व्यवसाय करता येणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. देशात संविधानानुसार सर्व समुदाय एकसमान आहेत असं सांगत अल्पसंख्याक नागरिक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळून लावलाय. देशातले आणि देशाबाहेरचे भारताचे शत्रू हा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पारशी समुदायानं भारतासाठी दिलेल्या योगदानाच्या संदर्भात आयोजित परिषदेत ते आज मुंबईत बोलत होते.
1: हिंदुस्तान के अंदर में कुछ राजनीतिक दल के लोग हैं, बार बार मुसलमानों को ईसाई लोगों को डराने के लिए कि इसको देश में खतरा है, ये जानबूझ के कि बोला जाता है जो कि सच्चाई नहीं. उसी को मैंने उजागर किया था कि भारत में सब बराबर है, संविधान ने सबको बराबर दर्जा दिया है.
0: पारशी समुदायानं मोठ्या प्रमाणात दानधर्म केला. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय खेळाडू सहभागी झालेल्या पहिल्या 2 ऑलिम्पिकचा सर्व खर्च पारशी नागरिकांनी उचलला होता याची आठवण करून त्यांनी यावेळी दिली. पारशी समुदायातल्या नागरिकांची संख्या कमी होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. त्यासाठी सरकारनं 2013-14 जिओ पारशी योजना आणली होती, त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं रिजिजू यांनी सांगितलं. भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याचं एनसीआरबी म्हणजेच राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या 2024 अहवालातून समोर आलंय. महिलांवरच्या अत्याचारात राज्याचा दुसरा क्रमांक आहे. 2024 राज्यात 3,824 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर 47,954 घटनांमध्ये महिलांवर अत्याचार झाले. तसंच भ्रष्टाचाराची 721 प्रकरणंही उघड झाली आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली. सत्ताधाऱ्यांनी मंगल देशा पवित्र देशा ही राज्याची ओळख पुसून टाकली असल्याचा आरोप त्यांनी केला. या मुद्द्यांवरून सरकारला विधिमंडळात विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरं मिळाली नसल्याचंही ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी समूहाच्या संचालकांच्या निवासस्थानी आणि काही कंपन्यांच्या कार्यालयांवर सीबीआयनं आज मुंबईतल्या 17 ठिकाणी छापे मारले. बँका आणि एलआयसीला 27,000 कोटी रुपयांना फसवल्याप्रकरणी ही छापेमारी सुरू आहे. रिलायन्स टेलिकॉम लिमिटेड, रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड आणि रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड या कंपन्या आणि त्यांच्या संचालकांविरोधात या प्रकरणी 3 गुन्हे दाखल आहेत. लग्न समारंभात नक्षल कमांडर माडवी हिडमा याच्यावरील गाणं वाजवून नृत्य केल्याप्रकरणी पोलिसांनी एटापल्ली तालुक्यात 5 आदिवासी युवकांवर गुन्हे दाखल केलेत. मृत नक्षल कमांडर हिडमाचं उदात्तीकरण करून लोकांना देशविरोधी कृत्य करायला प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून आदिवासी युवकांवर गुन्हे दाखल होण्याची गडचिरोली जिल्ह्यातली ही पहिलीच वेळ आहे. भारताच्या साहिल जाधव यानं तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात पुरुष कंपाऊंड प्रकारात कांस्य पदक जिंकलं. आंतरराष्ट्रीय स्तरावरचं हे त्याचं पहिलंच वैयक्तिक पदक ठरलं आहे. कांस्य पदकासाठीच्या लढतीत साहिल यानं डेन्मार्कच्या मार्टिन याच्याविरोधात 147-144 अशा फरकानं विजय मिळवला. या स्पर्धेतलं हे भारताचं पहिलंच पदक आहे. मात्र पुरुष कंपाऊंड प्रकारात इतर भारतीय खेळाडू पदक फेरीपर्यंत पोहोचू शकले नाहीत. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये आज संध्याकाळी अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. वाढलेला उकाडा कमी झाला असला तरी आंबा बागायतदारांचं यात मोठं नुकसान झालंय. रायगड जिल्ह्याच्या अनेक भागात घरावरचे पत्रे उडून गेले. वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली. विजेचे खांब उन्मळून पडल्यानं अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. संगमेश्वरला होणारा वीज पुरवठा खंडित झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आहे. अनेक ठिकाणी झाडं मोडून पडली आहेत. गडचिरोलीतही मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. गेल्या 24 तासात संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. येत्या 2 दिवसात राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज जयपूरमध्ये 7:30 वाजता सामना होणार आहे. राजस्थाननं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतल्या पहिल्या नियमित फेरीचं वेळापत्रक आज राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयानं जाहीर केलं. या फेरीअंतर्गत नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी, भाग 1 मधील दुरुस्ती तसंच भाग 2 भरण्याची प्रक्रिया ही 21 आणि 22 मे रोजी होईल. विद्यार्थ्यांना किमान 1 आणि कमाल 10 कनिष्ठ महाविद्यालयांना पसंती क्रम द्यायचा आहे. 26 मे रोजी प्रवेश वाटप यादी जाहीर होईल. 26 ते 28 मे दरम्यान संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात उपस्थित राहून कागदपत्र पडताळणी आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक असेल. माहितीपट, लघुपट आणि अॅनिमेशन चित्रपटांसाठीच्या 19व्या मिफ्त अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 साठी प्रतिनिधी नोंदणीला सुरुवात झाली. mif.in या संकेतस्थळावर ही नोंदणी करता येईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रायगड जिल्ह्यातल्या 2, नाशिक आणि भंडाऱ्यातल्या 1 ग्रामपंचायतीला राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कार जाहीर. देशात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळला. भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानी असल्याबद्दल विरोधकांची राज्य सरकारवर टीका. तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या कंपाऊंड प्रकारात साहिल जाधवला कांस्य पदक आणि कोकणात सर्वत्र अवकाळी पावसाची हजेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 378° 7.8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे आपण आकाशवाणीचं पुणे केंद्र ऐकत आहात. 7:10 झाली आहे. ठीक 7:15 वृत्तविशेष आमच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: मस्त टॉफ्यांचा पाऊस पड,
1: त्यापेक्षा देवा दाल दाल तुलप्यांचा पाऊस पड,
2: आमच्या बाबांचा रोज पगार होते म्हणजे रोज खाऊ मिळेल,
3: त्या पगारातून आम्हाला खूप खूप रंगीत भोरे गोट्या पतंग आणि भरपूर बॅट बॉल मिळू दे।
4: टॉफ्यांचा पाऊस, रंगीबेरंगी पतंग।

रंग गोट्या, ही मुलं नेमकं काय करतायत, कुठे आली आहेत, हे तुम्हालाही सगळ्यांना जाणून घ्यायचंय ना? डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा पुणे इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम ऐकायलाच हवा. येत्या रविवारी अर्थात 10 मेला संध्याकाळी 6:30 वाजता गम्मत जम्मत जरूर ऐका. गम्मत जम्मत हा कार्यक्रम पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो. तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी.
1: त्या सिच्युएशनसाठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम,
2: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
3: वा,
2: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
0: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
4: आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या वाटचालीत नभोनाट्य आणि रूपकांची लोकप्रियता याविषयी सांगतायत आकाशवाणीचे निवृत्त निवेदक लक्ष्मीकांत धोंड.
5: रंगमंच नाटकातील वाचिक अभिनय, ध्वनिसंकेत म्हणजे साऊंड इफेक्ट आणि संगीत पार्श्वसंगीत याच्या माध्यमातून नभोनाट्य हा प्रकार आकाशवाणीने श्रोत्यांसाठी आणला आणि तो खूप खूप लोकप्रिय झाला. विजय तेंडुलकर, पुरुषोत्तम दारवेकर, भारत सासणे यासारख्या सिद्धहस्त लेखकांनी खास आकाशवाणीसाठी नभोनाट्य लिहिली. एकूणच काय तर नभोनाट्य आणि आकाशवाणीचा श्रोता यांचं एक वेगळं असं नातं निर्माण झालं.
6: भल्या पळून जाऊ म्हणशील तर तुझी धडगत नाही, बाहेर पोलिसांचा गराड आहे, मुकाट्यानं स्वाधीन हो.
7: असं शाबास, पण तुझ्या हातात मी सापडायचो नाही.
5: याप्रमाणेच रूपक हा एक प्रकार आहे. हा प्रकार आकाशवाणीने रूढ केला आणि तो लोकप्रियही केला.
8: समाजातल्या अनेक कमकुवत, पापभीरू आणि क्षीण लोकांच्या दयनीय अवस्थेचं विनोदाच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला दर्शन घडवले.
9: त्यामुळे मी खरा कसा आहे हे माझं मलाच कळेन असं झालंय. खुद्द जन्मदात्याचं आमच्या बद्दलचं मत म्हणजे कोण बेमट्यानं आमचा शुंभ.
5: लोकांपर्यंत असे वेगवेगळे विषय पोहोचवणं हे रूपकाचं काम होतं आणि नभोनाट्य आणि रूपक यांनी श्रोत्यांच्या मनामध्ये एक वेगळी जागा निर्माण केली.

0: श्रोते हो ठीक 7:15 वाजता वृत्त विशेष आमच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.
1: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, आपला पुस्तकांचा खण किंवा कपाट जर डोळ्यांसमोर आणलं तर त्यातलं एक पुस्तक तुम्हाला हमखास आठवेल. वीणा गवाणकर यांनी लिहिलेलं एक होता कार्व्हर. त्यांचं अतिशय खडतर आयुष्य, आयुष्यभर त्यांनी केलेला संघर्ष, उभं केलेलं आभाळा एवढं काम आपल्याला किती प्रेरणा देतं. या पुस्तकाची 50वी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झालीय. या निमित्ताने या पुस्तकाच्या लेखिका वीणा गवाणकर यांची मुलाखत आज आणि उद्याच्या वृत्त विशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागाला. वीणाताई, एक होता कार्व्हरची 50वी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झालीय आणि एका मराठी पुस्तकासाठी हे फार मोठं यश आहे. या सगळ्या प्रवासाकडे तुम्ही कसं बघता?
2: मी जेव्हा ते पहिल्यांदा लिहिलं कार्व्हर लिहिलं तेव्हा आपण पुस्तक लिहितोय, पुस्तक कसं लिहायचं असतं, पुस्तक लिहिणं म्हणजे काय याची मला काहीही कल्पना नव्हती. मी ते सांगत होते मुला

0: मुलांना गोष्टी रूपात तो कारवर चरित्र सांगण्याचा माझा प्रयत्न होता. आणि त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणजे असं झालं की जशी जशी गोष्ट पुढे सरकत गेली, ती चरित्र कथन जसं पुढे जाऊ लागलं, तसा माझा धाकटा मुलगा लवकर झोपायचा आणि मग दुसऱ्या दिवशी परत पहिल्यापासून सांग म्हणायचा, कारण आधीचं विसरलं जातंय किंवा आधीचं जास्त रंगत. तर मग मोठी मुलगी म्हणाली की असंच आपण कसं गोष्ट पुरी होणार, त्याच्यापेक्षा तू लिहून ठेव आणि मी तेवढं वाचेन आणि मग तू आलीस की ते पुढचं सुरू करूया आपण. तर असं ते होत होत एक ती वही भरली तेव्हा ती मी एका तिच्या बीएडच्या प्रोफेसरने त्याने बघितली शिक्षकाने आणि ते म्हणाले की ते छान आहे मुलांना सांगायला, पण तुम्ही हे थोडक्यात लिहिलं आहे, तुम्ही मुलांना जरा विस्ताराने सांगितलं असेल सगळं. तर हो म्हणाले, तर म्हणे मग तुम्ही त्याचं लिहित का नाही, आपण मुलांसाठी वाचू. म्हणून मी ते पुन्हा लिहिलं, पुन्हा लिहिलं. मग आणखीन एका दोघांनी वाचल्यावर म्हणाले याच्यात तुम्ही गुलामगिरी किंवा निसर्ग चक्र वगैरे ज्या काही शब्द आलेत किंवा एकत्रित पिकलं नुकसान त्याच्यावरती थोडं विस्ताराने लिहा म्हणजे मुलांना समजेल. तर असं होता होता ते मी लिहित गेले, म्हणजे लिहून झालं की पुन्हा मी मुलांना सांगते तशाच्या स्वरूपात येतंय का ते निबंधासारखं होतंय कोरडं होतंय याचा एक मला हे असाय. म्हणून मी ते परत परत वाचायचे, काही ठिकाणी असं क्लिष्ट वाटतंय किंवा असं कोरडं वाटतंय वाटलं की ते पुन्हा लिहून काढायचे. असं 1.5-2 वर्ष मी लिहित होते, नुसतं लिहित होते. आणि जेव्हा ते लिहून झालं सगळं तेव्हा जे आमच्या त्या बीएडच्या शिक्षकांनी ते म्हणाले हे सगळं असं तुम्ही चिंधी जोड सारखं हरफो काम केल्यासारखं सगळं दिसतंय ते, तर आपण ते नीट लिहून घेऊया आपण. आपण छोट्या छोट्या चिठोऱ्या आहेत त्याच्यात, छोटे छोटे प्रसंग तुम्ही लिहून ते जोडलेले आहेत. म्हणून मग ते एका बीएडच्या विद्यार्थ्याने चांगल्या अक्षरातलं ते मला ते लिहून दिलं. आता लिहून आलं त्याचं पुढे काय करायचं, म्हणून ते वाचायला दिलं गेलं की बघू ह्याला काही कुठे काही पुस्तकात मासिकात छापता येईल. तर इतकं ते माझं सगळं बाळभूत पण होतं की जरी मी लायब्ररीन होते, पुस्तकांच्या सहवासात जगत होते काही काळ 9 वर्ष जवळजवळ, तरीसुद्धा पुस्तक लिहिणं म्हणजे काय, ते कसं लिहितात, ते छापतात कसं, याच्याबाबत मी अनभिज्ञ होते. आज मागे वळून बघताना असं लक्षात येतं की ते पुस्तक मी जाणीवपूर्वक लिहिलेलं नव्हतं, ते लिहिलं जात होतं माझ्याकडून, मुलांना सांगायची केवळ त्याच्यात ओढ होती. पण त्याच्यासाठी जे मी कळत न कळत इतर पुस्तकांचे आधार घेऊन ते जे मी वाढवत गेले लिहित गेले त्याचं कुठेतरी ते जे होतं माझी तळमळ म्हणा किंवा माझी काय मागची इच्छा ती अशी कुठेतरी पुस्तक रूप झाल्यावर त्याची फलद्रूप होत गेली, ते दूरवर पोहोचलं आणि त्याच्यात अनेकांनी स्वतःला बघितलं, अनेकांनी त्याच्याकडे बघून स्वतःला बदललं, अनेकांना तो एक मार्ग एक वेगळा म्हणून वाटला, इतरांना सांगावा आणि ज्याला आपण सकारात्मक भावना निर्माण करणं म्हणतो असं काही त्या पुस्तकातून, विशेषतः तो 80 दशकाचा काळ आहे की ज्यावेळेस अधिक धान्य पिकवा मोहिमा होत्या किंवा कोरडवाहू शेतीचे प्रश्न निर्माण झाले होते किंवा नद्या प्रदूषणामुळे काही खोरी खारलँड झाले होते, अशा ह्याच्यात हे पुस्तक आल्यानंतर शेतीच्या बाबतीत जसं एक लोकांना वेगळ्या म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा वेगळा विचार करावा असा वाटला, तसं जो ग्रामीण भागातला विद्यार्थी होता विशेषतः आणि जिथे त्यांना आपण खेड्यातले पुढचं आपल्याला भवितव्य काय आपलं कसं होणार अशा त्याच्यात एक थोडस नाव उमेद होण्याचा जो एक भाव होता तो या पुस्तकाने कमी केला, कारण त्यांचे शिक्षक हे त्यांना वाचून घ्यायचे, वर्गात त्याचं लाऊड रिडिंग करायचे, सामूहिक वाचन व्हायचं, याच्यातून यस आपण काहीतरी करू शकतो, आपल्या हातून काही करू शकतो असा एक आत्मविश्वास गवसावा असं काहीतरी शालेय विद्यार्थ्यांकडून होऊ लागलं. हे मला आलेले पत्र आले त्याच्यातून मी सांगते, मी काही जाऊन त्याचा शोध घेतलेला नाही किंवा त्याच्यासाठी रिसर्च केला नाही, परंतु ह्या आलेला प्रतिसाद हा असावा. तेव्हा असं जाणून की संवेदनक्षम वयात मुलांना जर असं काही मिळालं वाचायला अशा प्रकारचं तर नक्कीच ते त्याची सकारात्मक सुधारणा होण्यासाठी उपयोग होतो असं मला वाटतं.
1: वीणाताई, तुमची आणि कारवर यांची पहिली भेट कशी झाली आणि कुठे झाली याबद्दल आम्हाला सांगा ना.
0: कारवरची माझी पहिली भेट म्हणजे आम्ही पुस्तक वेळे दोघंही नवरा बायको तर हुतात्मा चौकात त्यावेळी सेकंड हँड बुक विकायला रस्त्यावर बसायचे आणि अशा एका सेकंड हँड बुक स्टॉल वरती आम्हाला माझ्या मिस्टरांना कारवरचे जॉर्ज W. कारवरचे चरित्र छोटस मिळालं, तर ते वाचल्यानंतर असं

0: आलं की हे मुलांना सांगितलं पाहिजे की एक कॉपी वाचत असताना किंवा ती प्रत वाचत असताना एक लक्षात आलं की हे काय सांगितलं पाहिजे. तर आम्ही पालक सुद्धा मुलांना काय हवं हे ठरवतो. मुलांना स्वतः काय करायचंय, त्यांना निर्णय घेता येतात का, त्या दृष्टीने ते तयार याचा विचार आम्ही न करता म्हणून त्यांच्यावरती आमची मतं लादत असतो. त्यांना निर्णय घ्यायला देत नाही, त्यांचा आत्मविश्वास वाढवत नाही किंवा स्वतःचा विचार स्वतः करणं याची शिक्षण देणारे पुस्तक आहे असं वाटलं. आणि त्यामुळे ती जी भेट होती मला ती मला सांगावीशी वाटली. पुष्कळ वेळेला भेटी आपल्या अशा अनेकांशी होत असतात पण प्रत्येक वेळेला आपण ते सार्वजनिक करत नाही. तर ही भेट मला सार्वजनिक का करावीशी वाटली. तर ह्याच्यात मला असं लक्षात आलं की जे आम्ही मुलांना सांगायला बघतो किंवा मुलांनी असावं असं आम्हाला वाटतं ते प्रत्यक्ष रूपात साकार झालेलं दिसलं. की तुम्ही साधं राहा आणि किंवा चंद्रवाद हा शब्द त्यास नव्हता पण तो अतिरिक्त काही वस्तू घेणं, वस्तूंची नासाडी किंवा मला प्रतिष्ठा थोडा ग्रांथिक शब्द इव्हन कष्ट करायला कमी न पडणं, आपल्या आजूबाजूला जो समाज वावरतोय त्याच्या दिसण्यावरून न जाता कोण कसा आहे हे जोखायला शिकणं, अशा अनेक गोष्टींचा त्याच्यात मला त्यावेळेस वाचत असताना असे संदर्भ लागत गेले. आणि त्यामुळे असं वाटलं की आपण थोडेसे सुखवस्तू घरातले लोक आहोत, अडचणींशी सामना करतात कसतात आणि आपला मार्ग कसा काढतात हे समजत नाही. हे समजलं नाही किंवा तसं करावं लागलं नाही तरी तुमच्या परिसरातली अवतीभवतीची एखादी व्यक्ती जर असं जगत असेल, असं वागत असेल तर तिच्याकडे तुम्ही सहृदयतेने पाहून तिला मदतीचा हात दिला पाहिजे एवढं तरी व्हावं अशी माझी इच्छा. म्हणजे कष्टाला पर्याय नाही, दुसरं कोण काय आपला अपमान करतंय का आपल्याला नावं ठेवतंय याची पर्वा करायची गरज नाही. तुम्ही जर आत्मविश्वासाने तुम्हाला योग्य वाटलेलं काम तुम्ही हातात घेतलं तर काहीही हो त्याच्यासाठी तुम्ही झटलं पाहिजे आणि कुठल्याही गोष्टीची निर्णय घेण्याइतकी ताकद तुमच्यात आली पाहिजे. आई वडील सांगतायत म्हणून अमुक कोर्स करणं, आई वडील सांगतायत म्हणून अमुक दिशेने जाणं, मला काय हवंय हे शोधून त्या दिशेने मी जाईन एवढा खंबीरपणा तुमच्या शिक्षणाने तुम्हाला दिला पाहिजे हे मला मुलांना सांगायचं. तर एक लेखकाची भेट जी होती एका ह्याच्याशी, एक तुम्ही ग्रामीण भागात वाढल्यामुळे शेती शेतकरी वगैरे हे मला ओळखीचे होते, त्यांचं आयुष्य मला माहीत होतं, ते मला ह्याच्यात दिसलं त्याच्यामुळे ही जवळीक वाटली ग्रामीण भागातलं माझं पार्श्वभूमी असताना. आणि दुसरा भाग असा होता की एवढी मोठी व्यक्ती झाल्यानंतर सुद्धा कुठल्याही प्रकारचा ज्याला आनंद म्हणतो की एक प्रकारे माझ आहे चुकीचा पण वापरू पण तोच शब्द की जो एक माणस जे डोक्यात जाते श्रीमंती किंवा तुमचं स्थान किंवा तुमचं समाजातलं असणं आणि मग आम्ही समाजापासून तुटत जातो तसं न होता तुम्ही जर त्यांच्यातला एक होऊन राहिला तर समाज बदलू शकतो ते मला सांगायचं. तर कारवटची भेट ही माझ्यासाठी सुद्धा डोळे उघडणारी, मला माझ्या कोशातून बाहेर काढून बाहेरचं बघ हे असं जे आहे जग जिथे तुम्हाला जोडलं जाणं आवश्यक आहे ही भेट ही अशी होती.
1: मीनाताई, तुमची बहुतेक पुस्तकं ही बाहेरच्या देशांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये खूप मोठं काम केलेल्या व्यक्तींची ओळख मराठी वाचकांना करून देणारी आहेत असं आपल्याला म्हणता येईल. तर हे असं काय, तुम्ही कशी ही माणसं निवडता?
0: माझं व्यक्ती या देशातली आहे का परदेशातली आहे हा मी विचार करत. आता आपण जेव्हा म्हणतो की गांधी या देशातले आहेत का ते परदेशी कसे पोहोचले तर ती प्रवृत्ती जी आहे गांधी असण्याची ती पोहोचलेली आहे. तसं कारवर ही व्यक्ती नाहीये तो एक विचार आहे. कारवर हे जगणं आहे, कारवर ही वृत्ती आहे, त्याच्यामुळे तिला स्थल कालाचं बंधन येत नाही. आता हे जे मी लोक निवडलेत ज्या व्यक्ती निवडल्या आहेत त्या योगायोगाने त्या बाहेरच्या असतील किंवा या देशातले असतील. सालीम अली मुंबईतलेच होते, महाराष्ट्रातले होते, विलासराव साळुंखे पुण्याजवळचे होते, आमचे रॉबी डी सिल्वा वसईतले होते. तर आयडा स्कडर जरी परदेशी होती तिने अख्खं आयुष्य आपल्या दक्षिण भारतात घालवलेलं होतं. तर त्यांच्यातलं असणं जे आहे जी त्यांची वृत्ती आहे ती मला जास्त महत्वाची वाटते. म्हणजे ही जरी लीज माइंडनर परदेशी जर्मनीतली असली तरी अतिशय विपरीत अवस्थेत जगत असतानाही ती स्वतःच स्खलन होऊ देत नाही. म्हणजे तिला जेव्हा बॉम्ब तयार करण्याच्या प्रकल्पात बोलवलं जातं तेव्हा ती स्पष्ट शब्दात सांगते स्वतः अतिशय अडचणीत अगदी कसं बसं जगत असताना ती सांगते की माझं विज्ञान

0: हे मानव जातीच्या सेवेसाठी आहे, मानवाला मारण्यासाठी नाही. तर ही देशातले कुठले आहे ह्याला महत्व नाही राहत. एक बाई ठामपणे उभं राहून सांगते की जननी आहे, माणसं मारण्यासाठी माझं विज्ञान मी वापरायला देणार नाही. हा जो तिचा ठामपणा असतो हा देशकालातीत असतो, म्हणून मला तिचा अभिमान. किंवा विलासराव साळुंखे जेव्हा समन्यायी पाणी वाटपाचा विचार मांडतात तो केवळ पुणे किंवा भारत किंवा महाराष्ट्र याच्यापुरता मर्यादित नसतो, ते स्वतःच्या प्रयोगातून स्वतःच्या विचारातून स्वतःच्या मांडणीतून जलव्यवस्थापन हा विषय तुम्हाला प्रत्यक्षात उतरून दाखवत असतात प्रयोगाने. मग ते काय ते कुठेही ते लागू पडेल असं नाही, मग त्याच्यात तुम्हाला स्थलकालानुसार तिथला फरक करावा लागेल. पण मूळ त्याच्यातलं तत्व काय असेल, तर नैसर्गिक संसाधन ही कुणाच्या मालकीची नाहीत. हवा काय किंवा पाणी काय हे एकाच्या मालकीचं असू शकत नाही. नैसर्गिक संसाधन ही सर्वांसाठी असतात, त्यामुळे तिचा वापरही अतिशय समजुतीने आणि अतिशय काटेकोरपणे व्हायला पाहिजे. आता हे जे मूलतत्व आहे ते कुठल्याही देशात गेला तर तुम्हाला तेच लागू पडतं. त्यासाठी अमेरिकेत वेगळा न्याय आणि आफ्रिकेत वेगळा न्याय असं होत नाही. त्याच्यामुळे ह्या व्यक्ती जरी देशी असतील किंवा विदेशी असतील, त्यांचे विचार जे आहेत ते सार्वकालिक आणि सार्वत्रिक लागू पडणारे आहेत. म्हणून योगायोगाने असं वाचताना जेव्हा मला आढळतं काही की म्हणजे एका डॉक्टरचं चरित्र आयडास कटोसी लिहिलं म्हणून सगळ्या डॉक्टरांची लीज सुटणार नाही, किंवा एक शास्त्रज्ञ लीज माइटनरचं लिहिलं म्हणून अनेक शास्त्रज्ञ आपल्याकडे मोठे होऊन गेले नाहीत, म्हणून इतरांची लीज असं नाही. तर मला त्यांच्यातलं वेगळेपण केव्हा जाणवतं की त्याच्यातून एका मानवजातीचा एका समस्येचं उकल झालेलं असतं किंवा मानवजातीचा स्तर उंचावण्यासाठी त्यांची मदत झालेली आहे. मग त्या व्यक्ती कुठल्याही काळातल्या किंवा कुठल्याही परिसरातल्या प्रदेशात असल्या तरी फरक पडत नाही असं मला वाटतं.
1: श्रोते हो, डॉक्टर कारवर यांच्या बरोबरच वीणाताईंनी इतरही अनेक महान व्यक्तींचा जीवनपट मराठी वाचकांसमोर मांडलाय. त्याची झलक आपण आता पाहिलीच, त्याचा आणखी सविस्तर धांडोळा आपण घेणार आहोत या मुलाखतीच्या दुसऱ्या भागात. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. याचबरोबर आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, मुलाखत लेखन समन्वय आणि निवेदन अंकिता आपटे.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे मुंबई केंद्र आहे. आपण ऐकत आहात अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. श्रोते हो, आपण आमचे कार्यक्रम AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरही ऐकू शकता.

आकाशवाणीचं पुणे केंद्र आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. ऐकूया शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम माझं घर माझं शेत.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. मंडळी, आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 19 वैशाख, शके 1948, 9 मे 2026. ऐकूयात कोकण मध्य महाराष्ट्र

मराठवाडा आणि विदर्भासाठीचा येत्या 24 तासासाठीचा हवामानाचा अंदाज. कोकण मध्य महाराष्ट्र या ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. कोकणामध्ये उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता. तर मराठवाडा आणि विदर्भासाठी येत्या 24 तासासाठी हवामानाचा अंदाज याप्रमाणे. तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता. हा होता कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भासाठी येत्या 24 तासासाठीचा हवामानाचा अंदाज. आता ऐकूयात शेतकऱ्यांच्या अनुभवांवर आधारित कार्यक्रम आम्ही शेतकरी. या कार्यक्रमात आज सोयाबीन उत्पादक प्रयोगशील शेतकरी हिंदूराव मोहन संकुडे राहणार सोमेश्वर नगर वाघळवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे यांच्यासोबत वहिदा शेख यांनी साधलेला संवाद.

0: आम्ही शेतकरी।
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार, आम्ही शेतकरी या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। शेतकरी बंधूंनो आजच्या कार्यक्रमात आपण सोयाबीन या महत्वाच्या नगदी पिकाबाबत सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत। योग्य नियोजन, सुधारित बियाणं, आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन यामुळे सोयाबीन उत्पादनात चांगली वाढ साधता येते। तर शेतकरी बंधूंनो आज आपल्या सोबत आहेत एक प्रगतीशील सोयाबीन उत्पादक शेतकरी श्री हिंदूराव मोहन सकुंडे, ज्यांनी आपल्या अनुभवातून सोयाबीन शेतीत उल्लेखनीय यश मिळवलं आहे। त्यांच्या या यशोगाथेतून आपणही काही महत्वाचे धडे घेऊया। हिंदूराव सकुंडे आपलं आमच्या आम्ही शेतकरी या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत आणि नमस्कार। सकुंडेजी, मला आपला परिचय हा आपल्या शेतकरी बंधूंना करून देताल आपण?
2: मी हिंदूराव मोहन सकुंडे, गाव वागळवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे, इथला शेतकरी। माझं शिक्षण 12वी झालेले, 12वी नंतर मी शेती या व्यवसायातच आहे।
1: सकुंडेजी, आपली एकूण किती एकर शेती आहे?
2: माझी एकूण 13 एकर शेती आहे, त्यातील कोरडवाहू 7 ते 8 एकर आहे, बाकी बागायत जमीन आहे।
1: मग या 13 एकर शेतीमध्ये प्रामुख्याने तुम्ही कोणती पिकं घेता?
2: यामध्ये सोयाबीन, गहू, बाजरी आणि हरभरा ही 4 पिकं घेतो।
1: मग सकुंडेजी, तुम्ही सोयाबीन या पिकाकडे कसे वळलात?
2: सुरुवातीला ऊस पीक हे प्रमुख पीक आमचं, शेजारी निराडावा कालवा असल्यामुळं पाण्याची उपलब्धता
1: भरपूर प्रमाणात आहे,
2: त्यामुळं ऊस पीक होतं। पण ऊस पिकाला खत फार महत्वाची बाब आहे आणि खतावरील
1: खर्च पण आहे,
2: वाढत चाललेला आहे, म्हणून त्याला आम्ही ताक करत होतो। परंतु ताक करत असताना ताग हा गाडला जातो, त्यातून उत्पन्न नसतं। मग असा विचार केला, खत आणि त्यातून काहीतरी उत्पन्नही मिळेल असं एखादं पीक आहे का, मग सोयाबीन पिकाची।
1: आता निरा भागामध्ये सोयाबीनची लागवड करणारे तुम्ही पहिले आहात का? याआधी पण सोयाबीनचं पीक हे त्या भागामध्ये घेतलं जात होतं, त्या भागामध्ये सोयाबीनचं घेण्याचं प्रमाण हे तुलनेनं कमी आहे।
2: तसं पाहिलं तर सोयाबीन पीक नव्हतंच म्हटलं तरी चालेल। मी सोयाबीन करण्याच्या अगोदर 2-3 वर्ष सोयाबीन पिकाची सुरुवात झाली आमच्या भागामध्ये, त्यावेळेस आंतरपीक म्हणून ऊसामध्ये लोक सोयाबीन करत होते। परंतु आता त्या सोयाबीनचं महत्व कळल्यामुळं लोक सरीवरंभ पद्धतीने वगैरे करतात।
1: तर या सोयाबीनची लागवड करण्यासाठी जमिनीची जी पूर्व मशागत आहे ती कशा प्रकारे तुम्ही करता?
2: तर उन्हाळी नांगरणी केल्यानंतर त्याला शेणखत टाकून
1: कुळवाच्या पाळ्या देऊन
2: वगैरे देऊन ठेवतो, मिक्स करून ठेवतो, जूनची वाढ बघायची। तो
1: बियाण्यांची निवड तुम्ही कशा पद्धतीने करता?
2: बियाणं सुरुवातीला आमचा सोमेश्वर सहकारी साखर कारखाना अनुदान तत्वावर बियाणं आम्हाला द्यायचा, परंतु उत्पन्नाला थोडस कमी होतं त्या बियाण्यातून,

0: मग चांगल्या प्रतीचं बियाणं कुठे मिळेल या हिशोबानं आम्ही शेजारीच एक दीड किलोमीटरवर जी आधारकर संस्था आहे पोळला, तिथं जाऊन आम्ही चौकशी केली. तिथं जायबाय सर होते, त्यांनी सांगितलं की MSCS 1460 हा वाण चांगला आहे, तुम्ही करून बघा. नंतर आम्ही या वाणाची निवड केली.
1: म्हणजे सोयाबीन लागवडीसाठी तुम्ही या बियाण्याची निवड केली. या बियाण्याचं असं काही खास असं वैशिष्ट्य आहे का?
0: या बियाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्या भागात पाणी जास्त असतं, जास्त झालं तर कॅनलचं पाणी अगोदर आणि पावसाचं पाणी, पाणी थोडंफार जास्त झालं तरी काय अडचण येत नाही आणि याची उंची कमी, त्यामुळं कुठं वादळी वारं वगैरे झालं तरी त्रास होत नाही, म्हणून या बियाण्याची निवड केली.
1: आता पेरणी करताना आपण काही वेगळा प्रयोग केला का पेरणीसाठी?
0: पेरणीसाठी प्रयोग असा केला की पहिले ट्रॅक्टरने पेरणी केली जायची, मग आम्ही एक नवीन प्रयोग केला, गादी वापी तयार केली. ट्रॅक्टरने पेरणी केल्यानंतर 40 किलो बियाणं लागतं आणि गादी वाप्यावर टोकन पद्धतीने आम्ही लागवड केली,
1: बियाणं कमी लागतं,
0: बियाणं 12 किलो लागलं, म्हणजे 40 वजा 12 बियाण्याची बचत झाली. आणि त्याचा दुसरा फायदा असा की जास्त पाऊस जरी झाला तरी बी सडत नाही, उगवण क्षमता चांगली राहते. हा प्रयोग आम्ही सगळ्यात पहिले केला.
1: मग किती एकरामध्ये तुम्ही सोयाबीनची लागवड केली?
0: 5 ते 6 एकरामध्ये MSCS पहिल्यांदा 1460 लावलं होतं.
1: मग याच्यासाठी जे पाणी व्यवस्थापन आहे ते कशा पद्धतीने तुम्ही ठेवता?
0: पाणी व्यवस्थापन पारंपरिक पद्धतीने न करता त्यासाठी आम्ही ड्रिपचं नियोजन केलं, जेणेकरून जमिनीला पाणी कमी आणि पिकाला लागेल त्या अवस्थेत आम्हाला पाणी देता आलं ड्रिप असल्यामुळे, आणि कष्ट सुद्धा वाचले, आणि जी काही खतं सोडायची आहेत ती सोडता आली ड्रिपद्वारे.
1: फर्टिगेशनद्वारे तुम्ही खतांचं पण नियोजन केलं, म्हणजे आपण दोन्ही पण याच्यामध्ये बचत केली, पाण्यामध्ये पण आणि खतामध्ये पण केलेली आहे. तर ज्यावेळेस बियाण्यांची उगवण आहे किंवा संरक्षणासाठी तुम्ही काय असे विशेष उपाय केले का?
0: बियाणं ज्यावेळेस आम्ही निवडलं, बियाणं निवडल्यानंतर आम्ही प्रथम बियाण्याची उगवण क्षमता चेक केली, कारण बियाणं लावल्यानंतर उगवलं नाही म्हणून खर्च वाया घालवण्यापेक्षा अगोदरच उगवण क्षमता चेक केली तर आपला तो खर्च वाचतो, दुबार पेरणीचा खर्च येत नाही. मग आम्ही ती गटाच्या माध्यमातून, आमच्या गावामध्ये पाणी फाउंडेशनचं काम चालतं, 20 ते 25 शेतकऱ्यांचा आमचा गट आहे, गटाने मिळून एकत्रित येऊन उगवण क्षमता चेक केली, उगवण क्षमता चेक केल्यानंतर ती 85% आली. त्यानंतर आम्ही जैविक आणि रासायनिक दोन्ही बीजे प्रक्रिया करतो. या बीजे प्रक्रियेचा फायदा असा होतो की जास्त जरी पाऊस झाला तरी मुळाला कुठल्याही प्रकारची बुरशी किंवा कीड रोग, खोडकिडा अशा रोगांना ते बी बळी पडत नाही, त्याचा फायदा पुढे होऊन जातो.
1: जी उगवण क्षमता आहे ती तुम्ही नेमकी कशी तपासली?
0: उगवण क्षमता तपासताना एक गोणपट आपले पोतं घेतो, त्याच्यावर 100 बिया टाकतो, ते ओलं करून गुंडळून ठेवायचं आणि 8 दिवसानंतर उघडून पाहायचं, नंतर त्या बिया मोजायच्या. 100 पैकी जेवढ्या बिया उगवतील तेवढी त्या बियाण्याची टक्केवारी राहते. 100 पैकी 85 बिया उगवल्या होत्या, त्यामुळं 85%
1: बियाण्यांची उगवण क्षमता आहे. मग सुरुवातीची जी मशागत आहे पेरणी केल्यानंतर ती तुम्ही कशी केली?
0: सध्या लेबरचा खूप प्रॉब्लेम
1: हो सगळीकडेच आहे तो,
0: त्यामुळं एवढं सोयाबीन खुरपणी करणं त्याला लेबर एवढी पाहणं तारेवरची कसरत
1: खरंच आहे.
0: मग सुरुवातीला आम्ही रासायनिक
1: पद्धतीने तणनाशकाची फवारणी केली,
0: फवारणी केल्यानंतर थोडंफार तण राहतं ते, मग नंतर थोडीशी लेबर असली तरी निघून जात, अशा प्रकारे तणाचं आम्ही नियोजन करतो.
1: मग एकदा उगवण झाल्यानंतर अंतर मशागती जी कामं आहेत बाकीची ती कशी करता किंवा केव्हा करता तुम्ही लागवड झाल्यानंतर?
0: लागवड झाल्यानंतर तणनाशक मारल्यानंतर कमीत कमी 1 महिना परत गवत उगवत नाही, 1 महिन्यानंतर थोडंफार कुठं जे दिसतंय जे तणनाशक मारून राहिले ते फक्त मजुरांच्या सहाय्याने ते काढून घ्यायचं, बाकी आंतर मशागत दुसरी लागत नाही सोयाबीन.
1: मग खत ही आहे ती सुरुवातीला पेरणीच्या आधीच तुम्ही एकदाच देता का नंतर पण खताचा जो आपण म्हणूयात की भेसळ डोस आहे तो तुम्ही देता?
0: नाही, पेरणी करताना आम्ही गांडूळ खत महत्वाचं वापरतो, स्वतः होईल एवढं आम्ही सेंद्रिय पद्धतीने सोयाबीन करतो, कारण अगोदरच

0: सांगितलं की खताच्या खर्चात वाढ होत चालली रासायनिक
1: हो,
0: खताच्या
1: खर्चात
0: म्हणून जेवढं सेंद्रिय पद्धतीने करता येईल तेवढं करतो आम्ही. खत आम्ही गांडूळ खत अगोदरच टाकतो आणि थोडस पोटॅशचं नंतर ड्रिप मधून नियोजन करतो, कोणीस एकोणीस फवारणीच्या वेळेस आणि पोटॅश.
1: मग हे गांडूळ खत आहे ते तुम्ही स्वतः तयार करता का बाजारपेठेतनं विकत आणता?
0: नाही मॅडम, हे आम्ही स्वतः तयार करतो. आमच्या घरी जनावरे आहेत त्यामुळे आम्ही स्वतः तयार करतो.
1: म्हणजे शेतीला पूरक असा दुग्ध व्यवसाय पण तुमचा आहे?
0: आहे.
1: मग आता तुमच्याकडे किती तुमच्या गोठ्यामध्ये दुपटी जनावर आहेत?
0: दुपटी जनावर मॅडम तीन आहेत, कालवडी दोन आणि दुपटी जनावर तीन आहेत. त्यातूनच गांडूळ खताचं आम्ही नियोजन.
1: आणि त्याचबरोबरीने तुम्हाला खताचा पुरवठा पण हा तुमच्या घरच्या घरीच तुमच्या गोठ्यामधनं शेतामध्ये होतोय, त्यामुळे तुमचा तो खर्चही खताचा काही प्रमाणात का होईना वाचतो आहे.
0: हा कमी होतोय, परंतु शेवटी तर उत्पादन खर्चात तो
1: समाविष्ट होत नाही. समाविष्ट होत नाही कारण आपण घरचं असल्यामुळे आपण ते खर्चामध्ये कधी धरत नाही. सर, सोयाबीन या पिकामध्ये प्राथमिक अवस्थेत किंवा मग शेवटी किंवा मधी असे काही रोग दिसून येतात का? मग त्याचं नियोजन तुम्ही कसं करता की कीड रोगांचा अटकाव करण्यासाठी?
0: सोयाबीन पिकामध्ये मुख्य रोग असतात ते सुरुवातीला पाने कुरतडणारे आळी आणि खोडकिडा आणि नंतर शेंगा पोखरणारे आळी. सुरुवातीला बीज प्रक्रिया केल्यामुळं खोडकिडा किंवा बुरशी याचा प्रादुर्भाव कमी झालेला असतो, तो होत नाही. पाने कुरतडणारी आळी आणि शेंगा पोखरणारी आळी यासाठी आम्ही सुरुवातीलाच काय करतो, पाणी फाउंडेशनच्या आमच्या गटाच्या माध्यमातून 25 जण एकत्र येऊन दशपर्णी अर्क बनवतो. दीड महिना अगोदर दशपर्णी अर्क आणि निम अर्क बनवतो. तो प्रत्येकाने मिळून शेत सगळ्या झाडांचा पाला वगैरे गोळा करायचा, म्हणजे झिरो बजेट अगदीच. फार तर एका बॅरलला 250 ते 300 रुपये खर्च. मग त्याच्या फवारणे आम्ही एक 10 ते 15 दिवसाला, जसं वेळ असेल, मोसम असेल, पाऊस असतो त्यावेळी, त्या अंदाजानुसार करत असतो. त्यामुळं किडीचा प्रादुर्भाव खूप कमी होतो. ज्यावेळेस शेंगा भरायला लागतात त्यावेळेस कुठेतरी एखादी रासायनिक फवारणी ही नक्कीच घ्यावी लागते, कारण सध्याचं जरा वातावरण पाहिलं तर
1: किडीची रोगप्रतिकारक शक्ती म्हणूया आपण, जी रोगाप्रती आहे ती कुठेतरी कमी झालेली आहे किंवा वाढलेली आहे, त्यामुळे कीटकनाशकं आपण कितीही फवारली तरी पण ती त्या पिकाला आता लागू होत नाही. सोयाबीनचं उत्पादन हे लागणीपासून किती महिन्यांनी मिळतं आपल्याला?
0: साधारण 4 महिन्याचं पीक आहे मॅडम. त्यातून निसर्गावर अवलंबून आहे, वातावरणावर अवलंबून आहे, कमी जास्त होऊ शकतो.
1: एका एकरामधनं तुम्हाला किती असं अपेक्षित उत्पादन आहे सोयाबीनचं?
0: सोयाबीनचं सुरुवातीला करायचो त्यावेळेस उत्पादन असायचं 10-11-12 क्विंटल. परंतु ज्यावेळेस आधारकर इन्स्टिट्यूट असू द्या किंवा पाणी फाउंडेशन असू द्या यांच्या संपर्कात आल्यानंतर
1: त्यांच्या मार्गदर्शनामुळे
0: नियोजनामुळे ते उत्पन्न माझं गेल्या वर्षी 16.5 क्विंटल वर एकरी गेले. तालुका सोयाबीन उत्पादन स्पर्धेत माझा तालुक्यात पहिला नंबर आलेला आहे. कृषी विभागातर्फे मला गौरवण्यात आलेले.
1: सोयाबीनचं पीक काढल्यानंतर बाजारपेठ हे तुम्हाला कुठली आहे?
0: शक्यतो बाजारपेठेत सगळा शेतकरी मार्केटलाच नेतो, परंतु आम्ही उत्पादनच एवढं चांगल्या क्वालिटीचं काढतो आणि सेंद्रिय पद्धतीने असल्यामुळं त्याचं ग्लेझिंग वगैरे चांगलं राहतं. उत्पादन चांगलं निघल्यामुळं ते माझं सगळं सोयाबीन आमच्या अख्ख्या गटाचं हे बियासाठी देतो. बियासाठी दिल्यामुळं काय होतं,
1: बाजारभाव पण चांगला मिळतो.
0: साधारण 1 ते 1.5 हजार रुपये चालू मार्केटपेक्षा क्विंटलला 1.5 हजार रुपये जास्त भाव मिळतो.
1: त्यामुळे बीजासाठी हे पाठवणं तुम्हाला फायदेशीर ठरते. तुमच्या घरच्यांची तुम्हाला यामध्ये कितपत मदत होते?
0: आता यामध्ये मॅडम आधारकर संस्थेचे जायबाय सर असतील किंवा कृषी विभागाची लोक असतील, त्यांनी आम्हाला चिकट सापळे पुरवणे, कामगंध सापळे पुरवणे असं सहकार्य बरंच केलेलं असतं आणि नियोजनाचं सुद्धा सहकार्य त्यांनी केलेलं असतं. आणि घरचं म्हणाल तर माझं एकत्र कुटुंब आहे, 14 माणसं आहेत माझ्या घरात, 3 भाऊ भाऊ आहे आम्ही, त्यामुळे सगळ्यांच सहकार्य.
1: एकत्र कुटुंब पद्धतीचा हाच सगळ्यात मोठा फायदा आहे.
0: आणि जास्त रोल आमच्यात महिलांचा राहतोय, जेंट्स जास्त पळू शकत नाही, महिलांचा सहभाग जास्त आहे, त्यांच्या प्रयत्नातून ह्या गोष्टी होऊ शकतात.
1: सकुंडेजी, याच्याच बरोबरीनं तुम्ही कोणती पिकं घेता? आज तुमच्या शेतामध्ये किती पिकं उभी आहेत किंवा कोणत्या पिकांची हार्वेस्टिंग म्हणूयात किंवा मशागत ही चालू आहे?

0: ऊस उभा आहे, भुईमुग आहे, वांगी आहेत, एवढी पिकं आता उभी आहेत. परंतु आता खरीप हंगामात तीन चार प्रकारची पिकं होणार आहेत. सोयाबीन होणार आहे, बाजरी होणार आहे, त्याच्याबरोबर तरकारीत एखादा कांदा वगैरे करतो आम्ही. कारण ऊस गेल्यानंतर कांदा केला ना, कांद्याचा सुद्धा बेवड चांगला असतो.
1: ऊसामध्ये आंतरपीक म्हणून नाही घेत का तुम्ही कांदा?
0: ऊसामध्ये बी आंतरपीक कांदा नाही घेत, सोयाबीन घेतो मॅडम. ऊसामध्ये बी आंतरपीक सोयाबीन घेतो. जुलै महिन्यात ऊसा

0: तुम्ही कांदा?
1: उसामध्ये बी आंतरपीक कांदा नाही घेतो, सोयाबीन घेतो मॅडम. उसामध्ये बी आंतरपीक सोयाबीन घेतो. जुलै महिन्यात उसाची लागवड असते, त्याच्यात मध्ये सरीवर
0: जुलै महिन्यामध्ये तुम्ही या सोयाबीनची लागवड करणार आहे. एकंदरीतच सोयाबीन लागवड किंवा शेतीकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. आजकाल नफा त्या प्रमाणात शेतीमध्ये मिळत नाहीये, तर कुठेतरी आपला शेतकरी वर्ग हा नाराज आहे, तर त्या अनुषंगाने आपण काय सांगाल?
1: शेतीमध्ये आता सध्या बाजार भाव वगैरे सगळ्याचं थोडस समतोल नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीवरला खर्च कसा कमी करतो,
0: शून्य मशागत,
1: शून्य मशागत किंवा तुमचं दशपर्णी अर्क, नीम अर्क,
0: जे कमी खर्चामध्ये आपण आपल्या घरच्या घरी हे सगळं करू शकतो,
1: त्याच्यात बऱ्याच गोष्टी आल्या. योग्य नियोजन
0: सगळ्यात महत्वाचं आहे, त्याने
1: शेतीला वेळ महत्वाची. 10व्या दिवशी हे औषध मारलं पाहिजे तर ते 10व्या दिवशीच मारलं पाहिजे, तर 15 दिवस लागून
0: उपयोग नाहीये. वेळच्या वेळेवर कामं ही शेतीची झालीच पाहिजे.
1: आणि बियाण्याची निवड ही योग्य
0: असते. तर बोलता बोलता तुम्ही सांगितलं की तुमच्या गावामध्ये तुमचे सहकारी शेतकरी आहेत, त्यांचा मिळून एक 25 जणांचा सेंद्रिय गट आहे, तर याबद्दल सांगा, याची सुरुवात नेमकी कशी झाली?
1: त्याची सुरुवात मॅडम अशी झाली की सुरुवातीला पाणी फाउंडेशनशी मी जोडला गेलो. पाणी फाउंडेशनच्या ट्रेनिंगला 3 महिने मी पुण्यातच होतो. ट्रेनिंग घेतल्यानंतर मला जरा चांगलं वाटलं, गट शेती हा मुख्य उद्देश. त्या ट्रेनिंग मधून थोडस घेऊन गावात गेल्यानंतर गट तयार केला. गट तयार केल्यानंतर जे सांगितलं की दशपर्णी अर्क असू द्या, निम अर्क असू द्या, सर्वांनी एकत्र येऊन ते तयार केलं. त्याच्यामुळे काय झालं, रासायनिक खताचा वापर अख्या गावातला 25 जणांचा कमी झाला. म्हणजे तिथं कुठेतरी निसर्गाचा बी फायदा झाला. आणि विक्री विक्री व्यवस्था ज्यावेळेस आम्ही केली त्यावेळेस एकत्रित विकल्यामुळं
0: तुमचा फायदा
1: चांगले मिळाले. आणि एकत्रित केल्यामुळं सगळ्यांच्या पिकावर आपलं लक्ष राहिलं. अगदी औषध फवारणीसहित सगळं आम्ही एकत्र करतो.
0: एकीचं बळ म्हणून
1: म्हणजे पाणी फाउंडेशनची जी मन होती की गट शेती, ते आम्ही सत्यात उतरवलं.
0: म्हणजे सहकार्यातून आपण खूप चांगलं आपला उद्देश आहे तो आपण साध्य करू शकतो. आणि याचबरोबरीने आपल्या गावातल्या इतर शेतकऱ्यांनी पण हा आदर्श पुढे ठेवून चाललं पाहिजे की आपलं त्याच्यामध्ये हित कशामध्ये आहे, किंवा आपण उत्पन्न हे आपण ज्या प्रमाणात मेहनत करतोय शेतीमध्ये तेवढ्या प्रमाणात आपल्याला त्याचं उत्पन्न किंवा बाजारपेठेत चांगला माल गेला तर त्याला चांगला दर मिळणार आहे, हे पण आपल्या शेतकरी बंधूने तेवढंच लक्षात ठेवलं पाहिजे.
1: ज्यावेळेस आपण उत्पादन घेत असतो, उत्पादन घेत असताना मालाची जी क्वालिटी ती मी जसं मगाशी सांगितलं की वेळेला महत्व, वेळेत रोगांचा नायनाट करणे किंवा रोग न येऊ देणे याच्यावर सुद्धा मालाची क्वालिटी अवलंबून असते. त्याची चमक असू द्या, त्याची जाडी असू द्या, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या योग्य नियोजनातूनच होऊ शकतात. त्यामुळे योग्य नियोजन करून जर तुम्ही वेळेत औषध फवारणी वगैरे घेतल्या तर क्वालिटी ज्यावेळेस तुमची चांगली राहील त्यावेळेस तुम्हाला बाजारात गेल्यानंतर उभं राहायची गरज नाही. भारतातील सगळ्या शेतकऱ्यांचं बियासाठी सोयाबीन नाही जाऊ शकत, परंतु ज्यावेळेस मार्केटमध्ये जाईल त्यावेळेस तुम्हाला तिथं चांगला भाव भेटणार, हे फायद्याचं ठरत. त्यामुळे क्वालिटी मेंटेन करणं तेवढंच गरजेचं आहे. तुमची हार्वेस्टिंग असू द्या, हार्वेस्टिंगच्या वेळेस काळजी घेणं गरजेचं आहे. हार्वेस्टिंग करताना जास्त वाळू न देणे, व्यवस्थित कमी आरपीएमवर त्याची हार्वेस्टिंग करणे, फुटलं नाही पाहिजे, ह्या ज्या बारीक लहान सहान गोष्टी शेतकरी
0: त्या पण तितक्याच महत्वाच्या आहेत.
1: 4 महिने शेतकरी कष्ट करतो परंतु हार्वेस्टिंगच्या वेळेस शेतकऱ्या त्याच्यावर लक्ष नसतं. मग ते सोयाबीन बरडताना फुटणे, त्याची डाळ तयार होणे, मग त्या डाळ तयार झाली की तिथं 200-300 रुपये
0: खाली येतो.
1: म्हणजे कष्ट करून तुम्ही थोडे 10-20 मिनिटं जर तिथं थोडं लक्ष दिलं आणि व्यवस्थित आरपीएमवर जर हार्वेस्टिंग केलं तर अजून तुम्हाला बाजारभावात सुद्धा वाढ होऊ शकते.
0: शेती करत असताना काही छंद, काही आवडी असतात आपल्या, त्यासाठी तुम्ही कसा वेळ काढता?
1: मला मॅडम एकच आवड आहे, भटकंती. मी फिरतो प्रत्येक वर्षी, मी वर्षातून 15 दिवस भारतात कुठल्या तरी ठिकाणी फिरत असतो. माझं पूर्ण जवळजवळ भारत दर्शन झालेलं आहे, पूर्ण नेपाळ फिरलेलो आहे मी, आताही 2 दिवसानंतर चाललेलो आहे मी 15 दिवसासाठी. बाहेर फिरल्यानंतर थोडस बाहेर बी काय चाललंय, शेतीत काय, दुनियेत काय चाललंय हे कळतं,
0: माहितीचं आदान प्रदान होतं.
1: कारण महाराष्ट्र हे प्रगतशील राज्य आहे, आपल्याला एक गैरसमज आहे की आपणच लय प्रगतशील आहे, बाहेर गेल्यानंतर कळतं की याच्यापेक्षा बी अजून काहीतरी करण्यासारखं आहे.
0: बाहेर पडल्यावरच आपल्याला या गोष्टी कळून येतात.
1: नवीन काहीतरी करण्याची आपल्याकडे भावना निर्माण होती, तो छंद

0: मला आहे.
1: भविष्यात तुमच्या काही नवीन कल्पना किंवा काही योजना आहेत का शेतीशी संबंधित?
0: आता शेतीशी संबंधित मॅडम, आता सध्या माझा आता गांडूळ खत प्रकल्प, आम्ही ग्रुपनी गांडूळ खत आता प्रकल्प चालू करतोय. प्रत्येकाने गांडूळ खताचे बेड घेतलेले, प्रायोगिक तत्वावर दोन दोन बेड घेतलेले. आता ह्या एका वर्षात आमचं ध्येय एवढंच आहे की आपणच गांडूळ खत तयार करायचं आणि आपल्या शेतीला वापरायचं,
1: विक्री करायची नाहीये.
0: एक वर्ष चांगलं चाललं, व्यवस्थित त्याची क्वालिटी जर मेंटेन राहिली, एक वर्षानंतर ह्या गांडूळ खताच्या बेडची संख्या वाढवून हे विक्रीसाठी उपलब्ध करायची आमची मानस आहे. त्यासाठी आम्ही एक सेंद्रिय सोमेश्वर ऑर्गॅनिक फूड
1: फार्मर्स प्रोड्युसर कंपनी
0: स्थापन केलेली. कृषी विभागाने त्यासाठी आम्हाला खूप मोला सहकार्य केले, ती कंपनी स्थापनही केलेली. आम्हाला तो प्लॅटफॉर्म आहे गांडूळ खत उद्या विक्री करायची म्हटलं तर मग आम्ही त्यातून जी विकता येईल ती विकणार आहे. हा गांडूळ खताचा प्रकल्प चालू केलेला आहे. आणि दशपर्णी अर्क हा सुद्धा आता दोन वर्ष आम्ही स्वतःसाठी वापरलाय, अगोदर आम्ही रिझल्ट बघितलाय, आता तोही चालू करायचा आमचा मानस आहे.
1: खूप छान.
0: हे काय होतं, हे जे प्रकल्प आहेत हे अगदी घरच्या आमच्या महिलाही सांभाळू शकतात.
1: घरच्या घरी करता येण्यासारखा हा उद्योग आहे आपला
0: आणि याला काही जास्त कष्ट नाही. सकाळी एक तास
1: आणि भांडवल पण कमी लागतंय त्याला.
0: विकत घेऊन कोणीही गांडूळ खत वापरत नाही. त्यासाठी लोकांना जेवढं तयार करता येईल तेवढं आम्ही माझ्या गावामध्ये तरी मी सध्या लोकांना तयार करतोय की तुम्ही गांडूळ खत प्रकल्प उभं करा.
1: म्हणजे आपल्या बरोबर आपल्या गावचा पण विकास झाला पाहिजे ही कल्पना, म्हणजे किंवा ही भावना आपल्यामध्ये असणं खूप महत्वाचं आहे.
0: शेतीमध्ये कसं आहे मॅडम, आता हुमणीचा प्रादुर्भाव गेल्या वर्षी सगळ्या उसांना झाला, त्यातून उत्पादनात भरपूर घट आली.
1: हो,
0: मग आता ते प्रकाश सापळे, प्रत्येकाने आपल्या विहिरीवर एक बल्ब लावून त्याच्या खाली पाणी टाकून हा सार्वजनिक प्रयत्न जेवढा करता येईल
1: एकात्मिक प्रयत्न
0: अशा प्रकल्पात आम्ही जास्त सहभाग घेतो, जेणेकरून आपण फक्त त्याचा नायनाट करू शकत नाही, त्याला शेजारील शेतकऱ्यांची बी
1: पाहिजे. बरोबर,
0: जे पाणी फाउंडेशनचं म्हणणं आहे की गट शेती, तो ध्येय आम्ही पुढे घेऊन चाललेलो आहे.
1: तर शेतकरी बंधूंनो, आजच्या मुलाखतीतून आपल्याला सोयाबीन शेतीचं नियोजन, योग्य तंत्रज्ञानाचा वापर आणि व्यवस्थापन याचं महत्व समजलं असेल. प्रगतीशील शेतकऱ्यांच्या अनुभवातून हे स्पष्ट होतं, योग्य निर्णय, वेळेवर उपाययोजना आणि बाजारपेठेची जाण असेल तर सोयाबीन शेतीतून चांगला नफा मिळवता येतो. आपणही या मार्गदर्शनाचा अवलंब करून आपल्या शेतीत सुधारणा करू शकतो. आजच्या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. हिंदूराव सकुंडे, आज आपण इथे आलात आणि आमच्या शेतकरी बंधूंशी खूप छान पद्धतीनं आपण जो संवाद साधलात किंवा सोयाबीन पिकातले आपले मोलाचे जे अनुभव आहेत किंवा जे मार्गदर्शन आपण केलं त्याबद्दल मी पुणे आकाशवाणी केंद्रातर्फे आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.

0: आम्ही शेतकरी।
1: श्रोते हो, आता ऐकूयात कृषीवाणी अंतर्गत उन्हाळ्यामधील दुग्ध व्यवसायातील समस्या आणि उपाय।
2: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार। शेतकरी बंधूंनो, उन्हाळ्यामध्ये दुग्ध व्यवसायासमोर अनेक गंभीर आव्हानं उभी राहतात। याचं मुख्य कारण म्हणजे उष्णतेचा ताण। या ताणामुळे दूध उत्पादनात लक्षणीय घट होते, प्रजनन क्षमता कमी होते आणि त्यांना उष्माघाताचा धोका निर्माण होतो। जनावरांचं खालावलेलं आरोग्य, पाण्याची वाढलेली गरज आणि दूध उत्पादनातील घट, प्रजननाशी संबंधित समस्यांमुळे पशुपालकांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होतं। उन्हाळ्यामध्ये दुग्ध व्यवसायातील प्रमुख समस्या म्हणजे दुग्ध उत्पादनात लक्षणीय घट। उष्णतेच्या ताणामुळे दुग्ध उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते। दुधाच्या घटकांमध्ये बदल होतो। जनावरांची दूध देण्याची क्षमता 20% कमी होऊ शकते। यामध्ये सर्वाधिक दूध देणाऱ्या गायींना सर्वाधिक फटका बसतो। दुसरी समस्या म्हणजे चारा खाण्याचं प्रमाण कमी। उष्ण तापमानामुळे दुधाळ गायींची भूक मंदावते, परिणामी त्यांचं खाद्य सेवन कमी होतं आणि शरीरातील ऊर्जेची पातळी खालावते। तिसरी समस्या म्हणजे प्रजनन समस्या। उन्हाळ्यामध्ये प्रजनन

0: क्षमता कमी होते, थंड महिन्यांमध्ये गर्भधारणेचं प्रमाण सुमारे 40-60% असतं, तर उन्हाळ्यात ते 10-20% खाली येतं. याचं कारण म्हणजे माजाची अभिव्यक्ती कमी होणं आणि गर्भाच्या जगण्याचं प्रमाण कमी असणं. तिसरी समस्या म्हणजे आरोग्य आणि आजारांच्या समस्या. वाढलेला श्वसन दर आणि घाम यामुळं निर्जलीकरण होते. अपुरा वायू संचार आणि उच्च तापमानामुळं कासदाह होण्याचं प्रमाणही वाढतं. जास्तीच्या तापमानामुळं किटोसिस, आम्लधारी अपचन, लंगडणं इत्यादी समस्यांचं प्रमाण वाढू शकतं. या पुढची समस्या म्हणजे रोगप्रतिकार शक्ती कमी होणं. उष्णतेचा ताण आणि अनेकदा हवेतील उच्च आर्द्रता यामुळं रोगप्रतिकार शक्ती कमी होते. रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळं जनावरं अनेक आजारांना बळी पडतात. बहुतेक पूर्व लसीकरण ही पावसाळ्यापूर्वी म्हणजे उन्हाळ्यात केली जातात. जर जनावरं अशक्त असतील तर उत्तम प्रमाणात लसीकरण करूनही हवी तेवढी रोगप्रतिकार क्षमता तयार होत नाही. लसीकरण केल्यानंतर चांगली रोगप्रतिकार क्षमता तयार होण्यासाठी जनावरांना लसीकरणापूर्वी आणि नंतर इलेक्ट्रोलाइट्स आणि टॉनिकचा वापर करावा. या समस्या कमी करण्यासाठी उपाययोजना याप्रमाणे: गोठा आणि दूध काढण्याच्या कक्षांमध्ये पंखा किंवा फवारण्याची यंत्रणा किंवा तुषार सिंचन प्रणाली बसवून त्याचा वापर करावा. यामुळे वाढत्या उन्हामध्ये जनावरांचं शरीर तापमान सर्वसाधारण राहण्यास मदत होईल. चारा खाण्याचं प्रमाण वाढेल. दूध काढण्याच्या आधी जनावरांना शरीरावर पाणी टाकल्यास उष्णतेचा ताण कमी होऊन पान्हा व्यवस्थित सोडून दूध उत्पादनात चांगला परिणाम होऊ शकतो. स्वच्छ आणि थंड पिण्याच्या पाण्याचा जनावरांना मुबलक पुरवठा करावा. पाण्याचा हौद सावलीत ठेवावा. ज्या ठिकाणी झाडाचा पालापाचोळा पडणार नाही, पक्ष्यांची विष्ठा पडणार नाही अशा ठिकाणी ठेवावा. परिसरातील तापमान कमी करण्यासाठी परिसरात झाडं लावून पुरेशी सावली तयार करावी. गोठ्यातील हवा खेळती राहण्यासाठी व्यवस्था करावी. पुरेशी उंची असावी. गोठा एकदम बंद करू नये. गोठ्यात जनावरांना बसण्यासाठी आणि फिरण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध करून द्यावी. गोठ्याच्या छतावर पांढरा रंग लावावा किंवा पालापाचोळा गवत टाकावं, जेणेकरून उष्णतेचा त्रास कमी होईल. जनावरांचा चारा खाण्याचं प्रमाण कमी होऊ नये म्हणून चारा पहाटे लवकर आणि रात्री उशिरा द्यावा. उन्हाळ्यात पशु आहारात हिरव्या चाऱ्याचं प्रमाण थोडं जास्तच असावं. पशु आहारात प्रोबायोटिक्स आणि क्षार मिश्रणाचा वापर करावा. कमी आहारातून जास्तीचं पोषण मूल्य जनावरांच्या शरीरात जातील याची काळजी घ्यावी. चारा कुट्टी करूनच द्यावा, जेणेकरून चारा खाण्यावरती जास्तीची ऊर्जा वाया जाणार नाही. जनावरांच्या आहारात बायपास पोषण तत्वांचा वापर केल्यास आरोग्य आणि उत्पादनावर चांगला परिणाम दिसून येतो. पशु आहारात जीवनसत्व सी, ई, अ आणि झिंक तसंच क्रोमियम या क्षारांचा वापर केल्यास उष्णतेच्या ताणापासून संरक्षण होण्यास मदत होते.
1: आताच आपण कृषीवाणी हे सदर ऐकलत. आता ऐकूयात महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडनं प्राप्त पुणे बाजार समितीसाठी घाऊक शेतमालाचे बाजारभाव, ज्यात निराळा उल्लेख नसल्यास क्विंटलसाठी असून रुपयांमध्ये आहेत. बाजरी महिको आवक 511 क्विंटल, कमीत कमी दर 3200 रुपये, जास्तीत जास्त दर 3600 रुपये, सरासरी दर 3400. गहू शरबती आवक 605 क्विंटल, 4400 ते 6200, सरासरी दर 5300. ज्वारी मालदांडी आवक 705 क्विंटल, 5300 ते 6500, सरासरी दर 5900. मका लाल आवक 4 क्विंटल, 2400 ते 2700, सरासरी दर 2550. मूग हिरवा आवक 44 क्विंटल, 8800 ते 9200, सरासरी दर 9000. हरभरा आवक 42 क्विंटल, 5900 ते 7000, सरासरी दर 6450. उडीद आवक 5 क्विंटल, 9200 ते 10500, सरासरी दर 9850. हे होते महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडनं प्राप्त पुणे बाजार समितीसाठी घाऊक शेतमालाचे बाजारभाव. आणि श्रोते हो, याबरोबरच आजचा माझं घर माझं शेत हा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत.

श्रोते हो, आकाशवाणीचं पुणे केंद्र आपण ऐकत आहात. ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: मैं खुश नसीब हूँ, मुझको किसी का प्यार मिला।
1: श्रोते हो, शास्त्रीय संगीतासोबतच सिने संगीतानं संगीत रसिकांचं भावविश्व समृद्ध केलं। सैगल आणि मुकेशची अनुनासिकता, त्यातला दर्द, तलत आणि हेमंत कुमारच्या स्वरकंपनांनी त्या तरलतेला अतिउच्च नेलं। सुरैया, नूरजहा, झोराबाई, शमशाद बेगम, गीता दत्त, लता, आशा, उषा यांच्या कोकीळ कंठानं ते अधिक समृद्ध झालं। आणि मोहम्मद रफी, महेंद्र कपूर, किशोर कुमार यासारख्या दिग्गजांमुळे ते अधिकच भारदस्त झालं।

आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या वाटचाली सोबतच चित्रपट गीतांची ही मैफिल अशीच अविरत बरसत आणि बहरत राहील यात काही शंका

0: was the top and the most part.
1: त्या पेक्षा देवा दाल दाल तुलप्यांचा पाऊसपाट.
0: आमच्या बाबांचा रोज पगार होते, म्हणजे रोज खाऊ मिळेल. त्या पगारातून आम्हाला खूप खूप रंगीत भोरे, गोट्या, पतंग आणि भरपूर बॅट बॉल मिळू दे.
2: टॉफ्यांचा पाऊस, रंगीबेरंगी पतंग, गोट्या, ही मुलं नेमकं काय करतायत, कुठे आली आहेत हे तुम्हालाही सगळ्यांना जाणून घ्यायचंय ना. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा पुणे इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम ऐकायलाच हवा. येत्या रविवारी अर्थात 10 मेला संध्याकाळी 6:30 गम्मत जम्मत जरूर ऐका. गम्मत जम्मत हा कार्यक्रम पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

भक्ती सावंत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम बंगालमध्ये भाजपा नेते शुभेंदू अधिकारी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी अभिनेते जोसेफ विजय पुन्हा राज्यपालांकडे. देशात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळला. देशाच्या संरक्षण दल प्रमुखपदी निवृत्त लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी यांची तर नौदल प्रमुख म्हणून व्हाईस अॅडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती. आणि उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक नियमांच्या उल्लंघन प्रकरणी क्रिकेटपटू यशस्वी जयस्वाल, शेफाली वर्मा आणि कुस्तीपटू विनेश फोगटला नोटीस. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी आज शपथ घेतली. कोलकात्यातल्या ब्रिगेड परेड मैदानात एका भव्य समारंभात राज्यपाल आर एन रवी यांनी अधिकारी यांना राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मुख्यमंत्र्यांसह दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल, अशोक कीर्तनिया, निशित प्रामाणिक आणि खुदिराम तुडू या पाच कॅबिनेट मंत्र्यांनी देखील यावेळी शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शहा आणि इतर केंद्रीय मंत्री तसंच भाजप एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री

0: या कार्यक्रमाला हजर होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री शपथविधीला हजर होते. पश्चिम बंगालमधल्या सर्व विरोधी पक्षांनी भाजपाविरोधात एकत्र येत संयुक्त व्यासपीठ उभारण्याचं आवाहन तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी केलं. यासंबंधी कोणत्याही राजकीय पक्षाला संवाद साधायचा असेल तर त्यासाठी आपण तयार असल्याचंही बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं. भाजपाला विरोध करणाऱ्या विविध संलग्न विद्यार्थी संघटना आणि स्वयंसेवी संस्थांनाही त्यांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं. तामिळनाडूमध्ये अभिनेते आणि टीव्हीके पक्षाचे प्रमुख जोसेफ विजय यांनी सत्ता स्थापनेसाठी आज पुन्हा राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी 120 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र सादर केलं. काँग्रेसचे 5, माकप, भाकप, व्हीसीके, इंडियन युनियन मुस्लिम लीग या पक्षांचे प्रत्येकी 2 अशा 120 आमदारांचा त्यांना पाठिंबा मिळाला आहे. या पक्षांचे नेतेही आज त्यांच्या समवेत होते. बहुमतासाठी त्यांना 118 सदस्यांच्या पाठिंब्याची गरज आहे. विजय यांना सरकार स्थापन करता यावं आणि तामिळनाडूत राष्ट्रपती राजवट लागू नये यासाठी हा पाठिंबा दिल्याचं व्हीसीके पक्षाचे प्रमुख थोल थिरुमावलम म्हणाले. दरम्यान केरळमध्ये विधिमंडळ पक्षनेत्यांच्या संदर्भात काँग्रेसचा निर्णय अजून झालेला नाही. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी याबाबत निर्णय घेतील असं पक्षाच्या प्रभारी दीपादास मुन्शी यांनी सांगितलं. सक्तवसुली संचालनालयानं पंजाबचे उद्योगमंत्री संजीव अरोरा यांना अटक केली आहे. आज ईडीने त्यांच्या कार्यालय आणि निवासस्थानी मिळून 5 ठिकाणी छापे टाकले. त्यावेळी अरोडा यांना तपासात सहकार्य केलं नाही असं ईडीचं म्हणणं आहे. यापूर्वी देखील संजीव अरोडा यांच्या आस्थापनांवर ईडीने 2 वेळा छापे टाकले होते. त्यात काहीही सापडलं नव्हतं. केवळ राजकीय हेतूनं ही कारवाई झाल्याचं पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. देशात संविधानानुसार सर्व समुदाय एक समान आहेत असं सांगत अल्पसंख्यक नागरिक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्यक मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळून लावला आहे. देशातले आणि देशाबाहेरचे भारताचे शत्रू हा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पारशी समुदायानं भारतासाठी दिलेल्या योगदानाच्या संदर्भात आयोजित परिषदेत ते मुंबईत आज बोलत होते.
1: हिंदुस्तान के अंदर में कुछ राजनीतिक दल के लोग है बार बार मुसलमानों को ईसाई लोगों को डराने के लिए कि इसको देश में खतरा है ये जानबूझ के बोला जाता है जो कि सच्चाई नहीं. उसी को मैंने उजागर किया था कि भारत में सब बराबर है संविधान ने सबको बराबर दर्जा दिया है.
0: पारशी समुदायाने मोठ्या प्रमाणात दानधर्म केला. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय खेळाडू सहभागी झालेल्या पहिल्या 2 ऑलिम्पिकचा सर्व खर्च पारशी नागरिकांनी उचलला होता याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. पारशी समुदायातल्या नागरिकांची संख्या कमी होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. निवृत्त लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी यांची देशाचे पुढील सीडीएस अर्थात संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे सीडीएस जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी संपत आहे. याच दिवशी जनरल एन एस राजा सुब्रमणी पदभार स्वीकारतील आणि संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील. लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी 1 सप्टेंबर 2025 पासून राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार आहेत. व्हाईस अॅडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नौदलाचे आगामी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या नौदलाच्या पश्चिम विभागाचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कार्यरत आहेत. त्यांना नौदलात कार्यान्वयन सामरिक आणि कर्मचारी व्यवस्थापन पदांवर जवळपास 4 दशकांचा अनुभव आहे. सध्याचे नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी येत्या 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. ग्रामीण भागात विधायक कार्य करणाऱ्या पंचायतीराज संस्थांसाठीचे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. दीनदयाळ उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कार योजनेत 34 आणि नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार विभागात 8 अशा एकूण 42 पंचायतींची निवड पुरस्कारासाठी झाली असून येत्या 3 जून रोजी नवी दिल्लीत हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केले जातील.

0: कर्नाटकमधल्या सर्वाधिक 6 पंचायतींना पुरस्कार जाहीर झाला असून आंध्र प्रदेश आणि ओडिशातल्या प्रत्येकी 5 पंचायतींची निवड झाली आहे. महाराष्ट्रातल्या 4 ग्रामपंचायतींना यंदा पुरस्कार मिळाला आहे. भंडारा जिल्ह्यातल्या इटगाव पंचायतीला बालकस्नेही पंचायत म्हणून 1 कोटी रुपयांचा तर नाशिक जिल्ह्यातल्या निंबाळे पंचायतीला सुशासनासाठीचा 75,000 रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे. रायगड जिल्ह्यातल्या खारीवली पंचायतीला जल आत्मनिर्भरतेसाठी 1 कोटी रुपये तर चांभारली ग्रामपंचायतीला सामाजिक न्याय आणि सामाजिक सुरक्षेसाठी 37.5 लाख रुपयांचा पुरस्कार मिळणार आहे. पश्चिम आशियातला संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिका आपल्या 14 कलमी प्रस्तावावर इराणच्या प्रतिसादाची वाट पाहत असल्याचं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी म्हटलं आहे. इराणच्या प्रतिसादावरच वाटाघाटींची पुढील दिशा ठरेल असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकेनं लष्करी कारवाया करून तणाव वाढवला असून राजनैतिक प्रयत्नांना खीळ घातली असल्याची टीका इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी केली आहे. इस्रायलनं देखील दक्षिण लेबनॉन विरोधात कारवाई सुरूच ठेवली असून हिजबुल्लाच्या तळांना लक्ष्य केलं आहे. यशस्वी जयस्वाल आणि शेफाली वर्मा या भारतीय क्रिकेटपटूंनी आपल्या वास्तव्याची माहिती वेळेवर न दिल्यानं उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन झालं असल्याबद्दल नाडा अर्थात राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक संस्थेनं दोन्ही खेळाडूंना नोटीस बजावली आहे. संघटनेचे अधिकारी गेल्या वर्षी 17 डिसेंबर रोजी यशस्वी जयस्वाल यांची आणि 7 नोव्हेंबर रोजी शेफाली वर्मा हिची चाचणी घेण्यासाठी गेले असता हे दोन्ही खेळाडू त्यांनी दिलेल्या पत्त्यावर आढळले नाहीत असं या नोटीशीत म्हटलं आहे. यासंदर्भात दोन्ही क्रिकेटपटूंना उत्तर देण्यासाठी 7 दिवसांची मुदत दिली असून याबाबत माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेलाही कळवण्यात आलं आहे. नाडाच्या नियमानुसार 12 महिन्यांच्या कालावधीत सलग 3 वेळा अशी चूक झाली तर त्या खेळाडूवर 4 वर्षांपर्यंतच्या बंदीची कारवाई होऊ शकते. भारतीय कुस्ती महासंघानं महिला कुस्तीपटू विनेश फोगट हिला शिस्तभंग आणि उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यासोबतच निवृत्तीनंतर पुन्हा पुनरागमन करणाऱ्या खेळाडूंसाठी युनायटेड वर्ल्ड रेसलिंगनं आखून दिलेल्या नियमानुसार 6 महिन्यांचा अनिवार्य नोटीस कालावधी पूर्ण न केल्यामुळे तिला 26 जून 2026 पर्यंत सर्व देशांतर्गत स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी महासंघानं अपात्र ठरवलं आहे. 18 डिसेंबर 2025 रोजी आपली उत्तेजक द्रव्य चाचणी चुकवल्याची नोंद आंतरराष्ट्रीय चाचणी संस्थेनं केली असल्याचं महासंघानं या नोटीशीत म्हटलं आहे. आयपीएल टी20 क्रिकेट स्पर्धेत सध्या जयपूरमध्ये गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू आहे. राजस्थाननं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा गुजरातच्या 7 षटकात बिनबाद 92 धावा झाल्या होत्या. आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. पश्चिम बंगालमध्ये भाजपा नेते शुभेंदू अधिकारी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी अभिनेते जोसेफ विजय पुन्हा राज्यपालांकडे. देशात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळला. देशाच्या संरक्षण दल प्रमुखपदी निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची तर नौदल प्रमुख म्हणून व्हाईस अॅडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती. आणि उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक नियमांच्या उल्लंघन प्रकरणी क्रिकेटपटू यशस्वी जयस्वाल आणि शेफाली शर्मा कुस्तीपटू विनेश फोगटला नोटीस. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत
2: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम. एक कलाकार
1: नृत्य असो वा नाटक, नृत्यातील पदलालित्यात समान तिच्याही आयुष्यात अनेक घुमावदार वळण पेच प्रसंग आले. जाण्याच्या काही वर्ष अगोदर कास्टिंग काउचबद्दलच्या वक्तव्यांनी तिला वादाच्या भोवऱ्यात अडकवलं. अशा अनेक प्रसंगातून धीरोदात्तपणे मार्ग काढताना जाणवली ती तिच्यातली लवचिकता आणि त्याचवेळी ठामपणा. पण गाठीशी 2000 गाण्यांचं नृत्य दिग्दर्शन असलेल्या सरोज खान यांनी वयाच्या 3रे वर्षी नजराणा चित्रपटात चाइल्ड आर्टिस्ट म्हणून सुरुवात केली.

वेळी त्यांच्या आईनं त्यांना एके दिवशी आपल्या सावलीसोबत नृत्य करताना पाहिलं. आईला वाटलं आपल्या मुलीला काही मानसिक रोग तर झाला नाही ना, म्हणून त्या तिला डॉक्टरांकडे घेऊन गेल्या. तर डॉक्टरांनी त्यावेळी त्यांच्या आईला सरोज यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाठवण्याचा सल्ला दिला आणि अशा रीतीनं 1958 रिलीज झालेल्या हावरा ब्रिज चित्रपटातल्या आयकॉनिक गाण्यामध्ये एक्स्ट्रा डान्सर म्हणून सरोज खान यांनी नृत्यातलं आपलं करिअर सुरू केलं. ऐकूया ते आयकॉनिक गीत.

मंडळी, या गाण्याचं नृत्य दिग्दर्शन केलं होतं बी सोहनलाल यांनी. बी सोहनलाल यांच्याकडून धडे घेता घेता

13 वर्षांची सरोज त्यांच्या प्रेमात पडली आणि लग्न केलं ते आधीपासूनच्या 4 मुलांची आई होण्यासाठी. अशा प्रकारे वैयक्तिक आयुष्याची कठीण सुरुवात झाल्यावर सरोज खान यांनी स्वतंत्र नृत्य दिग्दर्शिका म्हणून मान मिळवायला प्रचंड काबाड कष्ट घेतले. तेव्हा 1951 मध्ये आपलं करिअर सुरू करणाऱ्या सरोज खान यांना 1974 मध्ये गीता मेरा नाम या चित्रपटातून नृत्य दिग्दर्शन करण्याची पहिली संधी मिळाली.

श्रोते हो, 1974 मध्ये गीता मेरा नाम चित्रपटात नृत्य दिग्दर्शन केल्यानंतर देखील कैक वर्ष सरोजी यांच्यासाठी संघर्षाचीच होती, पण कला, सातत्य, शिस्त आणि संयम यांनी हवी ती ओळख दिली, ती मात्र नगिनामधील या गाण्यानं.

श्रीदेवी आणि सरोज खान यांचं असोसिएशन फक्त प्रोफेशनलच नव्हतं मंडळी, तर त्याला पर्सनल टच देखील होता. सरोजजी श्रीदेवी यांना आपल्या मुली समान मानित आणि हेच समीकरण नृत्यात उतरल्यामुळे श्रीदेवीने इनॅक्ट केलेली आणि सरोज यांनी कोरिओग्राफ केलेली अनेक नृत्ये केवळ बहारदार, दिलखेचक आणि लाजवाब बनत. पुढील गाणं हा त्याचा एक उत्तम नमुना आहे.

0: फिल्म इंडस्ट्रीमधील अनेक प्रसिद्ध गुरु शिष्य जोड्यांपैकी एक म्हणजे सरोज खान आणि माधुरी दीक्षित. सरोज खान येण्यापूर्वी ही माधुरी प्रसिद्ध होतीच, पण एक रूपगर्विता म्हणून तिला दिमाग, डौदालपणा आणि नजाकत मिळवून दिली ती सरोजजींच्या कडक तालिमीनं. एक दोन तीन म्हणताना माधुरीचं दोन्ही मध्यमा न वाकवता लवचिकपणे फिरवणं असो किंवा चोली के पीछे क्या है म्हणताना एक पाय वर घेत दुसऱ्या पायानं किरकी घेणं असो, अत्यंत अवघड स्टेप्सनी या दोघींमधील एक खूप लक्षणीय आणि नाजूक नातं डिफाईन केलं.
1: और जिससे करती हूं मिन्नते बार बार.

मंडळी, सरोज खान यांनी फक्त डान्सर अभिनेत्रींचं नृत्य दिग्दर्शन नाही दिलं, तर जॅकी श्रॉफ, अनिल कपूर, संजय दत्त आणि करीना कपूर यांच्यासारख्या नॉन डान्सरना पण नृत्याचं अंग दिलं. म्हणूनच त्यांना श्रद्धांजली देताना करीना म्हणते, सरोजजी गेल्यानं नृत्य आणि भावनांची अभिव्यक्ती आता कधीच पूर्वीसारखी राहणार नाही. आणि आमची चित्रपटसृष्टी पण हे मान्य करेल, कारण हा एका युगाचा नाही तर एका सुवर्णयुगाचा अंत आहे. ऐकूयात कार्यक्रमातलं शेवटचं गीत, ज्याचं नृत्य दिग्दर्शन सरोज खान यांनी केलं होतं करीना कपूर यांच्यासाठी.

आकाशवाणीचं पुणे केंद्र आपण ऐकत आहात. ठीक 11 वाजता हिंदी समाचार आणि 11:05 इंग्लिश न्यूज आमच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: better travel experience for people. Later in the day, Mr. Modi will reach Jamnagar on a two-day visit to Gujarat. India has conducted a successful flight trial of an advanced Agni missile with MIRV, Multiple Independently Targeted Re-entry Vehicle System, from Dr. APJ Abdul Kalam Island in Odisha. In a social media post, the Defence Ministry said the missile was flight tested yesterday with multiple payloads targeted to different targets spatially distributed over a large geographical area in the Indian Ocean region. Defence Minister Rajnath Singh has complimented DRDO, Indian Army and industry on the successful flight test of Agni missile with MIRV capability. Mr. Singh said the achievement will add an incredible capability to the country's defence preparedness against the growing threat of perceptions. In archery, India, Sahil Jadhav won a bronze medal in the men's individual compound event at the World Cup 2026 Stage 2 in Shanghai, China today. The 25-year-old Maharashtra archer defeated Denmark veteran player-cum-coach Martin Damsbo 147-144 in the bronze medal playoff to secure India's first medal of the ongoing tournament. And with that, we end this news bulletin.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीची 11:10 झाली आहेत. पुणे आणि परिसरासाठी हवामानाचा अंदाज आणि हवामान वृत्त ऐकूयात. गेल्या 24 तासात पुणे आणि आसपासच्या परिसरात नोंदवलं गेलेलं कमाल तापमान 39 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 23.8 अंश सेल्सिअस इतकं होतं. येत्या 24 तासासाठी पुणे आणि आसपासच्या परिसरासाठी हवामानाचा अंदाज याप्रमाणे. आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता. हा झाला हवामानाचा अंदाज आणि हवामान वृत्त. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 11:10:44 झाली आहेत. आजचे कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. मी वासंती आता आपला निरोप घेते. शुभरात्री. पुन्हा आपली भेट उद्या 5:45 आपल्या पहिल्या सभेच्या वेळी. जय हिंद.